सुप्रभात श्रोते हो, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सकाळच्या या प्रसारण सभेत स्वागत करते. मी भारती कुलकर्णी. श्रोते हो, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 22 ज्येष्ठ शके 1948 12 जून 2026. आजच्या प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग ललितपंचम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे ठीक 6 वाजतायत. हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, मंगलप्रभात कार्यक्रमात सुरुवातीला पंडित कुमार गंधर्व आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली बाळ कोल्हटकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं वसंत देसाई यांचं. आता ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली सुधीर मोघे यांची ही रचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं. ऐकूयात.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली सुधीर मोघे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं सुधीर फडके यांचं. आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातली संत नामदेव यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आता ऐकूया साबरी बंधू यांची यांच्या स्वरातली ही रचना,

0: साबरी बंधू यांच्या स्वरातली ही रचना आपण ऐकलीत. या रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 6:25 झालीत. ऐकूया दिनविशेष.
1: श्रोते हो, आज आहे 12 जून. पाहूया हा दिवस कोणत्या कारणांसाठी ओळखला जातो. 2001 साली या दिवशी कोनेरू हंपी ही बुद्धिबळातील वुमन ग्रँडमास्टर बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची खेळाडू आहे. 1996 HD देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारनं लोकसभेत बहुमत सिद्ध केलं. 12 जून 1975 या दिवशी अलाहाबाद न्यायालयानं इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द ठरवली आणि त्यांना 6 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी केली. या निर्णयामुळं इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लादली. 1964 वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 12 जून 1940 या दिवशी दुसऱ्या महायुद्धादरम्यान 13,000 ब्रिटिश आणि फ्रेंच सैनिकांनी मेजर जनरल रोमेलसमोर शरणागती पत्करली. डेझर्ट फॉक्स या टोपण नावानं प्रसिद्ध असलेल्या जर्मन सेनापती एर्विन रोमेलसाठी हा मोठा विजय होता. 1905 साली या तारखेला नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. आज ज्यांचा जन्मदिवस आहे काही प्रसिद्ध नावं अशी आहेत. 1935 साली या दिवशी अभिनेत्री श्यामा यांचा जन्म झाला. 'आर पार', 'बरसात की रात', 'तराना' हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट.

0: लेखक आणि पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर. आज स्मृतिदिन असणारी काही महत्त्वाची नावं ही आहेत. 2003 साली या दिवशी हॉलिवूड अभिनेता ग्रेगरी पेक यांचं निधन झालं.
1: Now, gentlemen, in this country, our courts are the great levelers. In our courts, all men are created equal. I'm no idealist. To believe firmly in the integrity of our courts and of our jury system, that's no ideal to me. That is a living, working reality.
0: हॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असणाऱ्या ग्रेगरी पेक यांना टू किल अ मॉकिंग बर्ड या चित्रपटातल्या भूमिकेसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. आपल्या अलौकिक प्रतिभेनं जगभरातील मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे लेखक, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार, गायक आणि वक्ते पु ल देशपांडे तथा पु ल यांचा आज स्मृतिदिन. 12 जून 2000 या दिवशी वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
2: मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे होते. बरं, आपण पुन्हा केव्हा तरी भेटूया. हां, चालेल ना. केव्हा येऊ? आपल्या प्रतिभा साधनेच्या वेळा सोडून कोणत्याही वेळा सांगा. कर्म प्रतिभा साधन मला त्याला ओरडून सांगा असं वाटलं की मुला अरे जरा माणसासारखं बोल की अरे काय तुझ्या जिभेला हे छापील वळण कुठल्या गाढवानी लावलं. प्रतिभा साधनेची कसली डोंबलाची वेळ बिलाडे. पण यातलं मी काही म्हटलं नाही. गटण्याच्या डोळ्यामध्ये 56 सशांची व्याकुळता एकत्र साठलेली होती.
0: 1981 भारताचे 7वे सरन्यायाधीश प्र बा गजेंद्र गडकर.
3: दिनविशेष आपण ऐकलत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते आता सकाळचे 6:30 वाजतायत.
4: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:45 वाजता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
3: आता ऐकूया पु ल देशपांडे यांच्या स्मृती दिनानिमित्त चिंतन. लेखन आहे डॉक्टर संतोष खेडलेकर यांचं, तर वाचन स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचं.
5: काही माणसं आयुष्यभर आनंदाचा शोध घेत असतात, तर काही जण आयुष्यभर इतरांना आनंद देत असतात. असंच एक आनंदमयी व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे. हे जग सुंदर करण्याचा ध्यास घेतलेल्या पुलंनी अवघ्या विश्वातल्या मराठी माणसांना निरामय आनंद दिला. पुलंचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या साहित्यातून विनोदाची कारंजी उधळणारे पु ल आणि खऱ्या आयुष्यात जगताना इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा म्हणून आपल्या दोन्ही हातांनी समाजाला भरभरून देणारे पु ल एकच होते. आज आपल्या अवतीभोवती दिमाखात उभ्या असलेल्या अनेक संस्थांच्या उभारणीत पुलंचा मोठा वाटा आहे. मराठी साहित्य विश्वात अनेकांनी विनोदी लेखन केलं, आजही अनेक जण लिहित आहेत, पण पु लंना रसिकांचं जे प्रेम लाभलं ते खचितच इतरांना लाभलं असेल. का बरं असं घडलं असेल? त्यांच्यासारखी खुमासदार भाषाशैली आणि सूक्ष्म निरीक्षण शक्ती अनेकांकडे होती आहे, पण तरीही पु लंचं साहित्य इतर साहित्यिकांपेक्षा वाचकांचं अधिक प्रेम मिळवणारं ठरलं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचं माणसांवरचं प्रेम. आपल्या आसपासची माणसं वेंधळेपणा करतात, त्रासदायक वागतात, गडबड गोंधळ घालतात, त्यांची फजिती होते, पण तरीही ही सगळी माणसं पु लंच्या लेखणीतून आपल्या मनात उतरतात, पण ती कधीच मनातून उतरत नाहीत. पु लंची लेखणी ही व्यक्तिचित्र उभी करताना त्यांची टवाळी करत नाही, त्यांना खलनायक ठरवित नाही. त्यांच्या मनातला निर्मळपणा, त्यांचं केविलवाणेपण जपत पु ल त्यांना विनोदाचे अस्तर लावतात. त्यांच्या व्यक्ती आणि वल्लीमधील स्वप्नाळू सखाराम गटणे एखाद्याला त्रासदायक वाटू शकला असता, एखाद्याने त्याला चेष्टेचा विषय म्हणून रंगवला असता, पण पुलंमधल्या लेखकाची चिंतनशीलता इतकी की ते म्हणतात, पावसाळ्यातल्या दिवसात रस्त्यात एखादं भिजलेलं कुत्रं उचलून घरी आणावं, तसाच माझा आणि गटण्याचा योग आला. या वाक्यातून त्यांनी गटणेबद्दलची आपली भावना व्यक्त करून दाखवलेली आहे. एखाद्या

12 जून 1929 या दिवशी ॲन फ्रँक या मुलीचा जन्म झाला. जर्मनीतल्या ज्यू हत्याकांडापासून वाचण्यासाठी आपल्या कुटुंबासमवेत तिनं 2 वर्ष लपून काढली. या काळात तिनं लिहिलेली दैनंदिनी द डायरी ऑफ ॲन फ्रँक या नावानं प्रसिद्ध आहे. 1917

0: गटनेची खिल्ली उडवणं हे तर विनोदी लेखकाचं हुकमीअस्त्र, पण गटनेच्या सतत पुस्तकी बोलण्यावर आणि थोरा मोठ्यांचा अतिवादर करण्याच्या स्वभावाबद्दल बोलताना ते म्हणतात, या मुलाला नीट बिघडवावा कसा या विचारात मी पडलो. अशी वाक्य वाचताना वाटतं की पुलंची लेखणी कुंचला झाली आहे आणि या कुंचल्याच्या माध्यमातून पुलंनी एक सुंदर चित्र चितारलं आहे. तुमच्या व्यक्तिचित्रातली माणसं तुम्हाला खरंच भेटली तर काय कराल या प्रश्नावर पुलंनी दिलेलं उत्तर खूप छान आहे. ते म्हणतात, मी त्यांना कडकडून भेटेन. थोडक्यात काय तर पुलंनी त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून जी माणसं उभी केली यातून त्यांचं सूक्ष्म चिंतनही दिसून येतं. बटाट्याची चाळ उभी करताना त्यांनी चाळ संस्कृतीमधली मूल्यव्यवस्था अतिशय समर्थपणे मांडली आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थितीचं वर्णन करताना ते म्हणतात, देशभर पारतंत्र्याचे वारे खेळत होते, पुढारी संख्येनं बेताचेच होते. तोपर्यंत राजकारण हा व्यावसायिक खेळ झाला नव्हता आणि सुपारी फक्त लग्नाची बोलणी करताना किंवा फार तर नाचगाणे ठरवताना दिली जायची. त्यात जीवघेणं नाट्य नसायचं. किंवा चाळीतल्या गरिबीचं वर्णन करताना त्यांनी म्हटलं, चाळीतल्या डासांची नाही म्हटलं तरी हजारावी पिढी असेल, पण मच्छरदाणी ही वस्तू चाळीत नव्हती. मच्छरदाण्या चाळीत आल्या त्या बिऱ्हाडातल्या पोरी कारकुनी करायला लागल्या तेव्हापासून. स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईसारख्या महानगरातही सर्वसामान्य माणसांचं जगणं कसं होतं याचं अवघं चिंतन पुलंनी त्यांच्या साहित्यातून उभं केलंय. हे वाचताना वाचक पुस्तकातल्या अनेक गोष्टींशी स्वतःला जोडून बघतो. कधीकधी त्याला पुलंच्या पुस्तकात स्वतःच्या आयुष्यातले प्रसंग, त्याला भेटलेली माणसंही दिसतात. म्हणूनच शब्दगंधर्व पुलंचं विनोदी म्हटलं जाणारं लेखन आजही काळाच्या कसोटीवर ठामपणे टिकून आहे.
1: पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन श्रोते हो आताच आपण ऐकलं. लेखन होतं डॉक्टर संतोष खेडलेकर यांचं, तर वाचनस्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:35 झालीत.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: श्रोतहो, आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या प्रसारण सभेत मी आहे आपल्याबरोबर भारती कुलकर्णी. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 कृषीवाणी. या कार्यक्रमात कापूस शेतीची नवी दिशा, सधन लागवड पद्धत याविषयी माहिती. 7:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा. या कार्यक्रमात प्रोस्टेट कॅन्सर याविषयी डॉक्टर जुनैद शेख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांची मुलाखत. 6:55 मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलन आहे नवनाथ खराडे यांचं. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 एस हॉस्पिटल आणि 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम. 7:50 आणि 8:20 घेऊ शकाल आनंद काही सुगम गीतांचा. दरम्यान 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 8:40 मिश्र संगीत.

सकाळी 9 वाजता रुपेरी गाणी सोनेरी आठवणी, 9:30 ते 10 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आज सकाळी 10 वाजता फोन इन कार्यक्रम फोन गाणी. आजचा कार्यक्रम ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्यावर केंद्रित. संकलन आणि निवेदन आहे भारती कुलकर्णी यांचं. 11 वाजता हिंदी चित्रपट संगीत, तर 11:15 आपली गाणी हा मराठी गीतांचा कार्यक्रम. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

0: दुपारी 1 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 5:02 सुरू होईल आमची सायंकालीन प्रसारण सभा. यात सुरुवातीला कार्यक्रम मिक्स मसाला. 5:30 युववाणी हा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम. सूत्रसंचालन आहे तनया कुलकर्णी हिचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटोळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत. 6:35 आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 ऐकू शकाल काही गजल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. साडेसात 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया फळबाग लागवड करण्यापूर्वी करायची पूर्वतयारी. याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदविज्ञान विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर क्रांती पाटील यांची मुलाखत. त्यानंतर याच कार्यक्रमात कृषी बंधूंची विद्युत सुरक्षा याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या अक्षय ऊर्जा अभियांत्रिकी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक ममता पटवर्धन यांची मुलाखत. सादर करते आहेत सुदाम बटुळे. 7:15 मिश्र संगीत. तर 8:35 ऐकू शकाल सुगम संगीत. 9:00 सुहाना सफर हा कार्यक्रम. संकलन आणि निवेदन आहे डॉक्टर प्राची शेकटकर यांचं. श्रोतेहो आजचा भाग केंद्रित आहे अभिनेते गोवर्धन आसरानी यांच्यावर. 9:30 लोकनाट्य किंमत. सादर करते पंडितराव रिकामे आणि सहकारी. 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम रजनीगंधा. 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्तीनिमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका जनविश्वास ईज ऑफ डुईंग बिझनेस. याशिवाय सर्व बातमीपत्र नियोजित वेळी सहक्षेपित करू. श्रोतेहो आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:40 होत आहेत. कृषीवाणी या कार्यक्रमात आता ऐकूया कापूस शेतीची नवी दिशा सधन लागवड पद्धत. याविषयीची माहिती वाचनस्वर आहे गौरव वने यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण जाणून घेणार आहोत कापूस पिकासाठी सघन लागवड पद्धत याविषयीची माहिती. सघन लागवड पद्धत कापूस शेतीची एक नवी दिशा आहे आणि सघन लागवड पद्धत ही फायदेशीर देखील ठरू शकते. शेतकरी बंधू भगिनींनो, लवकर येणारं वाण निवडून सघन पद्धतीने लागवड केल्यास कापूस पीक डिसेंबरपर्यंतच काढून रब्बी किंवा उन्हाळी हंगामात पिके घेता येतात आणि त्यामुळं वार्षिक उत्पन्न वाढते आणि जमिनीचा पोत सुधारतो. सघन लागवड पद्धतीसाठी लवकर येणारं वाण निवडणं आणि वाढ नियंत्रण ठेवून वेळेत कापूस काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल सघन लागवड म्हणजे काय. तर शेतकरी बंधू भगिनींनो, कापूस पिकाचं लागवडीचं अंतर कमी ठेवून कमी जागेत जास्तीत जास्त झाडं बसवणं आणि एकरी झाडांची संख्या वाढवणं म्हणजेच सघन लागवड. सघन लागवडीचे फायदे देखील आहेत. तण नियंत्रण करण्यासाठी सोपं होतं, तणांची वाढ कमी होते, कीड खत आणि पाणी व्यवस्थापनावरील खर्च कमी होतो, वेचणी लवकर होत असल्यामुळं मजूर सहज मिळतात आणि खर्च त्यामुळं कमी होतो. 2 वेचण्यामध्ये जवळपास 80 ते 90% कापूस निघतो. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव या लागवडीत कमी दिसून येतो. सघन लागवडीसाठी काही महत्त्वाच्या बाबी आहेत. यात लागवडीचं अंतर कोरडवाहू क्षेत्रासाठी 3x1 फूट किंवा 3x1/2 फूट किंवा 2x1 फूट आणि बागायत क्षेत्रासाठी 4x1 फूट 3x1 फूट किंवा 3.5x1 फूट. लागवडीचे अंतर आणि उत्पादनाचे देखील एक गणित आहे. 2x1 फूट अंतरावर लागवड केली तर एकरी सुमारे 22,222 झाडं बसतात. प्रत्येक झाडावर 25 ते 30 बोंड अपेक्षित धरल्यास अर्थात यात 25 ते 30% घट गृहीत धरून

0: 18 ते 22 क्विंटल उत्पादन आपल्याला मिळू शकतं. आणि पारंपरिक लागवडीत बघायला गेलं तर 6 ते 8 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळतं, तर सघन पद्धतीमध्ये 12 ते 15 क्विंटल उत्पादन सहज मिळू शकतं. वाढ नियंत्रण आणि अपेक्षित बोंडे संख्या ठेवणं सघन लागवडीत अत्यंत महत्त्वाचं आहे. नत्रयुक्त खतांचा योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वापर करावा. टॉनिक आणि खतांचा अतिवापर टाळावा. वेळेत गळ फांद्या काढणं, शेंडा खुडणी करणं अत्यंत आवश्यक आहे. वाढ नियंत्रणासाठी वाढ रोधकांचा वापर करावा लागतो. बागायती क्षेत्रासाठी 55, 70 आणि 85 दिवसांनी अर्थात 3 वेळा वाढ रोधकाचा वापर करावा लागतो. तसंच कोरडवाहू क्षेत्रासाठी 55 आणि 70 दिवसांनी अर्थात 2 वेळा या वाढ रोधकांचा वापर करावा लागतो. वाढ नियंत्रण न केल्यास बोंडगळ, सड आणि उत्पादनात घट होऊ शकते. वाहनाची निवड करताना लवकर येणारं वाहन, कमी गळ फांद्या असलेलं, फांदी आणि बोंडामधील अंतर कमी असलेलं, तसंच एकाच वेळी परिपक्व होणारं वाहन निवडावं. वजनदार बोंडे आणि वेचणी सोपं असलेलं सघन लागवडीसाठी शिफारस केलेल्या वाहनाचीच आपण निवड करावी. मल्चिंग आणि ड्रिपचा वापर केल्यास अधिक फायदा देखील होऊ शकतो. 4 फूट अंतरावर ड्रिप लाईन टाकून दोन्ही बाजूंनी 1/2 फूट अंतरावर झिकझॅक पद्धतीने लागवड केल्यास झाडांची संख्या राखली जाते. आणि 2 झाडांमध्ये 1 ते 1/2 फूट अंतर ठेवल्यास 3 बाय 1 बाय 1 फूट प्रमाणे लागवड होते. या पद्धतीत झाडांची संख्या योग्य राहते आणि वाढ नियंत्रण ठेवल्यास उत्पादन देखील वाढतं.
1: कापूस शेतीची नवी दिशा, सघन लागवड पद्धत, याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचनस्वर होता गौरव वने यांचा, कार्यक्रम होता कृषीवाणी. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सकाळचे 7:15 वाजलेत.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
3: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
3: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
5: ऐक ग,
6: काय झालं?
5: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
6: आहे. अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
5: हो ना,
6: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
5: कुठे भेटतील त्या?
6: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
5: आणि फोन नंबर
6: 93-72-99-29-36.
5: 93-72-29-36.
1: ऐकूया बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
4: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
3: लग्न होऊन बरीच वर्ष झालीत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
4: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.
3: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत.
4: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: श्रोतेव कार्यक्रमात आज ऐकूया प्रोस्टेट कॅन्सर, याविषयी डॉक्टर जुनैद शेख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया भाग 4.
4: बेंद्रे हॉस्पिटल,
7: नमस्कार डॉक्टर. आता गेल्या 3 भागांमध्ये आपण जाणून घेतलं की प्रोस्टेट कॅन्सर नेमका काय असतो, कारण, लक्षणं, निदान आणि फर्स्ट आणि सेकंड स्टेजची उपचार पद्धती काय असते. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की स्टेज 3 आणि 4 जो कॅन्सर असतो प्रोस्टेट कॅन्सर, त्याची नेमकी ट्रीटमेंट काय असते.
8: हे बघा, स्टेज 3 जो कॅन्सर आहे तो पसरलेला आहे पण तो खूप जास्त पसरलेला नाही आहे. अशामध्येही आम्ही रुग्णाला बरं करण्याकडे लक्ष देतो, ज्याच्यामध्ये रेडिएशन आहे,

0: आणि काही रुग्णांमध्ये सर्जरी आहे, पण रेडिएशन आणि हॉर्मोनल थेरपी हे कॉम्बिनेशन अशा रुग्णांमध्ये यूज केलं जाते. आणि स्टेज फोर आपण जे म्हटलं की बोन्समध्ये आणि बाकी अवयवांमध्ये पसरलेला आहे, अशांमध्ये हॉर्मोनल थेरपी हा एक मेन भाग आहे. याच्या व्यतिरिक्त बोन हेल्थ आहे, काही सप्लिमेंट्स असतात, बोन स्ट्रेंथनिंगसाठी काही इंजेक्शन असतात, तेही मी असे रुग्णाला देतो. पण काही कॅन्सर असतात जे हॉर्मोनलाही रिस्पॉन्ड करत नाही, अशा रुग्णांमध्ये काही टॅबलेट्स आहेत. याच्यानंतर मग जसं आपण म्हटलं की किमोथेरपी, तर किमोथेरपीचाही एक रोल आहे की ज्याच्यामध्ये काही सायकल्स आहेत आणि काही इंजेक्शन्स आहेत, ते आपण याच्या रुग्णांमध्ये देऊ शकतो. कुठल्याही स्टेजमध्ये जर कॅन्सर असेल पण त्याचं लाईफलॉंग मॉनिटरिंग करणं फार गरजेचं आहे. आम्ही रुग्णांना 3-3 महिन्याने बोलवतो, त्यांची ब्लड रिपोर्ट जसं आपण म्हटलं की PSA टेस्ट आहे ती करून घेत राहतो, आणि आम्ही बघत राहतो की आपल्या ट्रीटमेंटने कॅन्सर कमी होत आहे की तो परत वाढत आहे. आणि अशा रुग्णांमध्ये मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन औषध गोळ्या चेंज करत राहतो. तशी ऑन गोईंग ट्रीटमेंट आहे, असं नाही की तुम्ही एकदा ट्रीटमेंट घेतली की झालं. स्टेज 1 असेल किंवा स्टेज 4 असेल, अशा रुग्णांना 3-3 महिन्याने जसं जसं डॉक्टर सांगतील तसं तसं भेटणे आणि काही काही रिपोर्ट करून घेणं गरजेचं आहे.
1: डॉक्टर, त्या व्यतिरिक्त कॅन्सर झाल्यानंतर जी ट्रीटमेंट सुरू असते त्यामध्ये काही काळजी घ्यावी लागते?
0: हो, अशा रुग्णांना मेनली जे आहे ते बोन हेल्थ जसं आहे, कॅल्शियम सप्लिमेंट्स आम्ही देतो, कॅल्शियम रिच फूड आम्ही त्यांना खायला सांगतो, आणि बाकीही मल्टीव्हिटॅमिन्स आहे, प्रॉपर डाएट ठेवणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. रुटीन वॉकिंग करणे किंवा एक्झरसाइज करणे तेही त्यांना अलाउड आहे, डिपेंडिंग ऑन किती बोन्स त्यांचे स्ट्रेंथ आहे. पण असं मेनली हेल्दी डाएट आणि हेल्दी लाईफस्टाईल अशा रुग्णांना ठेवणं फार गरजेचं आहे.
1: डॉक्टर, बरेचदा असं वाटत असतं प्रत्येकाला की मला एखादा आजार होऊ नये, मग हा प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो?
0: नाही, प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये याच्यासाठी आपण असं काही करू शकत नाही. हा, पण आपण याचं अर्ली डिटेक्शन करू शकतो की ज्या रुग्णांमध्ये अनुवंशिक आहेत कॅन्सर्स वगैरे, अशा रुग्णांनी जर जेनेटिक टेस्टिंग केलं तर आपण एक प्रिडिक्शन करू शकतो की कदाचित पुढे जाऊन कॅन्सर होईल, तर आपण त्याच्यावरती वॉच ठेवू शकतो.
2: प्रोस्टेट कॅन्सर याविषयी डॉक्टर जुनैद शेख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत श्रोतेहो ऐकलीत. आज ऐकलात भाग 4, सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे आणि हा कार्यक्रम होता बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
3: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
2: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:50 झालीत.
4: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
5: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
6: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999-84165.
2: ऐकूया त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
4: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
7: एंजिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजिओप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94-222-80-380.
2: श्रोतेहो कार्यक्रमात आज ऐकूया स्त्री, निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली दिवेकर, दीपाली देवकर यांची मुलाखत. आज ऐकूया भाग 4.
8: मॅडम नमस्कार.
9: नमस्कार मॅडम.
8: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
9: थँक्यू.
8: आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल की निसर्ग शिक्षण, युवा पिढी आणि शाश्वत भारताच्या निर्मितीत महिलांचं नेतृत्व याबाबत आपलं नेमकं काय मत आहे, आपण काय सांगाल?
9: आपण बघतो की आजची मुलं म्हणजे उद्याचा भारत. जर त्यांना लहानपणापासून जंगल, जैवविविधता आणि पर्यावरणाचं महत्त्व समजलं तर ते भविष्यात अधिक जबाबदार आणि संवेदनशील समाज घडवू शकतात, हे नक्की आहे. याच्यासाठी एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन फॉरेस्ट एज्युकेशन आणि नेचर लर्निंग यावरती विशेष काम करत आहे. कथा, स्थानिक अनुभव, कन्झर्वेशन स्टोरीज, बायोडायव्हर्सिटी वॉक, इको कॅम्प्स आणि संवादात्मक उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मुलांना फक्त पुस्तकातून निसर्ग समजत नाही, त्यांना जंगल अनुभवायला हवं, पक्ष्यांचे आवाज ऐकायला हवेत, मातीचा सुगंध अनुभवायला

0: करायला हवा आणि पर्यावरणाशी भावनिक नातं निर्माण करायला हवं. आजची पिढी डिजिटल जगात अधिक गुंतत चालली आहे हा सगळ्यांचा खूप मोठा आपल्या समोरचा प्रश्न आहे आणि आई वडील म्हणून तर खूपच. तर अशा वेळी मुलांना निसर्गाशी पुन्हा जोडणं ही समाजाची मोठी जबाबदारी आहे. मी स्वतः IUCN CEC म्हणजे कम्युनिकेशन अँड एज्युकेशन याची सदस्य असून सध्या आमची संस्था मुलींमध्ये विशेषतः पर्यावरण नेतृत्व, आत्मविश्वास आणि सार्वजनिक संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. यामध्ये माझं मत आहे की जेव्हा आपण विकसित भारत बद्दल बोलतो तेव्हा भविष्यातील भारत घडवण्यासाठी विज्ञान, संवेदनशीलता आणि सामाजिक सहभाग या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणूनच संस्था महिलांना, युवतींना आणि मुलांना पर्यावरण संवर्धनाशी जोडणारे विविध उपक्रम राबवते. जंगला शेजारील गावांमध्ये शाळेत आम्ही छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये त्यांचे गुण विकसित करण्याचा प्रयत्न करतो. याबाबत आम्ही नुकताच एका आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत निबंध लिहिला असून तो आता लवकर प्रकाशित होईल म्हणजे नेक्स्ट मंथ मध्येच. आणि महिला केवळ कुटुंब घडवत नाहीत बरं, तर त्या पुढील पिढीचे विचार, मूल्य आणि पर्यावरण दृष्टिकोनही घडवत आहेत. याबाबत G20 परिषदेत आम्ही सहभागी होऊन वुमन रेंजर्स यांना महिला सबलीकरणाच्या अहवालाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवून द्यायला यशस्वी ठरलो याचा आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो.
1: खरंच खूप मोठी अशी ही गोष्ट आहे आणि त्यासाठी खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन.
0: थँक्यू सो मच. आणि ही खरंच आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. तर आज आपण बघतो की देशभरामध्ये पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि कम्युनिटी पार्टिसिपेशन यांना अधिक महत्व दिलं जात आहे. या प्रक्रियेत स्थानिक महिला आणि युवा पिढी यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणारी आहे.
1: कीच म्हणजे आपलं हे जे कार्य आहे तर महिलांपुरतच मर्यादित न राहता जे मुलं आहे, आजची जी तरुण पिढी आहे
0: हो,
1: तर त्यांना सुद्धा एक नवी दिशा देण्याचं काम सुद्धा करत आहे. आणि अगदी वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: स्त्री, निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांची मुलाखत आपण ऐकलीत. आज ऐकलात भाग चौथा. कार्यक्रम होता त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
3: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
2: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 6:55 झालीत.
4: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
3: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
5: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65.
6: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
7: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्ण वेळ संधिवात क्लिनिक,
6: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
7: संपर्क 232 29 29.
8: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
9: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
8: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
9: फोन नंबर 02-41-235-35-15.
8: मोबाईल 960-44-988-36.
2: ऐकूया मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
4: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
3: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
4: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
3: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
4: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
3: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: संकलन आहे नवनाथ खराडे यांचं. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. नव्या शैक्षणिक

0: आर्थिक वर्षाचं स्वागत एका तासाच्या खेळातून होणार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांनी ई KYC प्रमाणीकरण करावं. सुधाकर बोराळे. शेवगाव आणि पाथर्डी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजना लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू. आमदार मोनिका राजळे. रायगड सिद्धी गावात T55 रणगाडा काल दाखल. आणि प्राचार्य डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे यांची जलशक्ती मंत्रालयाच्या हिंदी सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड. आता घडामोडी सविस्तर. जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय शाळा 15 जून रोजी नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत, पहिला दिवस शाळेचा एक तास खेळाचा या संकल्पनेनं करेल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली. आंतरराष्ट्रीय खेळ दिनानिमित्त द ओपन ट्री फाउंडेशन आणि स्नेहालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित खेळ जपा बालपण जपा या जिल्हास्तरीय चर्चासत्रात ते बोलत होते. विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलता, संवाद कौशल्य, नेतृत्व गुण आणि व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळाली पाहिजे असं मत व्यक्त केलं. जिल्ह्यात नुकत्याच दिलेल्या 22व्या हप्त्यानुसार 5,69,479 शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे या योजनेचे लाभार्थी आहेत. यापैकी आतापर्यंत 9,393 शेतकऱ्यांचे वार्षिक E-KYC प्रमाणीकरण पूर्ण झालेले नाही. लाभ घेणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी 30 जूनपूर्वी वार्षिक E-KYC प्रमाणीकरण पूर्ण करावं असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केलं आहे. शेवगाव आणि पाथर्डी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. दोन्हीही योजना लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होतील असा विश्वास आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केला. आमदार राजळे यांनी जायकवाडी इथे जाऊन कामाची पाहणी केली. नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे, नगरसेवक तसंच मुख्याधिकारी संतोष लांडगे, मुख्याधिकारी विजया घाडगे आदी उपस्थित होते. भारतीय संरक्षण मंत्रालय आणि भारतीय सैन्य दलातर्फे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कार्याचा गौरव म्हणून राळेगण सिद्धी गावाला ऐतिहासिक T55 रणगाडा कायमस्वरूपी भेट देण्यात आला आहे. राळेगण सिद्धी गावात हा रणगाडा काल दाखल झाला. शेवगाव येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे यांची भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या हिंदी सल्लागार समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत एका तासाच्या खेळातून होणार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांनी E-KYC प्रमाणीकरण करावे. सुधाकर बोराळे. शेवगाव आणि पाथर्डी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजना लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू. आमदार मोनिका राजळे. राळेगण सिद्धी गावात T55 रणगाडा काल दाखल. आणि प्राचार्य डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे यांची जलशक्ती मंत्रालयाच्या हिंदी सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड. याबरोबरच आजच्या घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता सकाळचे 7:01 झालंय. ऐकूया आजचा सुविचार. विनोद सूर्यप्रकाशासारखा आहे, तो जिथे प्रकाशेल तिथला औदासिन्याचा अंधकार संपेल. हा होता आजचा सुविचार. देश विदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय IT कंपन्यात नोकरी करण्यासाठी आवश्यक BSc डाटा सायन्स अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्ण संधी
2: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात उपलब्ध.
0: प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता, विद्यार्थी इयत्ता 12वी विज्ञान शाखेतून गणित विषयासह उत्तीर्ण असावा.
2: प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित विद्यापीठाच्या बाबुर्डी घुमट इथल्या अहिल्यानगर उपकेंद्राशी संपर्क साधावा.
0: अधिक माहितीसाठी 0241 23 23 682 दूरध्वनी क्रमांकावर आजच संपर्क साधा. श्रोते, आता हे निवेदन आहे. ICC महिला T20 विश्वचषक 2026 या क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे

दिनांक 14, 21, 25 आणि 28 जून, त्याचबरोबर 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. श्रोतेहो, रंग, रेषा आणि सूर यांचा मिलाफ म्हणजे ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. सुमंताईंच्या आठवणींना उजाळा देणारा फोन गाणी हा कार्यक्रम जरूर ऐका शुक्रवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. तेव्हा श्रोते हो, आज सकाळी 10 वाजता जरूर ऐका कार्यक्रम फोन गाणी.

0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया
2: हिंदी चित्रपट सृष्टीत चरित्र अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोवर्धन आसरानी यांच्याविषयी. 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
3: तेव्हा श्रोते हो, आज रात्री 9 वाजता जरूर एका कार्यक्रम सुहाना सफर. संकलन आणि निवेदन आहे डॉक्टर प्राची शेकटकर यांचं. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचं 7:05 झालीत.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: हो मग.
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई न्यावं लागेल ना?
6: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
4: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर.

आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही संदेश मुंबई केंद्रावरून.

0: टाइम्स हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी

सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: अवश्य ऐका स्वरांजली उद्या सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून.
2: तेजोमय नाद ब्रह्म हे.
3: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
4: श्रोते हो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
5: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीत टिकले.
6: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
5: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
6: आता मी पण घेते.
7: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
8: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:10 झाली आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.
9: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. विकसित भारत 2047 साठी सर्वसमावेशक मानवी विकास अशी या बैठकीची मुख्य संकल्पना होती. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांची सामूहिक जबाबदारी महत्वाची आहे. राज्यांमध्ये सहकार्य, संवाद आणि अनुभवांची देवाणघेवाण वाढवणंही आवश्यक आहे. यासाठी नीती आयोग प्रभावी भूमिका बजावू शकतो, असं पंतप्रधान म्हणाले. नीती आयोगाच्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या 5 प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर देत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली. राज्यानं 2030 $1 trillion आणि 2047 $5 trillion अर्थव्यवस्था उभारण्याचं लक्ष ठेवलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आकांक्षित जिल्हे तालुक्यांच्या शाश्वत विकासावर सरकारचा विशेष भर आहे. तसंच युवकांना आंतर

0: राष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी देण्याचं नियोजन आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. BIS मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं काल या संदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53%वरून 58%पर्यंत वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या घर भाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील महामंडळाच्या मुख्यालयात राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत काल महत्त्वपूर्ण बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या शिष्टाईनंतर हा निर्णय घेण्यात आला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यासाठी नव्हे, तर ते महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्यानं माघार घेत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मात्र अधिकृत मुदत संपल्यानंतर माघार घेतल्यानं गीते यांचं नाव मतपत्रिकेवर कायम राहणार आहे. नाशिक इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा काल मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे 31 ऑक्टोबर रोजी धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी 12 कोटींपेक्षा जास्त भाविक येण्याची अपेक्षा आहे. राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा, कावेलू निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच वाळू मोफत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याबरोबरच वीज निर्मिती केंद्रांमधून उपलब्ध होणारी फ्लाय ऍश देखील देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. PhD चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्यानं 3री जागतिक आध्यात्मिक पर्यटन परिषद आज आणि उद्या शिर्डी इथं आयोजित करण्यात आली आहे. भारतामधील वेगानं वाढणाऱ्या आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात विचारमंथन करण्यासाठी आयोजित या परिषदेत धोरणकर्ते, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर प्रशासक, आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी, विविध आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळा 2027-28 हा यंदाच्या परिषदेचा केंद्रबिंदू आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यामधल्या अणवीर गावानं पर्यावरण संरक्षणाबरोबरच ग्रामीण रोजगारालाही नवी दिशा देण्याचं काम केलं आहे. मनरेगा अंतर्गत राबवलेल्या वृक्षारोपण उपक्रमातील 95% रोपांचं यशस्वी संवर्धन या गावानं केलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्हा प्रशासन, मनरेगा, सामाजिक वनीकरण विभाग आणि यशराज रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे ट्रीगार्ड सिस्टम आणि ठिबक सिंचनाच्या आधुनिक तंत्रामुळे झाडांचं संरक्षण आणि पाण्याची बचत प्रभावीपणे झाली. या प्रकल्पातून आतापर्यंत 631 मनुष्य दिवस रोजगार निर्माण झाला, ज्या माध्यमातून 1,92,000 रुपयांची मजुरी थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. महिलांनीही या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत आर्थिक सक्षमीकरणाची नवी वाट खुली केली आहे. विद्यार्थ्यांना झाडांची जबाबदारी देऊन पर्यावरण संवर्धनाची जाणीवही रुजवण्यात आली, त्यामुळे अणवीर गावाचा हा हरित उपक्रम आज राज्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शाश्वत विकासाचं एक यशस्वी मॉडेल म्हणून हे गाव समोर येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
0: राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिन काल मुंबईत साजरा करण्यात आला. पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अजितदादांना अपेक्षित असलेला विकसित महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहील असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

0: कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी पॉश कायद्यानुसार समिती स्थापन करणं अनिवार्य असून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची तातडीनं तपासणी करण्याचे निर्देश आयुक्त डॉ जगदीश मिनियार यांनी दिले आहेत. या संदर्भात मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. या बैठकीला राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ज्या कार्यालयं अथवा आस्थापनांमध्ये योग्य अंमलबजावणी होत नाही त्यांच्यावर अधिनियमातील कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या केंद्रीय अतिरिक्त सचिव आणि व्यवस्थापकीय संचालक आराधना पटनाईक यांची कर्तव्य भवनात काल भेट घेतली. 2026-27 कार्यक्रम अंमलबजावणी आराखड्याअंतर्गत निधी मंजुरी तसंच अतिरिक्त निधीच्या मागणीसाठी ही बैठक महत्वाची मानली जात होती. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्यानं पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल. महापालिकेनं या संदर्भात विविध प्रभाग आणि तिथल्या सम आणि विषम तारखांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्याचबरोबर पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहनही महापालिकेनं केलं आहे. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट इथं झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राच्या दोन वीर सुपुत्रांना वीरमरण आलं. विक्रम चव्हाण हे नवी मुंबईतील ऐरोली येथील तर अर्जुन जाधव हे सातारा जिल्ह्यातील शहापूर येथील रहिवासी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या जलाशयामध्ये आंघोळीसाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा काल पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे सर्वजण नाशिक तालुक्यातील सावरगावचे होते. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या विश्वचषकाचं विजेतेपद मिळवण्यास सज्ज झाला आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोत्या, आता सकाळचे 7:20 झालीत. ऐकूया काही निवेदनं. हे निवेदन आहे नॅब या संस्थेकडून आलेलं. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथल्या नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड अर्थात नॅब या संस्थेच्या वतीनं चालवण्यात येणारं निवासी अंधशाळेचं इयत्ता 1 ते 8 या वर्गापर्यंतचे प्रवेश मोफत देण्यास सुरुवात झालेली आहे. पालकांनी फक्त त्यांचे अंध मुलामुलींस अंधशाळेत आणून सोडावे. मुलामुलींसाठी लागणारे सगळे युनिफॉर्म लॉकर्स इत्यादी संस्थेकडून दिलं जाईल. अधिक माहितीसाठी संस्था कार्यालयास भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.
2: श्रोतो हो, हा आवाज ऐकला की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची साक्षीदार आपली शाळा.
3: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवतं ना,
4: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या
3: किंवा मधल्या सुट्टीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी
5: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या
2: किंवा लाकडी पट्टीनं खाल्लेला मारही.
3: आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील.
2: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा.
6: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या
2: स्नेह संवाद
6: या कार्यक्रमात

0: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी
1: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र सावेडी अहिल्यानगर टपाल सूची क्रमांक 414003.
2: आमचा ईमेल आय डी beautyroomahilyanagar@gmail.com.
1: तेव्हा श्रोते हो लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात माझी शाळा.

0: संवाद या कार्यक्रमासाठी। श्रोते हो, 70 दशकातला रोमॅन्टिक हिरो म्हणजे राजेश खन्ना यांनी एक आगळी वेगळी भूमिका साकारली होती, ती म्हणजे स्वयंपाक याची। हा चित्रपट होता बावरची। संवाद आणि दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट गाजला होता।
1: ये छोटी छोटी बातें हैं जो जिंदगी में असल मायना रखती हैं। किसी बड़ी खुशी के इंतजार में हम ये छोटे छोटे खुशियों के मौके खो देते हैं।
0: या चित्रपटातली काही गाणी, संवाद आणि आठवणी आपण ऐकणार आहात एक फिल्म या कार्यक्रमात, सोमवारी म्हणजे 15 जूनला रात्री 9:30 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम एक फिल्म, चित्रपट बावरची। श्रोते हो, सोमवारी रात्री 9:30 वाजता जरूर एका कार्यक्रम एक फिल्म। संकलन आणि निवेदन आहे किरण डहाळे यांचं। आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र। सकाळचे 7:25 होत आहेत। प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण पाहतोय की बदलत्या हवामानाचा सर्वात जास्त परिणाम हा शेती क्षेत्रावर होतोय. पाण्याची कमतरता, जमिनीतील घटणारी सुपीकता, रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे शाश्वत शेती ही आता काळाची गरज बनली आहे. अशा वेळेस नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी मोठा आशेचा किरण ठरतोय. मृदा आरोग्य व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, पीक पद्धतीतील बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांचं प्रशिक्षण या माध्यमातून हा प्रकल्प ग्रामीण भागात मोठं परिवर्तन घडवतोय. या योजनेचा नेमका काय फायदा आहे, कोणते शेतकरी याचा फायदा मोठ्या प्रमाणात घेऊ शकतात, भविष्यातील शेतीसाठी हा प्रकल्प किती महत्वाचा आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी जो प्रकल्प हा राबवला जातोय त्याचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन कशा पद्धतीनं केलं जातं किंवा प्रशिक्षण कसं दिलं जातं?
1: राज्याचा विचार केला तर आपल्याकडे जवळपास 1,70,00,000 आपले खड्डार आहेत आणि आपल्याकडे असणारी जी यंत्रणा आहे, कृषी विभागाची जी यंत्रणा आहे ती खाली गावपातळीवर काम करणारी, ते 10,500 साधारणपणे आपले सहाय्यक कृषी अधिकारी राज्यामध्ये काम करतात आणि संख्या मोठी शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे ह्याच्यावर पोहोचण्याकरता अनेक पर्याय आपलं जावं लागतं. म्हणजे गावाला ह्यामध्ये आपण घेतो, म्हणजे प्रत्यक्षामध्ये गावांना हा विचार करणं गरजेचं आहे. पण फार चांगला ह्यात महत्त्वाचा बदल आपण केला काही वर्षामध्ये, गेल्या 2-3 वर्षामध्ये, की तो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापन केलेली आहे. ती समिती या प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकते, जबाबदारी त्यावर दिलेली आहे. म्हणजे ग्राम कृषी विकास समिती आहे, आपले सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, शिवाय प्रकल्पाच्या माध्यमातून जिथे प्रकल्प राबवला जातो त्या ठिकाणी समूह सहाय्यक आहेत. आणखी एक महत्त्वाचं आहे म्हणजे कृषीताई, प्रत्येक गावामध्ये आपण एक महिला जी 10वी 12वी शिकलेली आहे, जी शेतीमध्ये काम करते, अशी शेतकरी प्रगत

0: शेतकरी आपण जी महिला आहे तिला आपण गावानंच निवडून ज्ञानामेडिशन केलेलं आहे, ज्ञानामेडिशन केलेलं आहे की ती ह्या ज्ञानाचा उपयोग करेल आणि ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवेल. अशा अनेक माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. शिवाय की हे समाज माध्यम आपण जे बोलतो असे कार्यक्रम हे तर त्यात आहेतच आहे, पण प्रत्यक्षामध्ये देखील एवढी आपण या ठिकाणी रचना केलेली आहे.
1: म्हणजे शेतकरी आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी आपण शेतकऱ्यापर्यंत कसे पोहोचू आणि मार्गदर्शन कसं करू हा त्यामध्ये मुद्दा महत्वाचा करण्यात आलेला आहे. म्हणजे म्हणूया आपण बियाणं जे आहेत किंवा शेतीसाठी जसं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण म्हणतो, तर मग ते शुद्ध बीज किंवा चांगली बियाणं मिळणं शेतकऱ्यांना हे फार गरजेचं असतं, तर मग त्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने काम केलं?
0: हा, हे तंत्रज्ञानाचे अनेक प्रकार, जसं आता आपण जमीन तयार करण्याचं पाहिलं तसं बियाण्याचं देखील फार महत्व यामध्ये आहे. त्यामुळं हे शुद्ध बियाणं पाहिजे पहिली गोष्ट आहे. ते बियाणं शुद्ध आहे आणि ते किती उगवतं, कारण उगवण क्षमता महत्वाची आहे. म्हणजे 100 बी मध्ये मी जर टोकले किंवा पेरले तर मला किती त्यातले दाणे उगवणार आहेत हे मला कळणं महत्वाचं शेतकऱ्याला. मग हे कसं कळेल, यासाठी आम्ही सुरू केलं आहे की बियाणे उगवण तपासणे. शेतकरी स्वतःच्या घरामध्ये स्वतःच आपले बियाणे उगवण तपासणे पाहू शकतो. अच्छा, आता त्याकडे बियाणं ठेवलंय. आता बरेच शेतकरी काय करतात, बाजारातून बियाणं आणणारे शेतकरी आहेत, परंतु स्वतःकडे बियाणं असते वापरणारे शेतकरी तिकडे भरपूर आहेत. मग त्या बियाण्यामधून त्यांनी 100 दाणे घ्यावेत. एक साधं आपलं वर्तमानपत्र किंवा गोंडपट ओलं करून घ्यावं, त्यावर ते असे व्यवस्थित ओळीमध्ये ठेवून द्यायचे अंतरावर आणि ते गुंडाळी करून ठेवायची. 4-5 दिवसानंतर आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये किती बियाणं अंकुर फुटले आहेत. मग 100 पैकी समजा 70 बियाण्याला अंकुर फुटले कमीत कमी, तर ते बियाणं पेरणी करता योग्य आहे. त्यापेक्षा कमी असले की याचा अर्थ आपला ते पेरणी करता योग्य नाही किंवा त्याचं फार उगवणता कमी आहे. मग यावरून ठरत होते असं हे बियाणं उगवण तपासणी. तशी बीज प्रक्रिया आहे. बीज हे एकदा बियाणं चांगलं कळलं आपला की बियाणे बीज प्रक्रिया म्हणजे एक लसीकरणासारखंच काम आहे. ते सुरुवातीला आपण त्याला रोग आणि किडीपासून संरक्षण करू शकतो. मग हे करण्याकरता देखील आता आपल्याकडे जैविक बीज प्रक्रिया किंवा जे आपल्याला म्हणून त्यामध्ये की अशा प्रकारचे विद्यापीठाने तयार केलेले काही चांगले औषधं आहेत की जे आपलं जैविक औषध आहे, रासायनिक औषधं ह्यात वापरण्याची गरज नाही आहे. अशा प्रकारचे कन्सॉर्शिया म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये, तर लिक्विड कन्सॉर्शिया जैविक संघ म्हणतो आपण त्याला, ते मिळतात. ते लावलं बियाण्याला की त्यापासून मग त्याला रोगकिडीपासून संरक्षण त्याचं पुढचं होऊ शकतं अशा प्रकारे. आणि त्यानंतर नैसर्गिक शेतीमधलं तो जे आहे बीजामृत, तर बीजामृत देखील वाळवला आपण, त्यापासून देखील आपल्याला संरक्षण मिळू शकतं. अशा प्रकारे बीज प्रक्रिया देखील आपण केली आणि ही पेरण्याच्या अगोदर करायची गोष्ट आहे आणि त्यानंतर मग ते बियाणं चांगल्या प्रकारे संरक्षित राहू शकतं. उगवण क्षमता चांगली असेल तर पीक चांगलं येऊ शकतं.
1: आणि उगवण क्षमता पाहण्याची पद्धत सुद्धा अतिशय सोपी सांगितली तुम्ही, त्यामुळे प्रत्येक जण तो घरी करू शकतो आणि त्याप्रमाणे जर आपण पुढे केलं तर निश्चितच आपल्यालाच त्याचा फायदा होणार आहे. आणि त्यावर बीज प्रक्रिया पण कशा पद्धतीने केली पाहिजे, तर ह्या अगदी सोप्या गोष्टी आहेत, तर त्या केल्या तर पुढे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. यामध्ये आता DSR जी पद्धत आहे ती सुद्धा एक प्रचलित होतीये, तर ही पद्धत नक्की काय आहे आणि शेतकऱ्यांना कशी लाभदायक आहे?
0: आता हे आपण जसं बियाण्याचं बोललो तसं प्रत्येक पिकामधल्या ज्या लागवड पद्धती मगाशी आपण बोललो त्यामध्ये वरंब्यावरची लागवड जी होती ती कापूस मका सोयाबीन ज्वारी बाजरी गहू हरभरा ह्या पिकांसाठी सगळं योग्य आहे. भातामध्ये मात्र बदल आहे, कारण भातामध्ये आपल्याकडे काय पारंपरिक पद्धती आहे ती म्हणजे लावणी करणे, रोप वाटिका तयार करणे, रोपाची लावणी किंवा रोवणी करणे हे म्हणजे भाताची पद्धत आहे. याला काही उपाय आहे का? कारण ते देखील भरपूर पाणी घेणारी पद्धती आहे. पारंपरिक भात लावून चिखलणी करण्यात किती कष्ट आहेत, म्हणजे नांगरणी चिखलणी रोपवाटिका नंतर मग ते रोवणी आणि या सगळ्यामध्ये पावसाचा काही खेळ झाला का आणखी मग त्यावर जो विलंब होतो त्यामुळे रोपाचं वय वाढतं. म्हणजे 12-15 दिवसाचं रोप लावलं पाहिजे तर ते काही काही ठिकाणी अगदी 3-4 आठवडे झाले तरी ते रोपाचं लावणी होऊ शकत नाही आहे. अशा जितकं वय वाढेल तेवढं त्यामध्ये उत्पादन क्षमता कमी होते. ह्या सगळ्यावर उपाय काय आहे? खरोखर भाता इतकं पाणी लागतं का हा मूळ प्रश्न आहे.
1: अच्छा,
0: मूळतःच ह्यामध्ये असं आहे की भाता इतकं पाणी लागत नाही. मग आम्ही कसं भात लावू शकतो, मग पर्याय त्यावर काय आहे? तर त्यामध्ये मग सरळ भात पेरणी DSR म्हणजे काय, डायरेक्ट सीडेड राईस, त्यामुळे ह्याच्यामध्ये सरळ भात पेरणी आपल्याला करता येऊ शकते. मग ह्याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे, आपल्याही राज्यामध्ये विद्यापीठाने यावर काम केलेलं आहे आणि हे संशोधन आता शेतकऱ्यापर्यंत घेऊन जातोय आपण ह्यामध्ये आणि ह्याचे चांगल्या प्रकारचे अनुभव आपल्याला येत आहेत. म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं या ठिकाणी तर अगदी म्हणजे इगतपुरीपासून जो खाली म्हणजे कोल्हापूरपर्यंतचा जो पट्टा आहे ज्याला म्हणून आपण की घाटमाथा, या ठिकाणी चांगल्या प्रकारे पेरभाताची काही पद्धती रुजलेली आहे. पण त्याबरोबरच मोठं क्षेत्र असणारा जो प्रदेश आहे जो म्हणजे पूर्व विदर्भ आहे, म्हणजे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हा भाताचा आणखी मोठं क्षेत्र आहे कोकणाशिवाय. हां, तर त्या ठिकाणी देखील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्हाला असं दिसून आलेलं आहे

0: राजकारणाही पद्धती पटलेली आहे आणि त्यामध्ये सिंधीभाई रेस्ट स्टेशन जे तिथं आहे, सिंधीभाई हे भात संरक्षण केंद्र त्या ठिकाणी आहे, ते त्यावर काम करत आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांना ही पद्धत पटलेली आहे आणि त्याचं उत्पादन चांगलं येत आहे. ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मजुरीचा खर्च फार कमी येतो, कारण तुमची रोपवाटिका करायची नाही आहे, रोवणीचा प्रश्न येत नाही आहे आणि सरळ भात पेरायचा आहे तुम्हाला, त्यामुळे या ठिकाणी तो एक चांगला प्रकार फायदा दिसून येतो. मजुरीचा खर्च कमी, बियाण्यामधली बचत, वेळेमधली बचत, पाणी कमी लागतं, सरळ पेरणी करता येते, त्यामुळे DSRकडे शेतकरी हळूहळू वळत आहेत आणि ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये DSRकडे शेतकरी वळावेत आपला प्रयत्न हा सुरू आहे त्यामध्ये.
1: कारण आपण कोकणामध्ये पाहिलं वगैरे गेलं किंवा काही भागांमध्ये आजही पहिली पेरणी केली जाते, रोपं तयार केली जातात आणि मग ती लावणी केली जाते. मग त्या अनुषंगाने जसं तुम्ही सांगितलं की पाण्याविषयी पण महत्वाचं सांगितलं की कारण अगदी प्रचलित असं आहे की खूप चिखल करावा लागतो आणि मग त्यानंतर भात लावलं जातं, तर हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात आणि मग त्यासाठी संपूर्ण तऱ्हेनं DSR पद्धत ही अतिशय योगकारक आहे,
0: चांगली पद्धती आहे आणि बहुतांशी जमिनीवरती म्हणजे आपण योग्य आहे ती, अशी सकल भाग काही सोडला तर भरती काही योग्य आहे ती.
1: मग ही जी आधुनिक पद्धत आहे लागवड असो किंवा पेरणीची, मग त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना माहिती नसतं, म्हणजे त्यांना असं ढोबळ सांगितलं की कळत नाही, तर मग साधारण असा उत्पादन खर्च जो आहे तुमचा तो केवढ्या ह्याने कमी होतो?
0: त्याच्यामध्ये दोन तीन टप्प्यामध्ये असं म्हटलं की बियाण्यात मशागतीचा खर्च कमी होणे हा पहिला भाग आहे, तो बराच कमी होतो आणि तो बऱ्यापैकी या ठिकाणी 20-30% जातो आपला, त्यामुळे तो कमी होऊ शकतो. बियाण्यामध्ये बचत होते, म्हणजे बियाणे बचत हे 10-15% ते काही ठिकाणी अगदी 20% बचत, 30% बचत होते बियाण्याचे, तो एक मोठा खर्च यामध्ये होतो आहे. आणि नंतर जे काही लागणारी मजुरीचा खर्च आहे तोही बऱ्यापैकी कमी होतो, म्हणजे एकूणात मजुरीचा खर्च, बियाण्याचा खर्च असं होऊन म्हणजे 15%-30% बचत होतेच होते असं आढळून आलेलं आहे. पुढे जाऊन म्हणजे हे आता आम्ही म्हणणं धाडसाचं राहील, परंतु शेतकऱ्यांना असा अनुभव आलेला आहे की ज्यावेळेला अशा पद्धती वापरतात त्यावेळेला रासायनिक खताचा खर्च देखील त्यांचा कमी होतो आणि तोही हळूहळू डोस कमी झाला तर तोही खर्च कमी होईल, त्यामुळे एकूणच त्याच्या लागत जे म्हणून आपण निष्ठा लागता सगळ्या यावरचा खर्च कमी होईल. म्हणजे शेतकऱ्यांना हवामान अनुकूल पद्धती जी आहे ही दुसऱ्या काय बाजून विचार केला तर ती फायदेशीरच आहे ती. हां, म्हणजे ह्यातलं कोणते तंत्र वापरा तुम्ही त्याचा फायदा होणारच होणार त्यामध्ये,
1: कारण आपण साधारण 20-30 वर्षांपूर्वीची जी परिस्थिती पाहिली आणि आत्ताची, तर हवामानामध्ये तर मोठ्या प्रमाणात बदल जाणवत आहे, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी जसं म्हणजे बाजारभाव म्हणूया त्यात वाढ झालेली आहे, जमिनीची सुपीकता खूप कमी झालेली आहे, त्यामुळे सुरुवातीला जशा पद्धतीने शेतकरी शेती करत होता तशी न करता अशा पद्धतीने केली तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि त्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा केवळ एक उपक्रम नसून शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी उभारलेला विकासाचा एक मजबूत पाया आहे. शाश्वत शेती, मृदा संवर्धन, पाणी व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसतायत आणि आजच्या या विशेष संवादामधून या प्रकल्पाची उद्दिष्ट, शेतकऱ्यांना मिळणारे लाभ आणि भविष्यातील कृषी विकासाचा मार्ग याबाबत अत्यंत मोलाची माहिती आपण ऐकत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते, नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतः सकाळचं 7:38 झालीत.
2: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे पर्यावरण असंतुलनाचा कहर

0: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे मानवी शरीरात कॅन्सरचं घर.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जनावरांचा वाढता मृत्यूदर.
0: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जमीन आणि पाण्याच्या प्रदूषणात भर.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे निसर्गाचा अनादर.
0: आणि निसर्ग आजवर आपल्याला फक्त चांगलं तेच देत आलाय.
1: पण ज्या दिवशी फक्त आपण पेरलेलंच आपल्याला द्यायचं हे निसर्गानं ठरवलं
0: तर आपल्या हाती काय येणार
1: याचा विचार आता करायला हवा.
0: त्यामुळे निसर्ग नियम पाळा आणि प्लास्टिकचा वापर टाळा.
2: श्रोत्याहो लक्षात असू द्या, ICC महिला T20 विश्वचषक 2026 या क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 14, 21, 25, 28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता प्रसारित होणारा हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:40 होतात. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स या कार्यक्रमात आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत असतात आणि त्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत डॉक्टर सुरेश पाटणकर सर. नमस्कार सर.
5: नमस्कार.
4: आणि डॉक्टर गुरुराज पडसळगी सर. नमस्कार सर.
6: नमस्कार.
4: आजचा जो विषय आहे डॉक्टर सुरेश सर तो म्हणजे किडनी स्टोन, याबद्दल बोलायचं आहे. खरं तर खूप कॉमनली आढळणारा हा किडनी
5: अत्यंत त्रासदायक म्हणजे आपण काय म्हणतो आई आठवते इतकं दुखतं आपल्याला. आता माझ्याबरोबर माझे सहकारी डॉक्टर गुरुराज आहेत. मी अनेक रुग्ण माझ्याकडे येतात मुतखड्याचे येतात आणि म्हणतात की डॉक्टर मुतखडा औषधाने पडतो हे खरं आहे का. तर त्या संदर्भात आज आपण डॉक्टर गुरुराज सरांची चर्चा करूयात. कुठला मुतखडा औषधाने पडू शकतो आणि केव्हा मुतखड्याची शस्त्रक्रिया करण्याची गरज असते आणि यासाठी रुग्णांनी काय काळजी घेणं महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळा मी असंही पाहतो की औषधाने माझा खडा पडणारच आहे या आत्मविश्वासाने जे लोक ट्रीटमेंट घेत राहतात त्यांना बऱ्याच वेळेला काहीतरी कॉम्प्लिकेशन होऊन किडनी निकामी होण्यापर्यंत त्रास होऊ शकतो.
4: बापरे.
5: तर त्यासाठी आज आपल्या माझे सहकारी डॉक्टर गुरुराज तुमचं काय मत आहे?
6: सर नमस्कार. जैसे आपने बोला किडनी स्टोन अगर किसी को हुआ है, अगर डायग्नोसिस हुआ है तो उसका इलाज करना जरूरी है कि नहीं, ये बहुत ही मतलब कॉम्प्लिकेटेड प्रश्न नेक्स्ट आ जाता है पेशेंट के मन में. मुझे ट्रीटमेंट करवाना है कि नहीं, और उसके बाद आता है करवाना है तो कौन से प्रकार से, जो कंजर्वेटिव बोलते हैं हम, मानो सर्जरी बिना किए हुए वो स्टोन हम निकाल सकते हैं क्या?
4: हाँ.
6: या फिर उसको सर्जरी की जरूरत पड़ती है क्या? ये चीज हम एक्चुअली एक एक्सपर्ट को दिखाने के बाद ही पता चलता है.
4: अच्छा.
6: मेरा सलाह क्या रहेगा सारे श्रोताओं को, तुम ना सिर्फ एक सोनोग्राफी करके उसके ऊपर डिसीजन लेना थोड़ा गलत हो जाता है.
4: अच्छा.
6: छोटा स्टोन है वो निकल जाएगा. हर एक स्टोन ऐसे नहीं रहता है, इवन छोटे स्टोन भी कभी कभी हमने देखा है कि पेशेंट्स को बहुत तकलीफ देते हैं.
4: हाँ हाँ.
6: और इनफैक्ट इन्फेक्शन उसका कॉम्प्लिकेशंस काफी सारे हो सकते हैं.
4: अच्छा, ये कॉम्प्लिकेशंस क्या हो सकते हैं इसके बारे में भी बात करेंगे, लेकिन उससे पहले श्रोते हो प्रोस्टेट किडनी मूत्र विकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे संपर्क 895-666-16-39 895-666-16-39 8955-666-1639. डॉक्टर गुरुराज तुम्ही सांगत होतात की जर किडनी स्टोन काढला नाही तर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, म्हणजे नेमकं काय?
6: येस, एस्पेशली हम सिर्फ स्टोन के साइज के ऊपर डिसाइड नाही करते.
4: ओके.
6: बहुत सारे चीज रहते जिनको हम ध्यान में रख के पेशेंट का ट्रीटमेंट सही तरह से क्या हो सकता है वो हम सलाह देते हैं. एस्पेशली साइज, उसका लोकेशन कहाँ पे है हमारे सिस्टम में, वो भी इम्पोर्टेंट रोल प्ले करता है. और पेशेंट का जो कोमॉर्बिडिटी बोलते हैं हम, पेशेंट नॉर्मल है कि नहीं, यंग है कि नहीं, उसके साथ डायबिटीज है क्या, या फिर यूरिनरी कितना ब्लॉक है, उसके ऊपर बहुत सारे चीज रहते हैं जो एज ए होल हम देख के डिसीजन लेते कि वेदर इसको कंजर्वेटिव मतलब मेडिसिन से हम ट्रीट करना है. अगर मेडिसिन से ट्रीट करना है तो कितने दिन तक देखना है, उसका अच्छा। भी एक लिमिट रहता है. ऐसे नहीं है कि स्टोन है डॉक्टर 2-3 महीने या फिर 6 महीने तक आप पेन नहीं करता है तो सिर्फ मेडिसिन ही लेते जाओ, वो भी गलत है. इनफैक्ट हम एक सेफ पीरियड रहता है.

0: रेक्सटोन का,
1: okay.
0: वहां तक हम मेडिसिन देखते और पेशेंट को फॉलोअप के लिए बुलाते, फिर से रिपीट टेस्ट करवा के, अगर स्टोन निकल गया तो अच्छी बात है, नहीं है तो आई थिंक बहुत जल्दी और इन्फॉर्म्ड एक डिस्कशन करके अगले स्टेप बोलने तो सर्जरी करवाना बहुत जरूरी हो जाता है.
1: अगदीच खूप महत्वाची गोष्ट सर तुम्ही सांगितली. आणि श्रोते हो, या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला हा किडनी स्टोनचा त्रास प्रकर्षाने जाणवतो तेव्हा याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. किडनी स्टोन, प्रोस्टेट, किडनीचे इतर विकार, मूत्रविकार या संदर्भातल्या योग्य मार्गदर्शनासाठी आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: एस हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम श्रोतेह आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र, 8:15. आता ऐकूया आणखी एक प्रायोजित कार्यक्रम, आरोग्याची गुरुकिल्ली, आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
5: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरु किल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर सत्येन गुजर सर गेली 25 वर्ष एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून आपल्याला परिचित असून पुणे आणि मुंबईमध्ये यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर यांना पुणे इथे भेटण्यासाठी आमचा पत्ता ओंकार आयुर्वेद, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. संपर्क 83-90-90-20-23, 83-90-90-20-23, 8390902023. डॉक्टर सत्येन गुजर सर नमस्कार.
6: नमस्कार.
5: सर, मागच्या भागामध्ये पोट साफ न होणे, मलावष्टंभ याबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली, कशामुळे ते होतं हे आपण ऐकलं, आता उपचार कसे केले जातात याबद्दल सांगा.
6: कसं आहे, वेगवेगळ्या आजारांमध्ये मलावष्टंभ म्हणजे पोट साफ न होणं हे लक्षण दिसू शकतं. मग तो विष्टब्द जीर्ण नावाचा आजार असू देत, वातज ग्रहणी असू देत, उदावर्त सारखे व्याधी असू देत, किंवा वयोमानानुसार वात वाढत जाऊन आतड्यांना कोरडेपण येणं आणि त्याच्यामुळे पोट साफ न होणं अशा प्रकारचे लक्षणं असू देत. तुमच्या आहार विहाराचा, अग्नीची पचनशक्ती कमी झाल्याचा सगळ्याचा परिणाम म्हणून हळूहळू आतड्यांची हालचाल मंदावते. वात खाली सरकणारा असतो, वाताची अनुलोम गती असते, त्याच्यामुळे अन्नभाग किंवा मलभाग हा खाली सरकत असतो आणि त्याच्यामुळे आतड्यांची हालचाल खालच्या बाजूला होऊन मलभाग पण पुढे सरकला जातो. ज्या वेळेला तुमचं पोट साफ होत नाहीये, शौचाला खडा होतोय, 2-2 दिवस पोट साफ होत नाही, त्या अर्थी कुठेतरी ह्या वाताच्या गतीला अडथळा निर्माण झाला असतो, वाताची गती बिघडलेली असते, आतड्यांचं काम व्यवस्थित होत नसतं आणि त्याच्यामुळे त्रास होत असतो. त्यामुळे हे का होतं हे बघणं आधी खूप महत्वाचं असतं, कारण बऱ्याच वेळेला पोट साफ होत नाहीये म्हणून रेचक औषधं दिली जातात. पोट साफ होणारी औषधे की आज घेतले औषध आणि उद्या पोट साफ झालंय अशा औषधांच्या रुग्ण शोधात असतो. म्हणजे कसं आहे, रुग्ण आधी 1 चमचा औषध घेऊन त्याचं पोट साफ होत असतं, नंतर 1-1.5 वर्षांनी 2 चमचे घ्यावं लागतं तरी पोट साफ होत नाही. ही औषधं जी रेचक औषधं असतात, ही औषधं आतडी पिळवटून शौचाला करणारी असतात आणि त्याच्यामुळे आज औषध घेतले उद्या पोट साफ होते पण त्याच्यामुळे आजार बरा झालाय का? आतड्यांची हालचाल जी मंदावलेली आहे, वाताची गती व्यवस्थित नाहीये, आतड्यांना कोरडेपणा आले आहे, त्याच्यामुळे पोट साफ होत नाहीये, ही जी कारण मीमांसा आहे, जी कारण परंपरा आहे ती तशीच राहते. तुम्ही फक्त औषध घेऊन, रेचक औषध घेऊन आतडे पिळवटून शौचाला झाल्यामुळे काय होतं, हळूहळू उलट आतड्यांचा कोरडेपणा वाढत जातो, आतड्यांची शक्ती अजून कमी होते आणि तुम्हाला या औषधांवरच डिपेंड राहावं लागतं. नैसर्गिकरित्या पोट साफ होण्याची प्रक्रियाच होत नाही, त्यामुळे रुग्णानुसार, रुग्णाच्या प्रकृतीनुसार कोणत्या कारणांमुळे त्याचा आजार आहे ह्याचा विचार करून प्रॉपर आयुर्वेदिक उपचार होणं गरजेचं असतं, तर मलावष्टंभाचा त्रास हा कायमस्वरूपी बरा होऊ शकतो. 8-10 प्रकारचे पेशंट असतील ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय, सगळ्यांना आपण एकच आयुर्वेदिक औषध देऊ किंवा एकच गोळी देऊ किंवा चूर्ण देऊ असं नाहीये. प्रत्येक रुग्णानुसार त्याचं औषध बदलत राहतं. त्यामुळे पोटातल्या औषधांनी वात शमन करणारी औषधं, वाताची

0: गती अनुलोम करणारी, नॉर्मल करणारी औषधं, आतड्यांचा कोरडेपणा कमी करणारी, अग्नीची पचनशक्ती वाढवणारी, आतड्यांचं सारकिट्ट विभाजन सुधारणारी औषधं करणं गरजेचं असतं. तर हे कॉन्स्टिपेशन हे कायमस्वरूपी बरं होतं, नाहीतर हे 40-50 नंतर 60 नंतर प्रचंड त्रासदायक होतं. रुग्णाला पोट साफ होण्याशिवाय दिवसभर दुसरं काही सुचत नाही. पोट कधी साफ होतं यासाठी फक्त तो औषधांच्या शोधात राहतो आणि उलट प्रॉब्लेम वाढत जातात. ओरल मेडिसिन बरोबर पोटातल्या औषधांबरोबर काही पंचकर्मा उपचार सुद्धा याच्यामध्ये खूप महत्वाचे असतात. स्पेसिफिकली बस्ती, ह्याचा बस्तीचा उपयोग खूप चांगला होतो, कारण वातामुळे कोरडेपणा वाढतो. तो कमी होण्यासाठी निरोग बस्ती असू दे, स्नेह बस्ती, तेलाचे बस्ती, ह्याचा उपयोग खूप चांगला होत असतो. त्याच्यामुळे पोट साफ होण्यासाठी किंवा पोट साफ होत नाहीये म्हणून तात्पुरते उपचार न करता आपल्या प्रकृतीनुसार काय कारण आहे त्यानुसार प्रॉपर आयुर्वेदिक उपचार घेणं हे खूप
1: महत्वाचं आहे. मला वाटतं हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवूया आणि आज इथंच थांबूया. श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर यांना पुणे इथे भेटण्यासाठी आमचा पत्ता ओंकार आयुर्वेद, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ, एसपी कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. संपर्क 83-90-90-20-23, 83-90-90-20-23, 8390902023. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद. श्रोते हो, आताच आपण ऐकलात आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:50 झालीत. घेऊया आनंद काही सुगम गीतांचा. कार्यक्रमात सुरुवातीला अरुण दाते यांच्या स्वरातली शंकर वैद्य यांची ही रचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: अरुणदाते यांच्या स्वरातली शंकर वैद्य यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
4: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्ण वेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
4: संपर्क 232 29 29.
5: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
5: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
6: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
7: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
8: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
7: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
8: फोन नंबर 02-41-235-35-15.
7: मोबाईल 960-44-988-36.
9: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89-999-84-165.
0: श्रोते, आता ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरातली मंगेश पाडगावकर यांची ही रचना. संगीत आहे यशवंत देव यांचं.

सुधीर फडके यांच्या स्वरातली मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोतेहो, याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 8 वाजता आहेत. समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्र प्रसारित करेल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: विभाजन की याचिका पर सुप्रीम कोर्ट में सुनवाई आज। पश्चिम पंजाब केसरी ने सर्वोच्च न्यायालय के हवाले से लिखा है, गृहिणियां हैं राष्ट्र की निर्माता, परिवार की नींव मजबूत करती हैं, उनके काम की कीमत हर महीने 30,000 रुपए होनी चाहिए। नवभारत टाइम्स ने इसी मामले पर खबर संपादकीय में लिखा है, सुप्रीम कोर्ट ने सड़क दुर्घटना मामले में कहा, इसका जितना व्यापक कानूनी असर है उतना ही सामाजिक। अदालत ने राष्ट्र निर्माण में घरेलू काम और जिम्मेदारियों के महत्व को स्वीकारा है। ये फैसला उस सोच पर प्रहार है जिसके अनुसार घर का काम कोई मायने नहीं रखता। दैनिक भास्कर ने विशेष रिपोर्ट में दिया है, आंखों से देख नहीं सकती थी मासूम, आवाज से पहचान लिए 3 दरिंदे, दुष्कर्म केस में आरोपियों की जमानत याचिका रद्द। पंजाब और हरियाणा कोर्ट में जुवेनाइल जस्टिस बोर्ड और अपीली अदालत का फैसला बरकरार। लोक सत्य का शीर्षक है, दिल्ली एनसीआर में ऑरेंज अलर्ट, आंधी और बारिश की संभावना, हवा के कारण तापमान में 6 से 7 डिग्री तक की गिरावट हो सकती है।
1: और अंत में मुख्य समाचार एक बार फिर। केंद्र ने असम और नागालैंड सरकार के साथ कच्चे तेल तथा प्राकृतिक गैस की खोज और उत्पादन के लिए त्रिपक्षीय समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किए। सरकार ने साइबर अपराधियों द्वारा सुरक्षा प्रणालियों को भेदने और वित्तीय बुनियादी ढांचे को निशाना बनाने के लिए एआई का उपयोग करने के बढ़ते खतरे की चेतावनी जारी की। विदेश मंत्री सुब्रमण्यम जयशंकर ने वर्तमान संघर्षों के बीच आपूर्ति श्रृंखलाओं और अंतर्राष्ट्रीय सहयोग का आह्वान किया। अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने शांति वार्ता का हवाला देते हुए ईरान पर सैन्य हमले रोके। आईसीसी महिला टी20 क्रिकेट विश्व कप के पहले मैच में आज इंग्लैंड का मुकाबला श्रीलंका से और फीफा फुटबॉल विश्व कप के आरंभिक मैच में मेक्सिको ने दक्षिण अफ्रीका को 2-0 से हराया। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: आकाशवाणी हे आहे अहिल्यानगर केंद्र। श्रोते हो आता सकाळचे 8:15 वाजलेत। सकाळच्या या प्रसारण सभेत आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता प्रसारित करीत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया हा प्रायोजित कार्यक्रम।
3: श्रोते हो नमस्कार। गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती। श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर। मोबाईल 98-220-40-375 98-220-40-375। नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात।
4: नमस्कार श्रोते हो।
3: डॉक्टर, या भागात मला असं विचारायचं की सर्वसाधारणपणे आढळणारे कॅन्सर कोणकोणते आहेत?
4: हे बघा, ज्या ठिकाणी शरीरात लाईव्ह पेशी आहेत, जिवंत पेशी आहेत, त्या सर्व ठिकाणी कॅन्सर होऊ शकतात। म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत, मग त्वचेचा असेल, नंतर आपल्या डोळ्याचा असेल, मेंदूचा असेल, तोंडाचा असेल, घशाचा असेल, त्याप्रमाणे छातीमध्ये स्तनाचा कॅन्सर असतो, छातीमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर असतो, पोटाचे वेगवेगळे आतड्यांचे कॅन्सर असतात, जठराचे कॅन्सर असतात, त्याचप्रमाणे आपले जे स्त्रियामध्ये गर्भाशय असतं, गर्भाशयाचे कॅन्सर असतात, बीजांडकोशाचे असतात असे, आणि पाय हाडांचे कॅन्सर असू शकतात। तर कुठल्याही जिथं जिथं शरीरात जिवंत पेशी आहेत तेवढे कॅन्सरचे प्रकार असतात।
3: अच्छा, त्यातही स्त्रियांमध्ये महिलांमध्ये प्रामुख्याने कोणता कॅन्सर आढळतो?
4: आता महिलांमध्ये प्रामुख्याने पूर्वी गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर खूप कॉमन होता।
3: अच्छा,
4: आता तो कमी झाला आणि स्तनाचा कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे भारतामध्ये। आणि स्तनाचा कॅन्सर हा स्त्रियांमध्ये कधी येतो स्त्रियांना लवकर कळतही नाही, आणि हल्ली लवकरच्या वयामध्ये सुद्धा स्तनाच्या कॅन्सरचा आपल्याला दिसून आलेला आहे। म्हणजे आमच्याकडे 20-22 वर्षाच्या सुद्धा लेडीज स्तनाचा कॅन्सर घेऊन आम्ही त्याचे उपचार केलेले आहेत।
3: तरी
4: म्हणून स्त्रियांनी स्वतःच्या स्तनाबद्दल अतिशय जागरूक असणं गरजेचं आहे।
3: डॉक्टर, जागरूक असणं गरजेचं आहे म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे महिलांनी?
4: एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांनी स्वतःच्या स्तनाची स्वतःच तपासणी केलेली आहे, कारण करणं गरजेचं आहे। म्हणजे उजव्या सपाट हातानं डाव्या स्तनाची तपासणी करायची आणि डाव्या सपाट हातानं उजव्या स्तनाची तपासणी करायची, हे आंघोळीच्या वेळेला ते करू शकतात। आणि हे तपास करणं का, तर हाताला न दुखणारी गाठ लागते आणि त्यावेळेला बऱ्याचशा स्त्रियांचा गैरसमज असतो, दुधाचीच गाठ आहे, मला ते लाटणंच लागलं होतं, मला ते

0: त्रास लागला होता असं दुकान दुखत नसते.
1: बरोबर.
0: स्तनाचा कुठलाही कॅन्सर हा चोर पावलानं येणारा आजार आहे. तो कुठलीही गडबड करत नाही, कणवेदना करत नाही. म्हणून गाठ दिसली स्तनामध्ये ताबडतोब तिचा शहानिशा व्हायला पाहिजे, तज्ञांना दाखवायला पाहिजे आणि पुढची शहानिशा करायला पाहिजे.
1: पण मग स्त्रियांमध्ये हा स्तनाचा कॅन्सर आढळला तर त्या भगिनीनं काय करायला पाहिजे पुढे?
0: कसलंही काळजी न करता, टेन्शन न घेता त्यांना दाखवायचं आणि मग ते कॅन्सर आहे की नाही पहिली तपासणी करून घेणार. बायोप्सी म्हणा, एफएनएससी म्हणा, ते करून घेणार. कॅन्सर असेल तर ते सांगतात त्याप्रमाणे पुढचे उपचार करून घ्यायचे. मग त्याच्यामध्ये ऑपरेशन आहे, त्याच्यामध्ये केमोथेरपी आहे, त्यामध्ये रेडिएशन आहे. ह्या सगळ्या उपचार पद्धती आपल्याला कॅन्सर असेल तर कराव्याच लागतात. तर त्याच्यामध्ये हार्मोन थेरपी सुद्धा असते स्त्रियांच्यामध्ये. काही ट्युमर्स हे हार्मोन डिपेंडंट असतात, त्याचा तपास तज्ज्ञ करतातच. त्याची तपासणी करावीच लागते उपचारादरम्यान आणि त्याप्रमाणे मग गोळ्या घ्यायच्या का, काही 5 ते 7 वर्ष गोळ्या घ्याव्या लागतात. त्याही घ्यायच्या की नाही हे तज्ज्ञ सांगतात, त्याप्रमाणे करायचं. एवढं सगळं केलं तर पूर्णपणे हा बरा होऊ शकतो. आतापर्यंत 5,000 स्त्रियांचा ग्रुप आमचा आहे की ते पूर्ण कॅन्सरच्या स्तनाच्या कॅन्सरमधून बऱ्या झालेल्या आहेत.
1: वा. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
2: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 8:20 झालीत. घेऊया आनंद पुन्हा एकदा काही सुगम गीतांचा. कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांच्या स्वरातली सुरेश भट यांची ही रचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोतेहो, आशा भोसले यांच्या स्वरातली सुरेश भट यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. घेऊया जाहिरातीसाठीची ही विश्रांती.
1: अतिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
4: हो? मग
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
5: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
6: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
7: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण शस्त्रक्रिया.
6: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
8: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
7: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
8: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
9: पालवी गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
7: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
9: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
10: ऐक,
11: काय झालं?
10: अगं, हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली आहे.
11: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
10: हो ना,
11: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
10: कुठे भेटतील त्या?
11: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
10: आणि फोन नंबर
11: 9372999936.
10: 9372939936.
0: आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातली मंगेश पाडगावकर यांची ही रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

श्रोते हो, आपण ऐकतात सुरेश वाडकर यांच्या स्वरातली मंगेश पाडगावकर यांची रचना. पण आता सकाळचे 8:30 वाजत आहेत. वेळ आहे पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातमीपत्राची. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आजचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 17 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी सविता म्हस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँड सोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार. जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं प्रतिपादन. युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय. आता सविस्तर बातम्या. आसाम नागालँड सीमेवर कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा शोध आणि उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकार तसंच आसाम आणि नागालँड सरकार यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी करण्यात आली. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियो रियो यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या उपक्रमामुळे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोधाच्या संधी वाढणार असून खनिज उत्खननाच्या शक्यताही निर्माण होणार आहेत. तसंच केवळ या एकाच क्षेत्रातून 15,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्य असलेलं उत्पादन मिळवण्याची क्षमता असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नीती आयोगाच्या या बैठकीला उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून उत्तराखंडच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती डेहराडून मधील भारतीय लष्कर अकादमीतील 158व्या नियमित अभ्यासक्रम तसंच 141व्या तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलनाची पाहणी करतील. जगभरात सध्या सुरू असलेल्या संघर्षांचे परिणाम आणि त्यातून होणारे बदल संबंधित क्षेत्रांच्या सीमा ओलांडून सर्वत्र दूरवर पसरत आहेत असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. फिनलंडमधील कुलतारंता संवादादरम्यान त्यांनी फिनलंडच्या परराष्ट्र मंत्री एलिना वॉल्टोनेन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सहाय्यक परराष्ट्र मंत्री लाना नुसबे यांच्याशी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. या संघर्षांचे परिणाम कमी करण्यासाठी आणि मुत्सद्देगिरीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी

आंतरराष्ट्रीय समुदायानं प्रयत्न सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं डॉक्टर जयशंकर यांनी यावेळी अधोरेखित केलं. डॉक्टर जयशंकर यांनी फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशीही बदलत्या भूराजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इराणच्या तेल उद्योगावर ताबा मिळवून युद्ध अधिक तीव्र करण्याची धमकी दिल्यानंतर काही तासातच त्यांनी हा निर्णय जाहीर केला. इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असं ट्रम्प म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ एमटी सॅटेबेलो या पलाऊचा ध्वज असलेला टँकरवर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात 3 भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या संदर्भात सरकारनं अमेरिकेच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना बोलवून तीव्र निषेध नोंदवला आहे. या भागात जहाजांवर होणारे सततचे हल्ले अत्यंत चिंताजनक असून ते सध्या सुरू असलेल्या संघर्षाशी संबंधित आहेत असं नवी दिल्लीत आयोजित आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल सांगितलं. दरम्यान आखाती प्रदेशातील संघर्षग्रस्त भागातून प्रवास करणाऱ्या भारतीय आणि परदेशी ध्वज असलेल्या जहाजांवरील सर्व भारतीय खलाशांनी अत्यंत सावधगिरी आणि सतर्कता बाळगण्याचा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे. याबाबत बंदरं, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. आखाती प्रदेशातील परिस्थितीवर सरकारचं बारकाईनं लक्ष आहे आणि प्रत्येक भारतीय खलाशाच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध आहे असं मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्वित्झर्लंडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन आणि स्वित्झर्लंडच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या राज्य सचिव हेलेन बुडलिंगर आर्टिडा यांची भेट घेणार आहेत. तसंच या दौऱ्यात गोयल उद्योग आणि स्वित्झर्लंडच्या औषध निर्माण क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी तसंच स्विस कंपन्या आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यामुळे भारत स्वित्झर्लंड यांच्यातील आर्थिक भागीदारी अधिक दृढ होण्यास मदत होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आणि सुरक्षा यंत्रणांना चकवत आर्थिक पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. चेहऱ्याची ओळख, जिवंतपणाची पडताळणी, व्हिडिओ KYC प्रक्रिया यासाठी सायबर गुन्हेगार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत असल्याचं आढळून येत आहे. फिनटेक कंपन्यांसह वित्तीय संस्थांना डीप फेक ओळख यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा आणि ग्राहक नोंदणी प्रणाली सुधारण्याचा सल्ला सरकारनं दिला आहे. तसंच नागरिकांना कोणतेही ऑनलाईन संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्यास त्याची तक्रार तत्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलद्वारे करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऑइल सीड्स किसान मित्र नावाची व्हॉट्सअप आधारित AI सल्लागार सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेद्वारे तेलबियांच्या लागवडीविषयी संशोधन आधारित माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कोणत्याही वेळी आणि त्यांच्या स्वतःच्या भाषेत उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमामुळे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना केवळ व्हॉट्सअपद्वारे पिकांबाबत मोफत, विश्वसनीय आणि त्वरित सल्ला मिळवणं शक्य झालं आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 402-459-8180 हा क्रमांक व्हॉट्सअपवर किसान मित्र म्हणून नोंदवावा. भुईमूग, मोहरी, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कारळं आणि इतर तेलबिया पिकांबाबत कोणत्याही भारतीय भाषेत शेतकरी प्रश्न विचारू शकतात. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर रामबन जिल्ह्यात जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या एका भागावर आजपासून काही ठराविक दिवशी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आजपासून 17 जूनच्या रात्री 10 वाजल्यापासून ते पहाटे 5 या वेळेत नशरी आणि न्यूयॉर्क बोगद्यांदरम्यान वाहनांची ये जा बंद राहील. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या

0: ही धीरज आणि कुमकुम मोहोळ यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जूनला बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2026 कालपासून सुरुवात झाली. मेक्सिको सिटी इथे एका शानदार समारंभात या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. काल झालेल्या उद्घाटनपर सामन्यात मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिका संघाचा 2-0 असा पराभव करत विजयी सलामी दिली. जगभरातील 48 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून या विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे 3 देश मिळून भूषवत आहेत. हवामान. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कर्नाटक आणि केरळमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. राजधानी दिल्ली आणि NCR क्षेत्रामध्येही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात आज उष्ण दमट हवामान असेल आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँडसोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार. जगभरात सुरू असलेल्या संघर्षांचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं प्रतिपादन. युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरंश 1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोता, आता सकाळचे 8:40 झालीत. घेणार आहोत आनंद मिश्र संगीताचा. श्रोता हो, पु ल देशपांडे मराठी विनोदी लेखक हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण त्याबरोबरच ते प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार, गायक आणि महाराष्ट्राचं सगळ्याच दृष्टीने लाडकं असं हे व्यक्तिमत्व. आज त्यांचा आहे स्मृतिदिन. तेव्हा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देव बाप्पा या सब कुछ फुलं असलेल्या चित्रपटातलं हे गीत. स्वर आहे आशा भोसले यांचा. हे आहे बालगीत, ऐकूयात.

1947 ते 1954 या काळात पुलंनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केलं. वंदे मातरम, दूधभात, गुळाचा गणपती या चित्रपटात त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. गुळाचा गणपती या चित्रपटात कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन असं सगळंच पुलंचं होतं. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण त्यांना अभिवादन करूया.

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. सुमनताईंच्या आठवणींना उजाळा देणारा फोन गाणी हा कार्यक्रम जरूर ऐका शुक्रवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, आज सकाळी 10 ते 11 जरूर ऐका कार्यक्रम फोन गाणी. आजचा कार्यक्रम आहे ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्यावर केंद्रित. आपण ऐकतात कार्यक्रम मिश्र संगीताचा. आता ऐकूया अनूप जलोटा यांच्या स्वरातलं हे भजन.

अनुप जलोटा यांच्या स्वरातलं हे पारंपरिक भजन श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. आता ऐकूया शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत.

शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे लोकगीत आपण ऐकलं. आता ऐकूया पुन्हा एकदा पारंपरिक रचना समूह स्वरातली.

समूह स्वरातला देवीचा जोगवा श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आता ऐकूया जय जय गौरीशंकर या नाटकातलं भालचंद्र पेंढारकर यांच्या स्वरातलं पद.

जय जय गौरी शंकर या नाटकातलं भालचंद्र पेंढारकर यांच्या स्वरातलं पद आपण ऐकलं आणि श्रोते हो या पदाबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र, सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. श्रोते हो कार्यक्रमाचं नाव जसं आपण दिलं आहे, रुपेरी गाणी आहेत आणि सोनेरी आठवणी आहेत. अनेक आठवणी त्या त्या गाण्यांशी आपल्या जोडलेल्या असतात. कार्यक्रमातलं सुरुवातीचं जे गीत आहे ते आहे एक फूल चार हाफ या चित्रपटातलं, रवींद्र साठे विनय मांडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं. गीत आहे पुरुषोत्तम बेरडे यांचं, संगीत आहे अनिल मोहिले यांचं. श्रोते हो 7 जून एकदा होऊन गेली की आपल्याला सगळ्यांना प्रतीक्षा असते ती पावसाची. आणि हा पाऊस जरी पडत नसला तरी वातावरणामध्ये मात्र एक प्रकारचा थंडावा यायला लागतो. पाऊस पडणार असं म्हणताना आपण सगळी तयारी केलेली असते, सगळे दिवस आपल्याला आठवत असतात आणि अशा वेळेस शेकोटीची आठवण मात्र आपल्याला होते. घराघरात आपण शेकोटी पेटवतो, बाहेर पाऊस चालू असतो आणि आपण आतमध्ये मात्र शेकत शेकत कुठेतरी गाण्याच्या भेंड्या खेळत असतो, कुठेतरी काहीतरी गप्पा मारत असतो. अशा आशयाची अनेक गाणी आपल्याकडे आहेत. अशाच आशयाचं हे गाणं मालाडचा म्हातारा शेकोटीला आला, ऐकूयात.

शेकोटीला तर सगळे येतात, सगळे एकत्र जमतात, मजा करतात, गप्पा मारतात आणि मग काय, नाचूया खेळूया म्हणत सगळे नाचत नाचत आनंद व्यक्त करत असतात. आजच हे गाणं आहे नाचूया खेळूया आपल्या आठवणीतलं, एक गाडी बाकी अनाडी या चित्रपटातलं. पुन्हा एकदा स्वर आहे विनय मांडके आणि सहकाऱ्यांचा. हे गीत आहे प्रवीण दवणे यांचं, संगीत आहे अशोक पत्की यांचं. ऐकूयात.

0: एक गाडी बाकी अनाडी या चित्रपटातलं विनय मांडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं. बोलणार आहोत श्रोते हो असंच अजून पुढेही, पण तत्पूर्वी जाहिरातीसाठीची ही विश्रांती घेऊया.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल

0: अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, रंग रेषा आणि सूर यांचा मिलाफ म्हणजे ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर।

आपल्या नावाला साजेस असं हे व्यक्तिमत्व. सुमंताईंच्या आठवणींना उजाळा देणारा फोन गाणी हा कार्यक्रम जरूर ऐका शुक्रवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोतहो, आज सकाळी 10 ते 11 जरूर ऐका कार्यक्रम फोन गाणी. आजचा कार्यक्रम ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्यावर केंद्रित. आपण ऐकतात कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. शेकोटी झाली, नाचून खेळून झालं आणि अशातच कुठेतरी प्रेमाची ठिणगी पडते आणि मग ती जीवलगाला बोलवायला लागते, ये जीवलगा ये. ऐकूया एकापेक्षा एक या चित्रपटातलं अनुराधा आणि सचिन यांच्या स्वरातलं हे गीत. गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं, संगीत आहे अरुण पौडवाल यांचं. ऐकूयात.

प्रेमात पडले, लग्न झालं आणि मग कुठून या लफड्यात पडलो असं एकमेकांना झालेलं असतं. ऐकूया चंगू मंगू या चित्रपटातलं सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं हे गीत, शांताराम नांदगावकर यांचं, संगीत अरुण पौडवाल यांचं.

0: शंगू मंगू या चित्रपटातलं सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं, तर संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. आणि श्रोते हो, याबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 9:25 झाली आहेत.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया हिंदी चित्रपट सृष्टीत चरित्र अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोवर्धन आसरानी यांच्याविषयी. 100° MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
2: तेव्हा श्रोते हो, आज रात्री 9 वाजता जरूर एका कार्यक्रम सुहाना सफर. संकलन आणि निवेदन आहे डॉक्टर प्राची शेकटकर यांचं आणि आजचा कार्यक्रम आहे गोवर्धन आसरानी यांच्यावर केंद्रित.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोतो हो, हा आवाज ऐकला की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची साक्षीदार आपली शाळा.
4: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवतं ना,
5: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या
4: किंवा मधल्या सुट्टीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी
6: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या
0: किंवा लाकडी पट्टीनं खाल्लेला मारही.
4: आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील.
0: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या
0: स्नेह संवाद
1: या कार्यक्रमात
6: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी
4: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावेडी, अहिल्यानगर. टपाल सूची क्रमांक 414003.
1: आमचा ईमेल आयडी duty room ahilyanagar@gmail.com.
0: तेव्हा श्रोते हो, लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात
1: माझी शाळा
0: या विषयावर.
2: काय श्रोते हो, आठवत आहेत ना सगळे शाळेतले दिवस? तेव्हा जरूर पत्र लिहा किंवा मेल करा माझी शाळा याविषयी स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.

आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते आता सकाळचे 9:30 वाजतायत. यानंतर 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपल्यासाठी. 10 वाजता भेटूया फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात. तेव्हा जरूर ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

0: शोध, आलेख और स्वर रेडियो सखी ममता सिंह का, संपादन और प्रस्तुति रमेश गोखले की। अब दीजिए इजाजत, नमस्कार।
1: आज के फनकार।
2: मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले। 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या प्रसारण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात पुन्हा एकदा स्वागत। श्रोते, आता सकाळचे 10 वाजलेत। काही वेळातच ऐकूया फोन गाणी हा फोन इन कार्यक्रम। तत्पूर्वी जाहिरातीसाठीची ही विश्रांती।

परीक्षा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: नमस्कार श्रोते हो, फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, आजचा कार्यक्रम आहे ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्यावर केंद्रित. श्रोते हो, पानाआड दडलेला चाफा आपल्या नजरेला दिसत नाही. पानाआड दडलेला चाफा आपल्या नजरेला दिसत नाही, पण त्याच्या सुगंधानं सारा आसमंत दरवळून जातो. असा आसमंत ज्यांच्या सुरांनी दरवळून जातो, त्या म्हणजे सुमन कल्याणपूर. आज बोलूया त्यांच्याविषयी. बघूया आज पहिले श्रोते काय सांगतायत ते. हॅलो.
1: हॅलो, नमस्कार.
0: बोला, फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय?
1: मॅडम, राजापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगरहून रावसाहेब शिवराम खोतडे बोलतोय.
0: हा, बोला रावसाहेबजी.
1: नेमकंच म्हणजे अशा वेळेला सुमनताईंचं निधन झालेलं आहे की ज्या लता दिदीने जाऊन वर्ष होऊन गेलं, त्यानंतर आशा दिदी आशाताई गेल्या आणि सुमन कल्याणपूरताई गेल्या. या खर तर कला क्षेत्राला खूप मोठं नुकसान आहे.
0: खरंच आहे, अगदी खरं.
1: आणि आपण एक सुवर्ण काळाला मुकलो आहोत.
0: अगदी खरं.
1: तो सुवर्ण काळ आपण आपल्या डोळ्यांनी पाहिला, कानाने ऐकला आणि अनुभवला.
0: बरोबर आहे.
1: पुलेश पांडेने म्हटलं होतं की असे म्हणजे कलाकार शतकातून एकदा जन्माला येतात.
0: अगदी बरोबर आहे.
1: तर खरं म्हणजे हा गंधर्व कन्यांचा आवाज होता, तो लोपला आहे, परंतु त्या आपल्या मनातून कधी जाऊ शकत नाहीत.
0: आपल्या मनातूनही जाणार नाही आणि त्यांच्या गाण्याच्या स्वरूपातून त्या आपल्या बरोबर राहतच नाही का?
1: कारण लहानपण अनुभवलं आणि त्यांच्या आवाजातच आपण लहानाचे मोठे झालो. सासुरवाशिनी कन्यानी त्यांचं लहानपणाचे मोठे झाले आणि त्यांनी त्यांच्या सासुरवाचं त्यांचं सुमन कल्याणपूरचं जे गीत आहे घाल घाल पिंगा वाऱ्या, जे आम्हाला खूप कविता होते कृभ आणि कुंभ या कवींची.
0: बरोबर आहे, बरोबर आहे.
1: खूप अगदी सुंदर असं त्यांनी एका म्हणजे मला एक विशेष वाटतं की स्त्रीचं मनोगत एका कवीनं पुरुषांनी लिहिणं हे खूप कसं अवघड आहे. ते आपण म्हणतो ना पर काया प्रवेश.
0: बरोबर आहे, खरंय, पर काया प्रवेश. अगदी योग्य
1: प्रवेश करणं आणि त्या क्षणी त्या विवाहितेला काय वाटत असेल.
0: खरं
1: काय कपिलेची नंदा खोडकर फार
0: म्हणजे किती माहेरचं काय सांगतो.

0: सही त्याने ती दिले आणि ते गाणं ऐकलं की आजही आपण पुरुष असलो तरी आपला भरून येते तेव्हा महिलेने म्हणजे ज्या सासूर असेल त्यांची काय अवस्था होतात.
1: बरोबर आहे. आणि सुमंतांनी त्याच्यामध्ये इतका भाव ओतलाय ना म्हणताना की ते गाणं आपल्याला असं ऐकत राहावं असं वाटतं. सगळं आपलं माहेर पण डोळ्यासमोर उभं राहत नाही का. आज तुम्हाला कार्यक्रमात हेच गाणं ऐकायचंय.
0: हो, हेच गाणं ऐकायचं.
1: चालेल, नक्की कार्यक्रमात सहभागी झालात. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो,
1: नमस्कार.
0: नमस्कार. फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलत आहे?
1: मी सप्रे बोलतो मॅडम.
0: हा बोला.
1: ते सुमनताई कल्याणपूरच जे सॉन्ग आहे ना,
0: हा
1: जिंदगी इम्तहान लेती है,
0: बर,
1: ते गीत ऐकायचं होतं आम्हाला.
0: अच्छा, सुमनताईंबद्दल सांगायचं झालं सप्रेजी, तर कलकत्त्यामध्ये खरं म्हणजे त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर ढाक्याला सेंट झेवियर्समध्ये त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली. पण काय व्हायचं की पांढरे जे ड्रेस घातलेले त्यांनी नान जेव्हा बघितल्या त्यावेळेस त्या घाबरायच्या. पण जेव्हा पियानोचे स्वर शाळेमध्ये सुरू व्हायचे तेव्हा मात्र त्या डोळे उघडून उभं राहायच्या आणि त्या पियानोच्या समोर जाऊन उभ्या राहायच्या. सुरुवातीला शाळेमध्ये रोज त्या रडत होत्या की मला इथे नाही जायचं, रमत नव्हत्या शाळेमध्ये. पण पियानो जेव्हा त्यांनी बघितला तेव्हा त्या थोड्या तिथे रमायला लागल्या आणि नंतर मुंबईमध्ये आल्यावरती मात्र त्यांनी मराठी शिकायला सुरुवात केली. अनेक गाणी खरं म्हणजे त्यांनी आपल्याला दिली.
1: सुंदर आवाज होता त्यांचा, लता दीदींसारखाच आवाज आणि त्यांना म्हणजे एक गॉड गिफ्ट होते.
0: अगदी खरं.
1: सुंदर म्हणजे लता दीदी गात आहेत, सुमनताई गात आहेत, ते जाणकार माणसाला सुद्धा लक्षात येत नव्हतं इतका त्यांच्या आवाजामध्ये बदलू.
0: अगदी खरंय. आणि दोघींचा आवाज इतका सारखा होता की सांगितल्यानंतर कळायचं की हे गाणं कोणी म्हटलेलं आहे.
1: हा म्हणजे माणूस, नवीन माणूस त्याला ओळखू शकत नाही, कला तर दीदी आहेत

0: हॅलो,
1: फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलत आहे?
0: नमस्कार, मी कर्जतून बाळासाहेब घोरपडे बोलतोय.
1: हा बोला बाळासाहेबजी.
0: मला आता खूप दिवसांनी संधी मिळाली आकाशवाणी नगर केंद्रावर.
1: बरं बरं. आज सुमन कल्याणपूर यांच्याबद्दल आपण बोलतो आहोत, काय सांगणार आहात?
0: सुमनताईंची गाणी मला खूप आवडतात नेहमी आणि गात असतो.
1: बरं बरं. तुम्ही स्वतः गाता?
0: कधी कधी गातो त्यांची गाणी.
1: बरं बरं. अरे वा, कुठली गाणी आवडतात हो त्यांची तुम्हाला?
0: सगळे त्यांची भक्ती गीत, सिनेमा गीत.
1: बरं. अरे वा.
0: त्यातलं मला ते अरे संसार संसार हा गाणं त्यांचं ती खूप आवड.
1: मानिनी. बरोबर आहे. त्या गाण्याला त्यांना अवॉर्ड पण मिळालाय.
0: हो हो,
1: मानिनी पिक्चर मधल्या. बरोबर.
0: हो
1: चालेल.
0: आकाशवाणी नगर केंद्राचा कार्यक्रम आहे. बरं
1: बरं. सुमनताईंबद्दल काय सांगणार आज?
0: सुमनताईंची गाणी सगळीच खूप मधाळ आवाजात होती आणि त्यांचं पार्श्व गायन खूप छान आणि त्यांचं अनेक त्यांच्या मुलाखती सगळे कार्यक्रम त्यांचे ऐकले मी.
1: बरं बरं.
0: सुमनताईंची गाणी खूप छान
1: आहात आवाजाचे.
0: हो हो, अगदी बरोबर.
1: बरं बरं बरं. चालेल बाळासाहेबजी, कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.
0: हो सर, थँक्यू.

0: हॅलो
1: मॅडम, मी प्रकाश माळी बोलतोय, वळदगाव तालुका श्रामपूर.
0: बोला.
1: मला आज सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आपलं हे गाणं कुठलं,
0: हिंदी ऐकायचं?
1: हो, हिंदी
0: चालेल.
1: सुमनताईंचं मॅडम असं आहे बरं का, सुमनताईंच्या बद्दल आमच्या एका मित्राने त्यांचं संपूर्ण हिस्ट्री आम्हाला कळवली होती व्हॉट्सअप ग्रुपवर.
0: बरोबर.
1: हो, तर त्या लता मंगेशकरच्या तुडीच्या आहेत, परंतु फारशा अशा प्रसिद्धीच्या माध्यमात नाही.
0: बरोबर. त्यांना स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायला आवडत नव्हती.
1: हो, प्रसिद्धी करून घ्यायला आवडत नव्हती. हा, आणि त्या अगदी साध्या सुध्या राणीमान वगैरे.
0: बरोबर.
1: आणि असं गाणी 4000 अधिक गाणी त्यांनी गायलेली आहेत. प्रत्येक गाणं हे अर्थपूर्ण.
0: बरोबर.
1: आणि त्यांचे कच्चं ते गाणं आम्हाला त्यांनी कळवलं होतं बघा, नाना करते प्यार.
0: बर बर.
1: हा, तर ते तुम्ही लावलं तर बरं होईल मॅडम.
0: बर, नाना करते प्यार. बर बर, नक्की. चालेल चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.

0: हॅलो.
1: हॅलो, आपण कोण बोलताय?
0: मी पल्लवी जोशी बोलते, ठाण्याहून.
1: बर, पल्लवीजी बोला.
0: हा,
1: कुठलं गाणं ऐकायचं म्हणालात?
0: सुमनताईंची सगळीच गाणी खूप सुंदर आहेत. मला तर कुठलंही लावलं तरी चालेल.
1: अगदी खरं,
0: प्रोग्रामच आनंदाने ऐकणार आहे.
1: अगदी खरंय. पल्लवीताई, तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यांच्या जवळ ना ज्योत्सनाताई.

0: मुळे राहायच्या, केशवरावजी राहायचे. आणि
1: हाँ
0: सुरुवातीला त्यांनी केशवराव भोळेंनी त्यांचा आवाज ऐकला सुमनताईंचा, आणि
1: अच्छा
0: त्यांना म्हणाले की तू गाणं शिकशील का.
1: हाँ
0: तर तेव्हा काही त्यांच्या डोक्यात असं नव्हतं, कारण त्यांच्यामध्ये चित्रकला खूप भरलेली होती. पण
1: ओ
0: केशवराव भोळेंनी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी गाणं शिकायला सुरुवात केली. आणि अगदी तंबोरा कसा धरायचा, कसा लावायचा, तानपुरा, इथपासून केशवराव भोळेंनी त्यांना गाणं शिकवलं.
1: माहितीच नव्हतं
0: हां,
1: सिंगर
0: आणि
1: माहिती.
0: अगदी खरं. आणि म्हणूनच मी माहिती सांगितली तुम्हाला की, आणि मग त्याच्यानंतर त्यांनी गाणी म्हणायला सुरुवात केली 12व्या 13व्या वर्षापासून.
1: आणि आपल्याला एक चांगली अशी तारा काय म्हणू त्याला मिळाला.
0: हो अगदी खरंय. चालेल चालेल, आज
1: धन्यवाद.
0: कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. ऐकू आपण तुमच्या आवडीचं हे गीत.

0: श्रोते हो, इतकी सुंदर ही जी सुरावट आहे जी आपल्या सगळ्यांच्या कानात लहानपणापासून गुंजत असते, पण हे गाणं मात्र बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटामध्ये दुसऱ्यांदा घेतलं गेलं. पहिले हेच गाणं शुभमंगल नावाचा एक चित्रपट आला होता त्याच्यात घेतलं गेलं होतं, पण शुभमंगल हा चित्रपट पडद्यावर झळकलाच नाही. आणि त्यानंतर मात्र मधुसूदन कालेलकरांचं हेच गाणं बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटामध्ये घेतलं गेलं. संगीतकार राम कदम यांनीही अशी अनेक गाणी आपल्याला दिली, त्यातलंच त्यासारखंच असं हे अंगाई जी पिढ्यानपिढ्या ऐकली जाते म्हटली जाते, आणि त्यामुळे हे गाणं प्रत्येकाच्या ओठावरती रोज रात्री तरळत असतं असं म्हटलं तरी चालेल. अशा या सुमंताई, ऐकू अजून श्रोते काय सांगता येते. हॅलो,
1: नमस्कार मॅडम.
0: हा नमस्कार, फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय?
1: मी सोनेवरला बोलते मॅडम.
0: हा बोला, नाव सांगा.
1: प्रथमेश जोगदे बोलते मॅडम.
0: नमस्कार, बोला.
1: मला सुमंताईचं गाणं ऐकायचं होतं.
0: हा, कुठलं ऐकायचंय?
1: त्यांचे गाणे खूप आहेत मॅडम. आता भक्तिगीत वगैरे लावलं तरी चालेल त्यांचं?
0: हा, भक्तिगीत चालेल ना.
1: हो हो, चालेल.
0: भक्तिगीत बरीच आहेत.
1: गणपतीचं नाव, गणपतीचं लावलं तरी चालेल.
0: चालेल चालेल, काही हरकत नाही. सुमंताईंबद्दल अजून काय सांगणार तुम्ही?
1: सुमंताईचा आवाज खूप छान होता मॅडम त्यांचा.

0: बरोबर आहे,
1: आणि त्यांची गाणी कसे म्हणजे भक्तिगीत ऐकायला खूप सुंदर वाटायचं त्यांचं.
0: अगदी बरोबर आहे. आणि त्यांच्याकडे आपण बघितलं की त्यांचा तो शांत संयमी जो चेहरा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, त्यामुळे या गळ्यातनं भक्तिमय वातावरण निर्माण होणार हे आपल्याला लगेचच लक्षात यायचं, नाही का?
1: हो हो. आणि त्यांच्याकडे बघितलं की असं वाटायचं खूप म्हणजे हे वाटतं की असं म्हणजे जसं आपण ह्याच्यात जसं निसर्गात गेल्यासारखं वाटत असं.
0: बरोबर आहे, अगदी खरंय.
1: त्यांचा चेहरा म्हणजे इतकं हे होता ना,
0: बरोबर,
1: सगळं म्हणजे आपण सगळं तहान भूक असं वा हे येऊन जात आपण.
0: अगदी बरोबर आहे, चालेल चालेल. ऐकू आपण तुमच्या आवडीचं हे गणपती गीत.
1: हो हो,
0: कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.
1: मॅडम नाव सांगू का?
0: हा सांगा ना.
1: मंगल जोगदे, मकरंद जोगदे, गायत्री जोगदे आणि मानसी जोगदे.
0: चालेल, आपण ऐकू तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं हे गीत.
1: हो हो, चालेल.

0: हॅलो,
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार. फोन आणि कार्यक्रमात
1: आकाशवाणी
0: स्वागत
1: अहिल्या नगर
0: आहे.
1: केंद्र.
0: हो,
1: धन्यवाद मॅडम. नमस्कार तुम्हाला.
0: नमस्कार.
1: मी राहुरीहून बोलतेय.
0: हां
1: मला
0: बोला.
1: सुमन कुलकर्णीचे गाणे चॉईस करून सांगायचं, सांगू शकते का?
0: हो, सांगा की नाव काय
1: मला
0: तुमचं.
1: ना अन्नपूर्णा सिनेमातलं त्यांचं एक कृष्णाच्या याच्यावरती गाणं आहे,
0: अगदी
1: झोंबती अंगा जललहरी आमुची वसने देशरी, हे गाणं ऐकायची खूप इच्छा आहे.
0: भर अन्नपूर्णा.
1: कारण हे रेअर गाणं आहे, हे कधी लागत नाही सहसा,
0: अगदी
1: म्हणून
0: खरंय, अगदी खरंय.
1: ते एक माझी खूप इच्छा आहे. बाकी काही नाही, बाकी तर खूप असंख्य गाणी आहेत, कोणतं सांगावं हाच मोठा प्रश्न आहे.
0: हा, अगदी खरंय. तुम्हाला एक सांगू का, सुमनताईचं
1: हो सांगा ना.
0: स्वतःचं सुद्धा हे आवडतं गाणं आहे बर का.
1: हां
0: त्यांनी काही रेअर जी गाणी आहेत ना, ती रेअर गाणी मुलाखतीमध्ये सांगितली, ती जी गाणी त्यांना आवडतात त्याच्यामध्ये या गाण्याचा उल्लेख केला.
1: मला हे अन्नपूर्ण मधलं गाणं ऐकायचं. आणि दुसरं म्हणजे
0: हां,
1: या लाडक्या मुलांना पंडित जवाहरलाल नेहरू यांचं आवडतं गाणं, या लाडक्या
0: अगदी
1: मुलांनो
0: खरंय,
1: तुम्ही
0: अगदी
1: मला
0: खरंय.
1: आधार, नव हिंदवी युगाची तुम्हीच शिल्पकार,
0: शिल्पकार, बरोबर आहे.
1: ऐकायची खूप इच्छा आहे. शक्य असेल तर आभारी राहील.
0: अगदी नक्की.
1: हां, राहुलहून बोलते मी.
0: अच्छा, ताई तुम्हाला एक सांगायचं म्हणजे, सुमनताईंनी नुसतं मराठीतच गाणी नाही म्हटली, हिंदी,
1: हां
0: मराठी, उर्दू, गुजराती, राजस्थानी, बंगाली,
1: हो
0: आसामी,
1: हो
0: भोजपुरी,

0: मैथिली ब्रज भाषा
1: हिंदी मधले एक द्वंद्व गीत खूप प्रसिद्ध आहे अजहुना आहे बालमा
0: अजहुना आहे अगदी खरंय
1: सुंदर गाणं आहे
0: खूप सुंदर म्हटलं आहे भाव ओतून जे
1: गाणं वर्णन करावं हेच कळत नाही आपल्याला
0: बरोबर आहे अगदी खरंय
1: तर माझी इच्छा आहे बघा शक्य असेल तर
0: चालेल चालेल नक्की येस येस कार्यक्रमात सहभागी झालात धन्यवाद
1: धन्यवाद.

0: हॅलो.
1: नमस्कार, मी मिलिंद श्रीखंडे बोलतोय.
0: नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रमात.
1: धन्यवाद.
0: काय सांगणार आहात
1: भारतीजी,
0: मिलिंदजी?
1: 1954 मध्ये आपल्या सांगीतिक कारकिर्दीला सुरुवात केलेल्या आपणा सर्वांच्याच आवडत्या गायिका सुमन कल्याणपूर या 1960 आणि 1970 दशकातल्या लोकप्रिय गायिका ठरल्या.
0: बरोबर.
1: त्यांनी गायलेली गाणी, त्यांचं व्यक्तिमत्व, उच्चतम प्रतिभांशी झालेली त्यांची तुलना आणि स्पर्धा हा त्या काळाचा अनिवार्य भाग होता.
0: बरोबर आहे.
1: भावसंगीताचा युग 1950 दशकात बहाराला आलं होतं आणि ते 70 दशकाच्या मध्यापर्यंत झंकारत होत.
0: बरोबर आहे.
1: सुमनताईंच्या या काळातील भावगीतांनी दिलेल्या श्रवण सुखाच्या ऋणात कायम राहणं माझ्यासारख्या मराठी रसिकांना निश्चितच आवडेल.
0: अगदी खरे, आपल्याला सगळ्यांनाच त्यांच्या ऋणात राहायला आवडेल, नाही का?
1: होय होय होय, खरंय, अगदी खरंय. आणि सुमनताईंनी मराठी, हिंदीसह आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी, राजस्थानी, बंगाली, उरिया, पंजाबी आदी भाषेतील चित्रपटातील गीतांसाठी पार्श्वगायन केलं.
0: बरोबर. जवळजवळ 14-15 भाषांमध्ये त्यांनी गाणी म्हटली.
1: होय होय, हिंदी चित्रपट गीतांच्या सुवर्ण काळात त्यांनी महम्मद रफी, लता मंगेशकर, किशोर कुमार, मुकेश, गीता दत्त, आशा भोसले, तलत महमूद, मन्ना डे, महेंद्र कपूर, शमशाद बेगम,

0: आधी लोकप्रिय गायिकांसमवेत त्यांनी 857 हिंदी गाणी गायली आहेत.
1: अगदी खरे.
0: सुमन कल्लेपूर यांच्या आवाजात लता मंगेशकर यांचा आवाजाचं भ्रस्त साधर्म असल्यानं त्यांनी गायलेल्या लता स्टाईल गाण्यातील फरक ओळखणं अवघड व्हायचं.
1: अगदी बरोबर आहे.
0: मोहम्मद रफी यांच्या समवेत सुमंतांनी देशी गाणी गायली, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, आजकल तेरे मेरे प्यार की चर्चे, नंतर तुमने पुकारा और हम चले आए, या गीतांचा प्रामुख्याने समावेश कर. आणि भारतीजी आजच्या कार्यक्रमात मला मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं सूरज या चित्रपटातलं गीत ऐकायचं आहे. इतना है तुमसे प्यार मुझे मेरे राजदार. शंकर जयकिशन यांच्या संगीत निर्देशनातील या गाण्याच्या तालीतील गोडवा आणि शब्दांचं सौंदर्य याला आपल्या स्वरातील मार्दवातून त्या गाण्याला स्वतंत्र व्यक्तिमत्व देण्यात सुमनताई यशस्वी झाले आहेत.
1: अगदी खरे.
0: आणि इतना है तुमसे प्यार या गाण्यातील जी दुसरी ओळ आहे ना, ती गाताना त्या जर्रे हे बेशुमार हे शब्द ज्या पद्धतीने गायला आहेत त्यावरून हे लक्षात येतं की लता मंगेशकर यांच्याशी त्यांची तुलना होणं हा एक अपरिहार्य भाग होता.
1: अगदी खरे.
0: खूप छान वाटलं आपल्याशी संवाद साधून.
1: अगदी.
0: तर आजच्या कार्यक्रमामध्ये मला सूरज चित्रपटामधलं हे गीत ऐकवावं ही विनंती करतो.
1: नक्की नक्की चालेल. मिलिंदजी कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.
0: मनपूर्वक धन्यवाद.

0: हॅलो,
1: स्नेहा कुलकर्णी बोलतेय म्हटलं.
0: नमस्कार. फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे, बोला.
1: हो, ते आकाशी पांघरुण ते गाणं आहे ना,
0: आकाश पांघरुणे.
1: ते ऐकायला मिळेल का?
0: अगदी नक्की.
1: हा,
0: स्नेहा, ते तुम्हाला सांगायला मला आवडेल की तुम्ही आकाश पांघरुणे गाणं सांगितलंय. जग शांत झोपलेले, सुमनताईंचा जो आवाज होता ना,
1: हो,
0: ते वातावरणच त्या अशा समोर उभं करायच्या आपल्या, है ना. आणि ज्यांच्याकडे ते शिकल्या सुरुवातीला, केशवराव भोळे यांच्याकडे. तर केशवराव भोळे, व्ही जोग जे शिल्पकार होते, या सगळ्यांचा एक संस्कार त्यांच्यावरती झाला होता. बेबी शकुंतला पण त्यांच्या त्या परिसरामध्ये राहायला आल्यानंतर, आणि सगळ्यांनी असं ठरवलं की आता आपल्याला पिक्चर काढायचंय. आणि मग त्या पिक्चरचं नाव होतं शुक्राची चांदणी. झालं काय की तो पडद्यावर आलाच नाही, पण त्यातली जी गाणी सुमनताईंना म्हणायला दिली होती ती अगदी सुरुवात होती त्यांची. आणि तो आवाज ऐकल्यानंतर त्यांना मंगू चित्रपट मिळाला. त्या चित्रपटासाठी त्यांना ऑफर आली आणि मग तिथून त्यांचा गाण्याचा प्रवास सुरू झाला.
1: त्यांचे बरेच गाणे आहे, ते असावे घरटे आपुले छान. त्यानंतर अजून एक ते आपल्याला होत बघा, दीपिका मांडलेले सोनियाचे ताट. असे खूपसे गाणे असे डोळ्यासमोर येतात.
0: बरोबर आहे. सुमन कल्याणपूर म्हटलं की त्यांची गाजलेली जी गाणी आहेत ते आपल्या लगेच डोळ्यासमोर येतात. चालेल चालेल. स्नेहल, ताई कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.

0: हॅलो.
1: हा, फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय?
0: नमस्कार नमस्कार, मी अनिल ठिगळे बोलतोय नगरहून.
1: हा बोला अनिलजी.
0: सुमन कल्याणपूरजी बद्दल बोलायचं होतं.
1: हा बोला ना.
0: ते खूप सात्विक आणि खूप छान सुंदर आवाज.
1: बरोबर आहे.
0: आणि गाणी त्यांनी गायलेली आहेत आणि एकापेक्षा एक, भक्तिगीत असेल, भावगीत असेल, सिनेमातलं गीत असेल, हिंदी असेल, मराठी असेल, काहीही बंधन नव्हतं त्यांच्या गायकीला.
1: बरोबर आहे, अगदी खरं.
0: आणि आज ते आपल्यातून नाहीयेत, आपल्यातून गेल्यात त्या. मला त्याची फार दुःख झालं. मी प्रवासात होतो, इंदोर नगरला येत होतो, त्यावेळेस बातमी आली, मला वाईट वाटलं, मी रडलो. हो ना, त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे काय, मी शाळेत असताना ना मला हे असे कविता असायच्या. एक कविता होती, माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लारे बैलाची जोडी हो.
1: बरोबर.
0: ती गायली होती जयवंत कुलकर्णी यांनी. एक कविता होती कुरुब निकुंभ यांची, कुरुब निकुंभ यांची कविता होती.
1: घाल
0: घाल पिंगा वाड्या माझ्या परसात, अंग सुवासाती कर बरसात. इतकं सुंदर हे कविता. आणि ते गाणं सुमनताईंनी त्यावेळेस गायलं होतं. म्हणजे एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, 1970-72 सालची.
1: बरोबर.
0: त्याच वेळेला आम्हाला 5वी-6वीला ही कविता होती धड्यामध्ये, पुस्तकामध्ये मराठीच्या.

0: त्यांची कविता ऐकून ऐकून पाठ झाली कविता ती.
1: अगदी खरे.
0: आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय असते, 8:40 जेव्हा पुणे केंद्र होतं, मी जी गोष्ट सांगतो त्यावेळेस पुणे केंद्र 8:40 चित्रपट संगीत लागायचं.
1: बर बर.
0: 8:30 ते 8:40 या हिंदी मराठी बातम्या दिल्ली केंद्र असायच्या, तर त्या बातम्या संपल्यानंतर 8:40 ते 9 हे गाणे लागायचे, मराठी गाणे, बाबूजी, आशा भोसले, लता मंगेशकर, सुमन कल्याणपुरेंची गाणी लागायची. माझी सवय अशी होती, मी शाळेत सायकलवर जायचो, शाळा 1-1.5 किलोमीटर लांब असायची, तर शेवटचं गाणं लागलं, शेवटचं गाणं बहुतेक सुमन कल्याणपूरचं लागायचं, ते गाणं लागल्यानंतर मी सायकलवर निघायचो आणि बरोबर 9 वाजता शाळेत पोहोचायचो.
1: अच्छा, बर.
0: आणि मग रेडिओ ऐकायचं म्हणजे काय, की चित्रकलीतून जाताना ते गाणं ऐकायला मिळायचं, हतमपुरातून ते गाणं ऐकायला मिळायचं, अगदी शाळेपर्यंत गाणं ऐकायला मिळायचं, छान वाटायचं.
1: कोणतं गाणं ऐकताय मग तुम्ही?
0: हे आहे ना आपलं अशोकजी परांजपेंचं गीत, ते पावसाबद्दल आहे बघा, ते काय सांगतं की
1: झिमझिम झरती श्रावण धारा.
0: हा, फार सुंदर शब्द लिहिले त्यांनी अशोकजी परांजपेंनी. अशोक पत्कींचं संगीत आहे आणि गायलंय सुमन कल्याण.
1: ही जी त्रयी आहे ना, यांनी अनेक गाणी आपल्याला दिली आहे अनिलजी.
0: हो ना.
1: आणि तुम्हाला मला सांगायला आवडेल की हे जे रिमझिम झरती श्रावण धारा गाणं आहे, तर कडक उन्हाळा पडलेला होता, जून महिना सरत आला तरी सुद्धा पावसाला सुरुवात झालेली नव्हती, आणि त्यावेळेस सुमन कल्याणपूर म्हणत होते, अरे काय तुम्ही मला हे गाणं म्हणायला देताय, सगळीकडे कोरड पडलेली आहे, अजून पाऊसच पडत नाही आणि मी हे गाणं कसं म्हणू, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्याला फक्त गाणं रेकॉर्ड करायचंय, आणि ते गाणं रेकॉर्ड झालं, बंद हॉल होता आणि जेव्हा खिडक्या उघडून पाहिलं तर यांचं गाणं चालू होतं आणि बाहेर पाऊस पडत होता. त्यावेळेस सगळ्यांनी त्यांना सांगितलं की बघा सुमनताई, तुमच्या गाण्याचा परिणाम केवढा आहे, हे गाणं म्हटल्यानंतर पाऊस पडायला सुरुवात झाली.
0: राग तो गायला होता ना, त्यावेळेस पाऊस पडला होता गाण्याने, नवीन ऐकायला मिळालं मला.
1: हा, तर सुमनताईंनी स्वतःने एका ठिकाणी सांगितलं की अगदी रखरख होती सगळीकडे, आणि मी सुरुवातीला म्हटलं होतं की आता आपण नको हे गाणं करूया, पण सगळ्यांनी सांगितलं की नाही आपण हे करू, संगीतकारांनी सांगितलं की नाही आता हे गाणं आपण करू, आणि त्या दिवशीपासून पावसाला सुरुवात झाली.
0: बघा काय योगायोग आहे पहा, मानलं पाहिजे. आणि त्यांच्या आवाजामध्ये त्या त्या प्रसंगाचे, त्या त्या गाण्याचे जे आहे ना, त्या भावभावना खूप उत्कटपणे उमटत होत्या गाण्यामध्ये.
1: बरोबर आहे, त्यांच्या शब्दातून या भावना उमटायच्या.
0: हो,
1: चालेल अनिलजी, कार्यक्रमात आज सहभागी झालात, धन्यवाद.
0: त्यांना विनम्र अभिवादन आणि खूप खूप त्यांना आपल्या दृष्टीने श्रद्धांजली वाहूया आपण. धन्यवाद.

0: हॅलो हॅलो.
1: हेलो।
0: हां, नमस्कार. बोंदाणी कार्यक्रमात स्वागत आहे.
1: नमस्कार,
0: कोण बोलत आहे?
1: मी कीर्ती जोशी बोलते आहे।
0: नमस्कार, बोला.
1: मला सुमन कल्याणपूरचं नाविका रे वारा वाहे रे हे गाणं बोंदाणी कार्यक्रमात ऐकायला आवडेल।
0: वा, नक्की.
1: खूप सुंदर असा कार्यक्रम तुम्ही लगेच ठेवला, त्याच्याबद्दल धन्यवाद। कारण त्यांचे इतके सुंदर एक से एक गाणे आहेत आणि ते
0: बरोबर.
1: एका ठिकाणी बसून ऐकण्यात जो आनंद आहे तो खरंच छान, आणि ते आकाशवाणीवर ऐकू आले तर आम्हाला जास्त छान वाटेल। ते
0: अगदी
1: सुमन
0: बरोबर आहे,
1: कल्याणपूरचे गाणे
0: बरोबर आहे,
1: तर नक्की आम्हाला हे गाणं ऐकवा।
0: अगदी नक्की. आता जसा उल्लेख आहे की त्यांच्याबरोबर पेटी वाजवायला अशोकजी असायचे,
1: हो,
0: त्यांची ती त्रयी होती अशोक परांजपे.
1: हो। आणि जे वेगवेगळे त्यांनी गायलेले आहेत ते अगदी साध्या चालीत आणि सुंदर शब्दांमध्ये ते गायलंय, की म्हणजे अगदी सहज एखादं गाणं न शिकणारा किंवा न येणारा पण जो
0: म्हणू
1: असतो
0: शकतो.
1: श्रोता त्यांना सुद्धा ते गाणं गुणगुणावं असं वाटतं, कारण ते इतके साध्या चालीमध्ये ते गाणे आहेत। जिथे सागर असो किंवा
0: अगदी खरे,
1: केशवा माधवा गाणं असो, हे अगदी
0: बरोबर,
1: पटकन समोर लागलं आकाशवाणीवरती गावं असं वाटतं, असे सुंदर गाणे त्यांचे होते।
0: एकदम बरोबर आहे कीर्ती. ते अशोक परांजपे अशोक पत्की अशी ही त्रयी होती गाण्यांची, की अशोकजी परांजपेंनी गाणं लिहायचं, अशोक पत्कींनी त्याला चाल द्यायची आणि सुमनतेंनी ते म्हणायचं.
1: हा, अगदी
0: बरोबर.
1: साध्या सोप्या पद्धतीने ते म्हणायचं, त्याच्यामुळे समोरच्याला पटकन ते गुणगुणावं असं वाटायचं।
0: अगदी बरोबर आहे. सुमनताईंनीच अशोक पत्कींना सांगितलं की तुम्ही इतके सुंदर पेटीची सगळ्या वाद्यांची साथ देता, तर तुम्हीच गाणं का करत नाहीत, तुम्ही संगीत का देत नाहीत? आणि त्याच्यानंतर त्यांनी विचार केला आणि मग अशोकजी परांजपेंकडनं काही गाणी घेतली, त्याला चाली दिल्या आणि त्यातलं हे एक गाणं आहे नाविका रे वारा. अशी बरीच गाणी होती आणि त्या गाण्यांना म्हणजे त्या चालींना आणि शब्दांना त्यांनी चार चांद लावले, नाही का?
1: खूप छान, खूप छान।
0: तेच चालेल.
1: म्हणजे अगदी ते गाणं ऐकताना असं वाटतं की आपण खरंच नावेत बसलेलो आहे आणि शांत असं जातोय कुठेतरी, त्या
0: अगदी बरोबर
1: गाण्यातले जे भाव आहेत की गावाकडे मला घेऊन जा,
0: बरोबर,
1: खूप सुंदर पद्धतीने
0: फार
1: त्यांनी
0: छान आहे. आणि
1: सांगितलं।
0: केशवराव भोळेंनी जेव्हा त्यांना गाणं शिकवायला सुरुवात केली तेव्हा पहिलं त्यांना हे शिकवलं की गाण्याचा शब्द ऐकणाऱ्यांना कळला पाहिजे तुम्ही काय म्हणता
1: बर
0: आहात,
1: बर बर बर त्यांचे
0: आणि
1: भाव हे शब्दातून प्रकट झाले पाहिजे,
0: हा तो भाव
1: आणि ते
0: शब्दातून कळला पाहिजे.
1: सुमनताईंच्या गाण्यामध्ये ते खूप छान पद्धतीने घेत होते।
0: अगदी खरंय. चालेल कीर्तिताई, आज कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.
1: धन्यवाद।
0: ऐकूया आपण नाविका रे.

असं दुःख ही घटना आपल्याला देऊन गेली. नकळत सारे घडले असं जरी आत्ता वाटत असलं तरी देह जाओ अथवा राहो. सुमन कल्याणपूर यांचा स्वर मात्र त्यांची अवीट गोडीची गाणी आपल्या विस्मृतीत कधीच जाणार नाहीत. असा हा सुमन सुगंध आपल्या अवतीभोवती कायमच दरवळत राहणार आहे. तेव्हा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया आणि थांबूया आजच्या फोन गाणी या कार्यक्रमात. या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य केलं होतं रावसाहेब देशमाने यांनी. संकलन आणि निवेदन होतं भारती कुलकर्णी यांचं. नमस्कार.

फोन गाणी हा फोन इन कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं. श्रोते हो, आता सकाळचे 11:01 झालंय. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पुकार या चित्रपटातलं ए आर रहमान यांचं संगीत असलेलं हे गीत.

श्रोते हो, शंकर महादेवन, कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं पुकार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जावेद अख्तर यांचं, तर संगीत होतं ए आर रहमान यांचं. आता ऐकूया रेडी या चित्रपटातलं नीरज श्रीधर आणि अमृता टाक यांच्या स्वरातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं हे गीत. संगीत आहे प्रीतम यांचं.

स्वरातलं अन्विता दत्त यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं विशाल शेखर यांचं. चित्रपट होता रॅस्कल. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. 11:15 ऐकूया आपली गाणी हा मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातली ग दि माडगुळकर यांची ही रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: आशा भोसले यांच्या स्वरातली ग दी माडगुळकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आता या काही जाहिराती.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

ते हो संगीत आणि वादन एकाच नाण्याच्या दोन बाजू. शास्त्रीय संगीतातील वादन आणि वाद्यातील संगीत याची गुंफण ऐकूया साज संगीत या कार्यक्रमात. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी रात्री 9:30 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून जगभर

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर म्हणजे
2: जिल्ह्याच्या चारही दिशांना लाखो लोकांपर्यंत सहजपणे पोहोचणार प्रभावी रेडिओ माध्यम.
3: आकाशवाणी अहिल्यानगर म्हणजे
4: ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह सर्वात विश्वासार्ह बातम्या आणि माहितीचं साधन.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र म्हणजे
2: जिल्ह्यात सर्वात प्रभावशाली आणि शक्तिशाली प्रक्षेपक.
3: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकू शकता जगभरात कुठेही.
0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
5: श्रोते, आता ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरातली मंगेश पाडगावकर यांची ही रचना. संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: अरुण दाते यांच्या स्वरातली मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आपली गाणी हा मराठी गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: वणक्कम.
2: नमस्कार.
3: नमस्कार.
1: राम राम.
2: अस्सलाम वालेकुम.
3: सत श्री अकाल जी.
4: या सर्वांचा अर्थ एकच.
0: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 11:28 झालीत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम NCERT द्वारा उमंग.

0: हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं.
1: श्रोतो हो, हा आवाज ऐकला की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची साक्षीदार आपली शाळा.
2: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवतं ना,
3: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या
2: किंवा मधल्या सुट्टीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी
4: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या
1: किंवा लाकडी पट्टीनं खाल्लेला मारही.
2: आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील.
1: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा.
5: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या
1: स्नेह संवाद
5: या कार्यक्रमात
4: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी
2: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावेडी, अहिल्यानगर. टपाल सूची क्रमांक 414003.
5: आमचा ईमेल आयडी beautyroomahilyanagar@gmail.com.
1: तेव्हा श्रोते हो, लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात
5: माझी शाळा
1: या विषयावर.
0: तेव्हा श्रोते हो, पत्राद्वारे आणि ईमेलद्वारे जरूर व्यक्त व्हा माझी शाळा याविषयी नवीन सुरू होणाऱ्या स्नेह संवाद या कार्यक्रमात.

0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया हिंदी चित्रपट सृष्टीत चरित्र अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोवर्धन आसरानी यांच्याविषयी. 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
2: श्रोते हो, तेव्हा आज रात्री 9 वाजता जरूर एका कार्यक्रम सुहाना सफर. आजचा कार्यक्रम आहे गोवर्धन आसरानी यांच्यावर केंद्रित. संकलन आणि निवेदन आहे डॉक्टर प्राची शेकटकर यांचं. श्रोते हो, 70च्या दशकातला रोमॅन्टिक हिरो म्हणजे राजेश खन्ना यांनी एक आगळी वेगळी भूमिका साकारली होती, ती म्हणजे स्वयंपाक याची. हा चित्रपट होता बावरची. संवाद आणि दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट गाजला होता.
3: ये छोटी छोटी बातें हैं जो जिंदगी में असल मायना रखती हैं. किसी बड़ी खुशी के इंतजार में हम ये छोटे छोटे खुशियों के मौके खो देते हैं.
2: या चित्रपटातली काही गाणी, संवाद आणि आठवणी आपण ऐकणार आहात एक फिल्म या कार्यक्रमात सोमवारी म्हणजे 15 जूनला रात्री 9:30 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम एक फिल्म, चित्रपट बावरची. संकलन आणि निवेदन आहे किरण डहाळे यांचं. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते, आता दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. सकाळच्या या प्रसारण सभेतून मी भारती कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो आपल्या कुटुंबात जर आजी आजोबा असतील ना तर नातवंडांना आपल्या मनातलं बोलायला एक हक्काचं माणूस मिळतं. कारण आजी आजोबांसाठी नातवंड म्हणजे दुधावरची साय. मग काय, त्यांनी काही सांगायचा अवकाश की आजी आजोबा लगेच प्रेमळ सल्ले द्यायला लागतात. खरं वाटत नाही तुम्हाला? चला तर मग ऐकूया हलकं फुलकं ही आपली कौटुंबिक श्रुतिका. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची आणि या श्रुतिकेचं लेखन केलं आहे वैजयंती नांदगावकर यांनी. यात सहभागी झाले आहेत नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता फफाळ.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं

0: अगर या कुणाचा फोन आहे बघ बरं.
1: आई कामवाले मावशीचा फोन आहे. हॅलो. हा मावशी काय म्हणताय? आईशी बोलायचंय. बर बर, देते हा आईला फोन. आई हे आई, मावशींना तुझ्याशी बोलायचंय ग.
0: बरं, दे इकडे फोन. हॅलो. हा बोला मावशी, काय म्हणताय? बरं नाही आहे, ताप आलाय आणि डोकंही दुखतंय. अहो मग कशाला येताय कामाला? आधी दवाखान्यात जा, औषधं घ्या आणि आराम करा. बरं वाटलं की मग या कामाला. काय तुमच्या मुलीला पाठवताय मदतनीस म्हणून? लहान आहे होती अजून, तिला कशाला कामाला पाठवताय? नाही नाही, अजिबात संकोच वाटू देऊ नका आणि तिलाही पाठवू नका कामाला. चांगला आराम करा. हां मग या, आधी तब्येत महत्त्वाची. हां काय काय म्हणताय कॉलनीत? हो हो कॉलनीत सांगते सगळ्यांना, 2-3 दिवस मावशी येणार नाही आहेत म्हणून. हां बरं, ठेवू का मग फोन? हो हो, बरं वाटल्यावर तुम्ही थोडंच घरी राहणार आहात, हो की नाही? यालच की तुम्ही कामाला? काळजी करू नका कामाची, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आधी.
2: काय ग रश्मी, काय म्हणतायत मावशी?
0: त्यांना बरं नाही आहे ना, म्हणून मुलीला कामाला पाठवते म्हणाल्या.
2: अगं किती लहान आहे ती मुलगी, 4थीला का 5वीला तर आहे.
0: हो ना.
2: आणि तिची शाळा बुडेल ना त्याचं काय?
0: हो ना, तेच तर सांगितलं ना मी त्यांना, पाठवू नका तिला कामाला म्हणून.
2: हो बरं केलंच बघ.
3: आणि आजी, लहान मुलांना कामाला लावणं म्हणजे बालकामगारच ना.
2: हो.
3: आणि हा बालकामगार तर कायद्याने गुन्हा आहे.
1: म्हणूनच म्हणते बालमजुरीला नकार द्या आणि बाल हक्कांचा स्वीकार करा.
2: खरंय ग रिया तुझं, पण मी काय म्हणते राहुल, रिया कोणत्याही आई वडिलांना आपल्या लहान मुलांना कामाला पाठवायला आवडेल का बरं?
3: अर्थातच नाही बघ आजी, कुठल्याच आई वडिलांना आपल्या मुलांना कामाला पाठवायला आवडणार नाही ना, कारण बालपण म्हणजे शिक्षण, खेळ आणि स्वप्नांची उंच भरारी. मात्र आजही अनेक बालक या मजुरीच्या ओझ्याखाली आपलं बालपण गमावत आहेत बघ.
2: हो रे, पण तुला सांगू का, कधी कधी तुटपुंज्या मिळकतीवर घर चालवणं अवघड होऊन बसतं रे. कमवता एक

0: असतो आणि खाणारी 10 तोंड असतात, कुठं कुठं पुरं पडणार बरं? मग नाईलाज असतो, मुलांना कामाला लावावं लागतं रे.
1: अगाजी, परवा आम्ही सगळ्या मैत्रिणी प्रियंकाच्या बर्थडे पार्टीसाठी एका हॉटेलमध्ये गेलो होतो आणि तिथं काय झालं बघ, असाच एक छोटासा मुलगा होता आणि तो टेबल पुसण्याचं काम करत होता. त्याला मी सहज विचारलं, शाळेत जातोस का? तर तो म्हणला, कशाची शाळा ताई, पाळण्यात होतो तवा बा गेला. आम्ही चार भावंड, मी सगळ्यात लहान, माई बी काही शिकलेली नाही, मोलमजुरी करून कसं बसं घर चालवती. आम्ही चौघ जमल तसं ते काम करून आईला हातभार लावतो बघ.
2: पण मुलांना कामाला लावणं हा गुन्हाच आहे, शिक्षण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे ना.
3: प्रत्येक मुलाला शिक्षण, संरक्षण आणि आनंदी बालपणाचा हक्क आहे ना, तो मिळालाच पाहिजे.
2: नक्कीच, त्यापासून त्यांना वंचित ठेवणं म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्यापासून त्यांना दूर ठेवणं, नाही का?
0: अगदी खरंय रश्मी तुझं, आणि त्यासाठी समाजामध्ये जागृती निर्माण करणं महत्वाचं आहे बघ.
3: जागृती निर्माण करायची म्हणजे असं जर कोणता बालकामगार दिसला तर लगेच 1098 म्हणजे 1098 या क्रमांकावर फोन करून कळवायचं, बरं करिया, या पुढं लक्षात ठेव.
1: कुठला क्रमांक म्हणलास दादुड्या?
3: 1098 चाइल्ड हेल्पलाईन.
1: नक्कीच दादुड्या, मी माझ्या मैत्रिणींना पण सांगते, जर कुठे बालकामगार दिसला की लगेच 1098 म्हणजेच 1098 या क्रमांकावर फोन करून कळवा. फोनचा विषय काढला आणि फोन वाजला.
3: आता कोण आहे बर? हॅलो, कोण बोलतय? कोण? छकुली. काय म्हणतेस ग छकुली? आजीशी बोलायचंय का? बर, थांबा देतो. चारवाजी, छकुली बघ, तुझ्याशी बोलायचं म्हणतीये.
0: हा दे इकडे फोन, दे
3: घे.
0: हा बोल छकुली, काय म्हणतेस? तुझ्या आईला रागवू का बरं ग? खेळायला जाऊ देत नाही ती तुला का बरं? अगं बरोबर आहे तिचं, आता शाळा सुरू होणार आहे ना, तुझा सुट्ट्यांमधला अभ्यास पूर्ण करावा लागेल ना, म्हणजे शाळा सुरू झाल्यावर मॅडमला दाखवता येईल. तो केलाय का बरं तू पूर्ण? केलाय तरी जाऊ देत नाही. दे बरं तुझ्या आईला फोन. का ग सुमन, तिला खेळायला पाठवत नाहीयेस? असं होय. अगं मग तिला नीट समजावून सांग ना जरा. खेळायच्या नादात ती खाणं पिणं विसरते हे चुकीचंच ग, पण रागावू नकोस तिला. दे तिला फोन. छकुली, अगं तू जर नीट जेवण केलं नाहीस तर अंगात ताकद कशी येईल बरं तुझ्या? खेळायसाठी तर जास्त एनर्जी लागते ना. अगं हो, मग ही एनर्जी कशी मिळेल आपल्याला सांग बरं. अगदी बरोबर. मग जेवणार ना आता? आणि आईने जी भाजी केली आहे ती मुकाट्याने खायची, नाक मुरडायचं नाही, बाहेरचं ते काय बंद पाकिटातलं अन्न खायचं नाही, ते आपल्या तब्येतीसाठी चांगलं नसतं ग बा. गुणाची ग माझी छकुली, ऐकशील ना आता? बर बर, ठेवू का मग फोन?
3: आई खेळायला जाऊ देत नाही म्हणून तक्रार करत होत्या वाटतं छकुलाबाई.
0: हो ना रे,
1: पण आजी सुमनात्या पण ना कधी कधी अतीच करते बघ. खेळू द्यायचं ना तिला, अभ्यास तर महत्वाचाच आहे ग, पण खेळही तितकाच महत्वाचा.
0: अगं पण
3: बरोबर आहे रिया तुझं, अभ्यासही महत्वाचा आहे आणि खेळही महत्वाचा आहे, आणि मैदानी खेळ खेळणं हा तर एक व्यायामाचाच प्रकार आहे ना. शरीरासाठी आणि मनासाठी खेळ खरंच महत्वाचा आहे बघ.
1: म्हणजे?
3: अगं रिया, आपण जर खेळात जिंकलो ना तर आपल्याला किती आनंद होतो ना. पण ते यशाची हवा कधी डोक्यात जाऊ द्यायची नाही बघ, कारण आपण आज जर जिंकलो तर कदाचित उद्या हरूही शकतो.
1: हो,
3: आणि हरल्यानंतर माणूस निराश होतो ना. म्हणून आपण जरी हरलो तरी निराश न होता पुन्हा नव्यानं जोमानं उठून पुढील स्पर्धेसाठी तयारी करायची ना, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू एका गोष्टीचं निरीक्षण केलंस का ग?
1: कोणती रे दादूड्या?
3: बघ तू, आपण नाही का टीव्हीवर वगैरे बघतो बघ, हरलेल्या टीमचे सर्व खेळाडू नाही का जिंकलेल्या टीमच्या खेळाडूंचं अभिनंदन करतात,
1: हो रे,
3: त्यांच्याशी शेक हँड करतात, गळा भेट घेतात, यालाच म्हणतात

0: त्यात खिलाडू वृत्ती म्हणजे हार आणि जीत दोन्हींमध्ये देखील मनाचा समतोल हा राखता आला पाहिजे ग.
1: अगदी बरोबर. आणि हीच वृत्ती आयुष्यात येणाऱ्या अनेक चढउतारांना धैर्यानं सामोरे जाण्याचं बळ देते.
2: हो ग रिया, खरं बोललीस तू. सुमन आत्या चकुलीला खेळायला बंधन घालते हे चुकीचंच आहे अगं. अरे तुम्ही तिघही जण काय सुमन आत्याला नावं ठेवतायत रे? अरे तिची बाजू पण समजून घ्या थोडं.
0: म्हणजे तुला काय म्हणायचं आजी, सुमन आत्याचं बरोबर आहे, तिने चकुलीला खेळायला जाऊ द्यायचं नाही?
1: म्हणजे चकुलीनं खेळायचंच नाही?
2: अरे असं कुठे म्हणाले मी, पण खेळायच्या नादात ती खाणं पिणं विसरते ना, नीट जेवण करत नाही, हे चुकीचं आहे की नाही तिचं?
3: हा तसंही तिची जेवणाची फार नखरे आहेत बरं का. पालेभाजी नको, भोपळं नको, आणि दूध तर ती पितच नाही हो. बाहेरचं चमचमीत, बंद पाकिटातलं कुरकुरीत, शेव, चिवडा, मुरमुरे, चिप्स असं सारखं हवं असतं तिला. चांगलं आहे का ते?
2: नाही ना गो.
0: ही आई चकुली तर जाणून बुजून लहानच आहे ना, पण रिया काही कमी नखरे करते का खायचे? तिला तर सारखं चमचमीत, कुरकुरीत, मसालेदार चांगलंच खायला लागतं ना.
1: ए दादूड्या, माझ्या का घसरलास?
0: का म्हणजे? मला सांग, परवा तू हॉटेलची भाजी आणून खाल्लीस की नाही?
1: हो खाल्ली. मग आईने काय शेपूरची भाजी केली होती आणि ती माहितीये ना मला तिचा बिलकुल वास सुद्धा आवडत नाही.
2: बर, शेपूचा वास आवडत नाही, मग मेथीचं काय?
1: ए आजी, कडू लागते ती भाजी.
2: ए रिया, मेथीला नावं ठेवू नको बर का. त्या मेथी वाचून आमच्या काळात उखाणाच व्हायचा नाही पुरुषांचा. तुला सांगते, तुझ्या आजोबांनी सुद्धा लग्नामध्ये हेच नाव घेतलं होतं.
3: काय मेथीच्या भाजीच?
2: हो, भाजीत भाजी मेथीची आणि चारू माझ्या प्रीतीची.
3: बर, पण ठीक आहे, शेपू वास आवडत नाही आणि काय तर म्हणे मेथी कडू लागते. आणि का ग, कुठलीच पालेभाजी खात नाहीस तू? आंबाड्याची भाजी तर काय म्हणे, नुसतं नाव घेतलं तर असं वाटतं केसांचा भुसका तोंडात घेतला. हे काय असं?
0: तुला सांगू का रिया, तू म्हणतेस ना की शेपूचा वास येतो, मेथी कडू लागते, किंवा आंबाडीमध्ये केसांचा भुसका. अगं माझा एक मित्र आहे ना, तो सांगत होता त्या दिवशी, तो हॉस्टेलला राहायचा ना, तर तो म्हणे की अरे हॉस्टेलला आम्ही एका ठिकाणी मेस लावली होती, जेवणाचे असे हाल की विचारताच होईना. मी म्हटलं का बरं? तो म्हणे एक दिवशी गेलो मी म्हणे मेथीची भाजी होती. म्हणलं मग? तो म्हणे मी त्याच्यानंतर मेथीच खाल्ली नाही परत. मी तेच विचारलं त्याला, म्हणलं काय कडू लागली का काय वगैरे असं. तो म्हणे अरे तुला काय सांगू राहुल, म्हणे मेथीची भाजी चिरताना त्या बाईने केसच चिरलेली होती.
3: अरे बाई,
0: मग तू बघ म्हणजे बाहेरचं भाजीपेक्षा हे चांगलं आहे ना.
1: हा बरोबर आहे.
0: शेपू जरी असली तरी आईच्या हातची बनवली, स्वच्छता आहे.
3: आणि त्या दिवशीची मेथी सुद्धा मी चांगली चार वेळा धुतली होती, पण काय झालं माहितीये का, ती मेथीच चांगली नव्हती. अग त्या दिवशीची मेथी नव्हतीच चांगली, कडू लागणारच ना. नीट पाहून आणायची ना रिया मेथीची जोडी.
1: मी नव्हती का आणली आजी, या दादूड्यानेच केला होता तो बाजार हाट, त्याने आणली होती ती. त्याला काही कळू नाही का?
3: ए त्याने निदान स्वतःहून कामाची जबाबदारी तरी स्वीकारली, पण तुझं काय, बाहेरची कामं करत नाहीस आणि घरात सुद्धा एकाही कामाला हात लावत नाहीस हा तू रिया.
1: ए काय ग आई?
2: रिया, आई म्हणते ते बरोबर आहे बर का.
1: काय आजी, तू पण?
2: काय आजी काय, लहान लहान म्हणून तुझेही जरा जास्तच लाड व्हायला लागलेत बर का रिया.
0: मला पण तसंच वाटतं आजी, तिचे जरा जास्तच लाड होत आहेत बर का. आणि या लाडामुळे ना जरा ती काम चुकार झाली सारखी वाटते.
1: काम चुकार? मीच काम चुकार?
0: आजी मी काय सांगतो माहिती का, हिला ना दोन तीन दिवस त्या कामवाल्या मावशी येणार नाहीयेत ना, मग हिलाच भांडी घासेल सांग.
2: खरंय तुझं राहुल.
1: ए दादूड्या, काही पण का.
0: मग बरोबर आहे ना, तेवढंच जरा कामाची पण सवय होईल ना तुला घरच्या.
1: ए दादूड्या, लहान आहे मी, बाल कामगार ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे.
0: हो का?
1: 1098 वर फोन करून सांगेन हा.
3: अगं घरातल्या कामाला हातभार लावला म्हणजे लगेच काही बालकामगार झाली नाहीयेस तू. घर सगळ्यांचं तर घरातल्या कामांची जबाबदारी पण सर्वांचीच ना.
0: बरोबर,
1: तेच म्हणतीये मी, सगळ्यांची जबाबदारी आहे की नाही. मग मीच एकटीने का म्हणून भांडी घासायची?
3: मग
1: एक वेळची भांडी मी घासेन आणि एक वेळची भांडी दादूड्या घासेल.
2: वा वा,
0: कबुले आर्या कबुले. पण तुला एक गोष्ट कबूल करावी लागेल बर का.
1: कोणती?
0: खाण्यापिण्याच्या बाबतीतले तुझे सगळे नखरे जे आहेत ना, ते सर्व सोडावे लागतील बर का.
2: खरं आहे राहुल तुझं. तुम्हाला सांगू का, आपला आहार हा चौरस असा.

0: प्रथिन जीवनसत्व आपल्या आहारात असावे. असा पौष्टिक आहार सेवन केल्यानं शरीर कसं स्वस्थ राहत
1: आणि मनही शांत राहत.
0: खरंय तुझं,
2: जैसा होगा अन्न वैसा होगा मन.
1: रिया तू म्हणत होती ना त्या दिवशी काहीतरी की आपल्या इथे याचा कॅम्प लागणार आहे म्हणे, काय ते ब्लड डोनेशनचं नाही का?
0: येत्या रविवारी रक्तदाता दिन आहे ना.
2: हो हो माहितीये, मी जाणार आहे तिथे रक्त द्यायला.
1: रिया तू रक्त द्यायला जाणार आहे का घ्यायला जाणार आहे? अगं तुला तर रक्त घेण्याची गरज आहे.
0: रिया तुला पाहिलं ना तर म्हणतील की ही रक्त घ्यायला आली आहे की काय, द्यायला आली असं वाटणारच नाही ग तुला पाहून. ए रश्मी, हिला जर रक्त द्यायचंय ना तर तू एक काम कर बाई.
3: काय?
0: ते तव्यावरची ती सगळ्या भाज्या मिक्स करून भाज्या करतात की नाही ती आजकाल, ते लग्नात वगैरे असती तशी, आता सगळ्या पालेभाज्या गोळा कर
3: बर,
0: आणि तशी ती फ्राय भाजी करून हिला 8 दिवस खाऊ घाल
3: बर.
0: म्हणजे थोडस तरी रक्त त्या पिशवीत पडेल ग, नाही तर हिलाच रक्त द्यावं लागेल आधी बघ.
3: हो अंगात नाही रक्त आणि बनलाय म्हणे मारुतीचा भक्त.
2: अरे किती चेष्टा कराल माझी, खाईन मी आजपासून पालेभाज्या.
3: हे मात्र अगदी छान.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
4: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक.
4: हलक फुलक, हलक फुलक. हलक फुलक ही कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी आणि यात त्यांच्यासह सहभागी झाले होते नयन पवार, स्मिता नामदे आणि निकिता फपाळ. मैत्रिणींनो आता वेळ आहे आजच्या आपल्या रेसिपीची. मैत्रिणींनो खरं तर आता आंब्याचा सीझन संपायला आलाय आणि आता तुम्ही सुद्धा काही दिवसच आंबे खायला मिळणार म्हणून आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करून बघताय ना, त्यातलीच एक रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही आहे आंब्याचा शिरा. तर मैत्रिणींनो जसा आपण नेहमी प्रसादाचा शिरा करतो किंवा नाश्त्यासाठी शिरा करतो त्याच पद्धतीने हा शिरा करायचा आहे. तर यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक रवा, चांगलं तूप, साखर, आंब्याचा रस आणि दूध आणि वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स. तर मैत्रिणींनो हा शिरा करण्यापूर्वी आपल्याला आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि त्या रसामध्ये थोडंसं दूधही मिसळून घ्यायचं आहे. जसं आंब्याचा रस खाताना आपण रसामध्ये थोडंसं दूध टाकतो त्याच पद्धतीने या आंब्याच्या रसातही थोडं दूध घालून घ्यायचं आहे. आता जसं आपण नाश्त्यासाठी शिरा करायला घेतो त्याच पद्धतीने कढईमध्ये आधी बारीक रवा थोडासा भाजून घ्यायचा, मंद आचेवर रवा भाजून झाला की तो काढून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये चांगलं तूप टाकून पुन्हा हा भाजलेला रवा थोडासा भाजून घ्यायचा आहे. जसा शिऱ्यासाठी आपण गुलाबी असा रवा भाजतो त्याच पद्धतीने हा रवा भाजायचा आहे आणि नेहमी जसा शिरा करताना आपण तुपात भाजलेल्या रव्यामध्ये दूध घालतो त्याच पद्धतीने दुधात मिक्स केलेला हा आंब्याचा रस घालायचा आहे आणि चांगलं परतून त्याला एक वाफ काढायची आहे. आता ही वाफ काढल्यानंतर जर त्याच्यामध्ये गरज असेल त्याच पद्धतीने आणि तितक्याच प्रमाणात साखर मिसळायची आहे आणि ही साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा त्या शिऱ्याला झाकण ठेवून वाफ काढायची आहे आणि बघायचं आहे की रवा मऊ शिजला आहे की नाही आणि शिरा आपला होत आला आहे की नाही. हा शिरा होत आला की त्याच्यामध्ये मग वेलची पूड घालायची आहे आणि त्यानंतर हवे तसे ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये मिसळायचे आहेत. खरं तर ही रेसिपी अगदी सोपी आहे, म्हणजे आपण साधा शिरा करताना एकतर दूध किंवा पाणी त्यात घालतो त्याऐवजी फक्त आंब्याच्या रसामध्ये दूध मिसळून तो आंब्याचा रस या रव्यामध्ये मिसळला की खूप सुंदर

आणि स्वादिष्ट असा आंब्याचा शिरा तयार होतो. मैत्रिणींनो, खरं तर ही रेसिपी करायला खूप सोपी आहे. मग आंब्याच्या या सीझनमध्ये तुम्ही नक्की करून बघणार ना ही रेसिपी? मैत्रिणींनो, काही दिवसांपूर्वीच आपल्या भावसंगीतातला सुमन कल्याणपूर नावाचा एक हळवा आणि तरल स्वर आपण गमावला. सुमनताईंनी अनेक नितांत सुंदर भावगीतांनी आपल्याला तृप्त केलं. त्यातलंच त्यांचं हे एक भाव.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं राम मोरे यांचं हे गीत तुम्ही ऐकलत. या गीताला संगीतबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी. मैत्रिणींनो, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या वाक्याचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर दृष्टीहीनांच्या जीवनाकडे डोळसपणे बघण्याची आपल्याला गरज आहे. आपण मरणोत्तर नेत्रदान केलं तर कुणाला तरी आपल्या दृष्टीतून सृष्टी बघण्याची संधी मिळू शकते. पण हे सगळं करण्यासाठी गरज आहे ती एका संवेदनक्षम मनाची. आणि मैत्रिणींनो, यासाठी नुसतीच संवेदना उपयोगाची नाही तर त्यासाठीची कृतीही आवश्यक. कुणाच्या अंधकारमय जीवनात आपल्या डोळ्यांनी जर आपण प्रकाश आणू शकलो तर त्याचं जीवन उजळू शकतं. अनंताच्या पलीकडे जाऊनही अस्तित्व उरावं आणि तुमच्या डोळ्यातून कुणीतरी जग बघावं असं जर वाटत असेल तर नेत्रदान करायला पुढे यायला हवं. पण या बाबतीत आपल्या मनात अनेक शंका असतात, त्यांचं निवारण व्हावं, नेत्रदानाबाबत जागृती निर्माण व्हावी आणि नेत्रदानाची शपथ घेण्यासाठी लोकांनी प्रेरित व्हावं यासाठी 10 जून हा जागतिक दृष्टी दिवस म्हणून साजरा केला जातो. अंधत्व ही विकसनशील देशांमधल्या सार्वजनिक समस्यांपैकी महत्त्वाची समस्या आहे.

नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी अहोरात्र काम करून खडतर परिस्थितीवर मात करून जित्त आणि चिकाटीच्या बळावर 80,000 नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण करून नेत्रहीनांचं जीवन प्रकाशमय केलं. त्यांचा जन्म आणि मृत्यू दिनांक 10 जून. त्यांच्या या कामाची दखल घेऊनच राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक वर्षी 10 जून हा दिवस डॉक्टर भालचंद्र स्मृतीनिमित्त दृष्टी दिन म्हणून साजरा

0: डॉक्टर रेणुका देशपांडे. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, समाजामध्ये नेत्रदानाविषयी किंवा दृष्टीदानाविषयी खूप समज आहेत, गैरसमज आहेत, कुतूहल आहे, आणि या सगळ्यांची उत्सुकता किंवा कुतूहल जर आपल्याला संपवायचं असेल किंवा त्यांना उत्तरं द्यायची असतील तर याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला हे सांगा की नेत्रदान म्हणजे नेमकं काय.
1: एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे डोळे त्याच्या इच्छेप्रमाणे जेव्हा संकलित करण्यात येतात आणि ते दुसऱ्या रुग्णांच्या फायद्यासाठी वापरण्यात येतात, याला आपण नेत्रदान असं म्हणतो. ह्याचं महत्त्व काय? कारण जे डोळे आपल्याला संकलन करून मिळतात हे अंधत्व पीडित व्यक्तीच्या दृष्टी मिळवण्यासाठी किंवा गेलेली दृष्टी पूर्ववत करण्यासाठी त्याची मदत होते. एका नेत्रदात्यामुळे दोन डोळे मिळतात, त्यामुळे दोन व्यक्तींसाठी याचा उपयोग होऊ शकतो. काही वेळेला मार लागून विद्रूप झालेले डोळे जे असतात किंवा जळीत जे रुग्ण असतात यांचे डोळे वाचवण्यासाठी सुद्धा या दान दिलेल्या डोळ्यांचा उपयोग होऊ शकतो. म्हणून नेत्रदान हे अतिशय श्रेष्ठ असं एक दान आहे.
0: मॅडम, तुम्ही आता सांगितलं की एका व्यक्तीमुळे दोन लोकांना दृष्टी मिळू शकते, पण हा जरी संकल्प एखाद्या माणसाने केला तर त्याची सुरुवात कशी करता येऊ शकते, कसं त्याला या गोष्टींची माहिती मिळू शकते, कुठून मिळू शकते आणि त्याने यासाठी काय करायला हवं?
1: नेत्रदान करण्याची इच्छा फक्त तुमच्या मनात असली तरी खरं तर पुरेसं आहे. तसं एक प्रतिज्ञापत्र सारखा एक नेत्रदानासाठीचा फॉर्म असतो जो सगळ्या शासकीय महाविद्यालयांमध्ये, सरकारी इस्पितळांमध्ये, खाजगी हॉस्पिटल्स जिथं नेत्रपेढ्या आहेत किंवा इवन तुमचे डोळ्यांचे डॉक्टर्स तुम्हाला तो उपलब्ध करून देऊ शकतात. ऑल इंडिया आय बँक असोसिएशनची जी वेबसाईट आहे इथंही तो फॉर्म उपलब्ध आहे. तिथं तुम्हाला रजिस्टर करता येतं, तो फॉर्म डाउनलोड करता येतो आणि हे प्रतिज्ञा भरून ठेवता देतायत. अर्थात प्रतिज्ञापत्र भरणं म्हणजे एक केलेला संकल्प आहे. प्रतिज्ञापत्र नसलं तरीही त्या व्यक्तीला नेत्रदान करता येतं. मृत्यूच्या समयी त्या व्यक्तीने जर इच्छा प्रदर्शित केली नेत्रदानाची तर नातलग ती संमती मानून नेत्रदानासाठी प्रवृत्त होऊ शकतात. अगदी एखाद्या व्यक्तीने ही इच्छा प्रदर्शित केली नसेल आणि नातलगांची जरी इच्छा असेल की नेत्रदान व्हावं तरी ते नेत्रपेढीशी संपर्क साधून नेत्रदान करून घेऊ शकतात.
0: बरं, आता नेत्रदान करायचंय हा संकल्प एखाद्या माणसाने केला पण त्याला काही वयाची मर्यादा वगैरे असं काही आहे का, आणि कुटुंबातल्या सदस्यांची संमती यासाठी किती महत्वाची असते?
1: नेत्रदानासाठी वयोमर्यादेची फारशी अट नाही. अगदी वय वर्ष 2 ते 80 वर्षापर्यंत कुणालाही नेत्रदान करता येतं. 80 वर्षानंतर काय होतं की कॉर्नियाच्या पेशी म्हणजे डोळ्यातलं जे पारदर्शक पटल असतं ज्याला आम्ही कॉर्निया म्हणतो, याच्या पेशीची संख्या कमी झालेली असते, त्यामुळे दृष्टी देण्याच्या दृष्टीने हे थोडे कमी उपयुक्त होतात. म्हणून 80 वर्षानंतर थोडीशी त्याची उपयुक्तता कमी होते. अर्थात नेत्रदानासाठी बाकी कुठलीही याला अट नाही. जसं पेशंटला मधुमेह असेल तरीही, मूत्रबिंदूचं ऑपरेशन झालं असेल तरी, तरुणपणी किंवा नंतर लागलेला मोठा चष्मा झाला असेल तरीही, थायरॉइड, दमा, हाय बीपी अशा कुठल्याही कंडिशन्स असल्या तरीही ती व्यक्ती नेत्रदान करूच शकते. या नेत्रदानाच्या प्रक्रियेसाठी मात्र नातलगांची संमती आवश्यक असते. व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरलं असेल आणि तरीही नातलगांनी जर ऐनवेळेला या नेत्रदानाच्या प्रक्रियेला विरोध केला तर डोळे संकलित करता येत नाहीत. उलट पक्षी जर त्या रुग्णांनी जर इच्छा व्यक्त केली नसेल पण जवळच्या नातेवाईकांना वाटलं की हे नेत्रदान व्हावं तरीही नेत्रदान होऊ शकतं.
0: बर, नेत्रदानामुळे कुठल्या कुठल्या प्रकारच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो? म्हणजे माझा विचारण्याचा उद्देश हा आहे की जे लोक जन्मतः अंध असतात त्यांना नेत्रदानाचा किती फायदा होऊ शकतो किंवा त्यांच्या डोळ्यांमध्ये नेत्ररोपण करू शकतं का आपण?
1: तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी थोडस याची माहिती देणं इच्छिते. डोळा जेव्हा नेत्रदानातून मिळतो तेव्हा हे संकलन केलेले डोळे पूर्णपणे प्रत्यारोपित केले जात नाहीत. डोळ्याचं जे पारदर्शक पटल असतं ज्याला आम्ही कॉर्निया म्हणतो, हा कॉर्निया फक्त काढून दुसऱ्या डोळ्यांमध्ये प्रत्यारोपित केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे अंधत्व जे कॉर्नियामुळे आलेले आहे, जसं की

0: की काही इन्फेक्शन नंतर कॉर्नियावर टीक पडणं, काही मार लागल्यामुळे कॉर्निया विद्रूप होणं आणि तिथं व्रण येणं, किंवा काही जन्मजात कंडिशन्स असतात जिथं कॉर्निया हा जन्मापासूनच पांढरा पडलेला असतो आणि दृष्टी कमी असते, अशा रुग्णांमध्ये या दान दिलेल्या डोळ्यांमधून प्रत्यारोपण करून दृष्टी बहाल करता येते. पण जन्मजात अंधत्वाची कारणं अनेक आहेत. काही कारणं आहेत जिथं रेटिना खराब असू शकतो किंवा जिथं काही दुसऱ्या कंडिशन्समुळे दृष्टी कमी आहे जन्मापासून किंवा त्यानंतर सुद्धा. या कंडिशन्समध्ये या दान दिलेल्या डोळ्यांचा फारसा उपयोग होत नाही.
1: म्हणजे फक्त जन्मतःच अंध असलेल्या व्यक्तींना या नेत्रदानाचा काहीही फायदा होऊ शकत नाही, त्याची तुम्ही सांगितली तशी वेगवेगळी कारणं आहेत. मॅडम, मृत्यूनंतर एखाद्या माणसाला किती वेळामध्ये नेत्रदान करावं लागतं आणि त्यासाठी डॉक्टर्स लोक काय काळजी घेतात?
0: नेत्रदानाची प्रक्रिया ही मृत्यूनंतर 4 ते 6 तासात झालेली उत्तम असते, कारण या काळामध्ये डोळ्यांची जी कंडिशन असते, कॉर्नियाची जी कंडिशन असते, ही अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन्ड असते. हे करण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर नेत्रपेढीशी संपर्क साधता यावा किंवा साधला जावा. असा संपर्क साधल्यानंतर त्या नेत्रपेढीतून एक टीम रुग्णाच्या घरी पोचते, ज्याच्यामध्ये एक नेत्रतज्ञ असतो, एक सहाय्यक समुपदेशक आणि एक आय बँक टेक्निशियन असतो. ही टीम मिळून काही संमतीपत्र तुमच्याकडून ही करून घेतात आणि एक 10 ते 15 मिनिटांची एक छोटी शस्त्रक्रिया असते ज्याच्यामध्ये हे डोळ्यांचं संकलन केलं जातं. घरी सुद्धा घ्यायची काळजी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्यतो त्या खोलीतले पंखे बंद केले जावेत. डोळे बंद करून त्या व्यक्तीच्या डोळ्यांवर ओला कापूस ठेवला तर त्या डोळ्यांची कंडिशन ही चांगल्या प्रकारे टिकून राहते, किंवा त्या व्यक्तीच्या डोक्याखाली एक छोटी उशी द्यावी म्हणजे ही डोळ्या ची कंडिशन चांगल्या प्रकारे टिकून राहते.
1: म्हणजे थोडक्यात ओलसरपणा त्या ठिकाणी असायला हवा तुमच्या त्या डोळ्यांच्या आजूबाजूला, ते कोरडे पडायला नकोत एवढी काळजी घरच्यांनी घेणं खूप आवश्यक आहे. मॅडम, वयोवृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकतात हे माहिती आहे आपल्याला, पण किती वयापर्यंतचा वृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकतो?
0: दृष्टीदानाच्या दृष्टीने विचार केला तर 80 वर्षापर्यंतचे जे कॉर्निया असतात ते दृष्टीदानासाठी चांगल्या प्रकारे वापरले जाऊ शकतात. मी मगाशीच म्हटलं तसं 80 वर्षानंतर ज्या कॉर्नियाच्या ज्या पेशी असतात त्यांची संख्या अतिशय कमी होते आणि त्या कमकुवत होतात, त्यामुळे दृष्टीदानासाठी त्यांची उपयुक्तता कमी होते. पण तरीही 80 वर्षाच्या वरच्या व्यक्तींनी जरी ही नेत्रदानाची इच्छा प्रदर्शित केली तरी ते डोळे संकलित केले जातात, त्यांच्यावर काही टेस्ट होतात जसं स्पेक्युलर मायक्रोस्कोपी की त्यांच्या पेशींची संख्या मोजण्यासाठी, आणि मग हा प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला जातो. अर्थात दृष्टीदानासाठी जरी हे डोळे नाही वापरले तरी मी मगाशी म्हटलं तसं की मार लागून विद्रूप झालेले जे डोळे आहेत त्यांना वाचवण्यासाठी, जळीत रुग्णांमध्ये त्यांना सपोर्ट करण्यासाठी म्हणजे त्या डोळ्याचं स्ट्रक्चर वाचवण्यासाठी या दान दिलेल्या डोळ्यांचा नक्कीच उपयोग होऊ शकतो, त्यामुळे हा डोळा वाया जात नाही. आणि अगदी याही प्रकारे उपयोग नाही झाला तरी काही शैक्षणिक कामांसाठी, काही प्रायोगिक कामांसाठी सुद्धा या डोळ्यांचा वापर करता येतो, त्यामुळे दान दिलेले डोळे हे वाया जात नाही, त्यांचा पूर्ण उपयोग कुठल्या तरी प्रकारे केला जातोच.
1: आणि याची माहिती ऍक्च्युली सामान्य लोकांना नसते बऱ्याच वेळा आणि त्यामुळेच याच्यामध्ये अनेक गैरसमज आहेत. पण वयोवृद्ध व्यक्तीने जर नेत्रदान करायचं ठरवलं तर त्याचं नेत्रदान होऊ शकतं आणि त्याचा उपयोग तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने अनेक माध्यमातून होऊ शकतो. मॅडम, मगाशी तुम्ही सांगितलं की चष्मा जरी असेल तरी पण नेत्रदान होऊ शकतं, मोतीबिंदू असेल तरी होऊ शकतं, काच बिंदू किंवा त्यापेक्षाही काही गंभीर आजार जर त्या माणसाच्या डोळ्यांना असतील आणि त्याला नेत्रदान करण्याची इच्छा असेल मरणोपरांत तर तो करू शकतो.
0: मगाशी जसं आपण चर्चा केली तरी नेत्रदानासाठी डोळ्याचे कुठलेही आजार हा नेत्रदानासाठी एक मर्यादेचा पार्ट नाहीये. कुठल्याही प्रकारच्या आजारांमध्ये मोतीबिंदू असो, काचबिंदू असो, काही रेटिनाचे आजार असोत, ऑपरेशन झालेलं असो जे की परत मोतीबिंदूचं असो किंवा काचबिंदूचं असो, चष्म्याचा नंबर घालवण्याचा असो, तरी हे डोळे दान केले जाऊ शकतात, योग्य प्रकारे वापरले जाऊ शकतात. पण काही कंडिशन्स आहेत जिथं नेत्रदानाला मर्यादा असतात. या म्हणजे काही संक्रमित होणारी इन्फेक्शन्स जसं की HIV आहे, काही हिपॅटायटिस आहेत जसं मधल्या काळात कोविडची कंडिशन होती,

0: आणि बाधित रुग्णांचे डोळे घेतले जात नाहीत. जर मृत्यू कर्करोगामुळे झाला असेल तर बऱ्याच वेळेला हे डोळे घेतले जात नाहीत. विषबाधेमुळे जर मृत्यू झाला असेल तरीही डोळे उपयुक्त ठरत नाहीत. किंवा काही संशयास्पद मृत्यू, अकस्मात मृत्यू जेव्हा झालेले असतात तेव्हा हे डोळे संकलन केले जाऊ शकत नाहीत. आणि काही मेडिको लिगल केसेस जिथं असतात तिथं या डोळ्यांचं संकलन केलं जात नाही.
1: आता यालाच जोडून मी एक प्रश्न माझ्या मनात आता असा आला की अपघातग्रस्त लोकांचे डोळे घेतले जाऊ शकतात का आणि ते कुठल्या कंडिशन मध्ये असतील तर घेतले जाऊ शकतात?
0: अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे नक्कीच घेतले जाऊ शकतात. तिथं कुठलीही मर्यादा अशी नसते. पण जर हे डोळे विद्रूप झालेले असतील अपघातामध्ये किंवा काही कंडिशन जसं स्फोट होऊन मृत्यू झाला असेल, भाजण्याने मृत्यू झाला असेल, तर अशा वेळेला या डोळ्यांचं संकलन केलं जाऊ शकत नाही. पण अर्थात नेत्ररोग तज्ज्ञांची टीम या कंडिशन्सना बघून याप्रमाणे निर्णय घेते. अर्थात नेत्रदानापूर्वी त्या अपघाताशी रिलेटेड बाकी कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली असायला हवी आणि हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
1: मॅडम, एक गैरसमज असा खूप लोकांमध्ये असतो की नेत्रदान केलं की मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर विद्रूपपणा येतो.
0: मी असं सांगेन की हा एक टोटली अगदीच पूर्णपणे चुकीचा असा समज समाजामध्ये पसरलेला आहे. नेत्रदानाची शस्त्रक्रिया ही अतिशय छोटी शस्त्रक्रिया असते आणि नेत्ररोग तज्ज्ञ सहाय्यकाच्या मदतीने अतिशय काळजीपूर्वकपणे ती पार करतात. इथे डोळ्याच्या पापण्यांना सुद्धा धक्का लावला जात नाही, फक्त आतला डोळा अलगदपणे बाजूला करून संकलित केला जातो. त्यामुळे डोळ्यावर कुठल्याही प्रकारचा व्रण, कुठल्याही प्रकारचे टाके, कुठल्याही प्रकारची निशाणी नसते. इनफॅक्ट डोळ्या काढल्यानंतर आतमध्ये ठेवून पूर्णपणे डोळा बंद केला जातो, ज्यामुळे व्यक्ती झोपलेली आहे असंच वाटतं. त्यामुळे कुठलंही प्रकारचं विद्रुपीकरण चेहऱ्याचं किंवा कुठलंच होत नाही. एक गैरसमज असाही असतो की हे झाल्यानंतर डोळ्यातून रक्तस्राव होतो, तर हाही पूर्णपणे चुकीचा समज आहे. असं कुठल्याही प्रकारे होत नाही.
1: बरोबर. मॅडम, आता आपण नेत्रदानाविषयी इतकं बोलतो आहोत पण नेत्रदानाचं, दृष्टीदानाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये किती आहे आणि त्याची काय कारणं आहेत? जर कमी असेल किंवा खूपच कमी असेल तर त्याची कारणं काय आहेत?
0: सद्यस्थितीत नेत्रदानाचं संपूर्ण भारतात जे प्रमाण आहे ते वर्षाकाठी 20,000 ते 22,000 दाता, म्हणजे ज्याच्यातून साधारणपणे 40,000 ते 44,000 डोळे किंवा कॉर्निया उपलब्ध होतात, जे प्रमाण अतिशय कमी आहे. म्हणजे देशाच्या मृत्यूदराच्या 0.9% हे आहे. त्यामुळे मिळणारे कॉर्निया खूप कमी आहेत आणि कॉर्नियामुळे अंधत्व असणारे लोक ही जवळपास 1 ते 1.5 कोटी आहेत आणि दरवर्षी हे प्रमाण वाढत जातं. त्यामुळे ही दोन्ही मधली तफावत खूप आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात साधारण वर्षाकाठी 2,000 ते 2,200 दाते मिळतात, ज्याच्यातून 4 ते 5,000 कॉर्निया उपलब्ध होतात. तरीही ती तफावत खूप जास्त राहतेच. आता या नेत्रदानाचं प्रमाण कमी असण्याची कारणं अनेक आहेत. माहिती नसणं आणि योग्य माहिती असणं या दोन्ही चाही मोठा भाग आहे याच्यात. जनजागृती खूप कमी प्रमाणात आहे. मी म्हणलं तसं लोकांना या प्रक्रियेबद्दल माहिती नाही, ते कसं करायचं हेही माहीत नाही आणि केलं तर त्याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. शहरी भागात वेगळे गैरसमज असतात की मृत्यूनंतर रुग्णालयात जावं लागेल नेत्रदानासाठी, किंवा मगाशी तुम्ही म्हणालात तसं नेत्रदानाची खूप मोठी क्लिष्ट प्रक्रिया असते, त्याला खूप कायदेशीर बाबी कम्प्लीट करायला लागतात, चेहरा त्याच्यानंतर विद्रूप होतो किंवा डोळ्यातून रक्तस्राव होतो, खूप वेळ लागल्यामुळे सगळ्या बाकीच्या कंडिशन्स अवघड होतात. आणि ग्रामीण भागात बऱ्याचशा गैरसमज हे धर्माशी निगडीत आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की या आपल्या धर्मामध्ये त्या नेत्रदानाला परवानगी नाही, जर डोळे संकलित केले गेले तर त्या व्यक्तीला पुढच्या जन्मात अंधत्व येण्याची शक्यता आहे, किंवा त्या आत्म्याला सद्गती मिळणार नाही कारण एक अवयव इथंच राहिलेला आहे. अशा प्रकारचे गैरसमज असल्यामुळे म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात या सोयी सुद्धा उपलब्ध नाहीत, नेत्रपेढ्या उपलब्ध नाहीत, किंवा तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत ती माहिती आणि तसं त्यांचं जागृतीच झालेली नाही.

0: त्यामुळे नेत्रदानाचं प्रमाण हे अतिशय कमी प्रमाणात होतं.
1: ग्रामीण भागामध्ये तुम्ही जसं म्हणालात तसं धार्मिक गैरसमज तर खूप आहेत, त्याशिवाय अज्ञान हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की मागणी खूप आहे पण पुरवठा कमी आहे अशी परिस्थिती आहे. ग्रामीण भागातून किती प्रमाणात नेत्रदान होतं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये?
0: जे मी मगाशी म्हटलं की 2000 ते 2200 हे महाराष्ट्रात वर्षाकंठी होणारं नेत्रदान आहे, याच्या अगदी 5% कमी ग्रामीण भागातून नेत्रदान मिळतं. त्यातही महिलांची संख्या अजूनच कमी असते.
1: मी आता त्याच प्रश्नाकडे येत होते की महिलांच्या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत तर यासाठी महिलांनी कसा पुढाकार घ्यायला हवा? खरं तर
0: सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जागृती असणं, याबद्दलची नेत्रदानाबद्दलची माहिती घेणं, योग्य व्यक्तीकडून ही प्रक्रिया समजून घेणं आणि मग त्यासाठी लागणारी सगळी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं. मी म्हणेन की अशी बरीचशी आपल्याकडे महिला मंडळं असतात, भजनी मंडळं असतात किंवा बचत गट आजकाल महिलांचे असतात, तर अशा सगळ्या बचत गटांमध्ये असे छोटे उपक्रम राबवता येतील की जिथं याबद्दलची माहिती देता येईल, याबद्दल जागृती करता येईल आणि त्याच वेळा त्यांची प्रतिज्ञापत्र भरून घेता येतील. खरं तर एखाद्या महिलेने ठरवलं तर तिच्याबरोबर तिचं पूर्ण घर याबाबतीत उद्युक्त होऊ शकतं आणि एकाच वेळेला पूर्ण कुटुंबाचा आधार या नेत्रदानासाठी मिळू शकतो. किंवा बाकीच्याही काही जसे ग्रुप्स असतात की लायन्स आहे, रोटरी आहे, या सगळ्यामध्ये असे काही उपक्रम घेरण्यात आले तर नेत्रदानाचं प्रमाण नक्कीच वाढू शकेल.
1: याशिवाय मला वाटतं मॅडम की या सामाजिक संस्था आहेत सगळ्या आणि त्याशिवाय शाळा, महाविद्यालय आणि तरुण पिढीने यासाठी कसं योगदान दिलं पाहिजे?
0: खूप छान प्रश्न विचारलात मॅडम, कारण नवीन विचार नवीन पिढीकडून चांगल्या प्रकारे रुजवला जाऊ शकतो असं मला वाटतं आणि याची सुरुवात खरं तर शालेय अभ्यासक्रमातच व्हायला हवी. शालेय अभ्यासक्रमात जर त्यांना नेत्रदानाविषयी माहितीपर धडा असेल, तसे अनुभव कथन करणाऱ्या काही गोष्टी असतील, तर कदाचित ते या विचारासाठी उद्युक्त होतील, प्रवृत्त होतील. किंवा काही वेळेला शैक्षणिक सहलींचं आयोजन नेत्रपेढीमध्ये करणं, त्यांना ती सगळी प्रक्रिया दाखवणं, अशा काही मुलाखती त्या लोकांना बोलून घेणं, या प्रकारे मुलांमध्ये याबद्दलचा विचार रुजू शकेल. महाविद्यालयांमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आजकाल प्रोजेक्ट्स असतात, तर नेत्रदान आणि त्याचे जे काही उपयोग झालेले आहेत ज्या रुग्णांना, त्यांचा सगळा डेटा कलेक्ट करणं, त्याचा कशाप्रकारे उपयोग झाला आहे, किती तफावत आहे, याबद्दल जे प्रोजेक्ट या महाविद्यालयीन तरुण तरुणींनी केले, तर आपोआपच त्यांना जी सध्याची गोष्ट आहे चालू आहे ती कळेल आणि ही चळवळ पुढे जाण्यास मदत होईल. तसंच काही प्रदर्शनं भरवणं आहे, काही पोस्टर प्रेझेंटेशन्स आहेत आजकालच्या जगात, तर इवन रील्स हा खूप कॉमन आणि आवडीचा सगळ्यांचा विषय आहे,
1: सोशल मीडियाचा वापर.
0: त्यामुळे सोशल मीडियाचा जर उपयोग व्यवस्थितपणे केला आणि नेत्रदानाविषयी जर तुम्ही जागृती करणाऱ्या रील्स बनवू शकलात तर तीही एक तुमच्यासाठी
1: जमेची बाजू
0: होऊ शकते आणि ही खूप लोकांपर्यंत ही बाजू अतिशय सोप्या प्रकारे पोहोचू शकते.
1: शासन स्तरावर खूप प्रयत्न आपल्याला यासाठी होताना दिसतात. तुम्ही म्हणालात तसं की प्रचार प्रसार आणि पोस्टर्स लावणं वगैरे. आणि आत्ता हा जो जागतिक नेत्रदान दिन आपण साजरा करतोय त्याचा मागचा उद्देश पण हाच आहे, पण नेत्र पेढ्यांनी यामध्ये कशी भूमिका साकारायला हवी आणि त्यांची भूमिका कशी असते?
0: सद्यस्थितीत नेत्रपेढ्या या बऱ्याचशा शासकीय महाविद्यालयातील नेत्ररोग डिपार्टमेंट किंवा सरकारी इस्पितळं किंवा काही खाजगी हॉस्पिटलं यांच्या प्रायव्हेट नेत्रपेढ्या आहेत. सद्यस्थितीत तरी डोळ्यांचं संकलन करणं, त्यांच्यावरच्या टेस्ट करणं आणि त्याप्रमाणे त्यांचा डेटा मेंटेन करणं किंवा ते डोळे प्रिझर्व करणं एवढंच या नेत्रपेढ्यांचं काम सीमित आहे. माझ्या दृष्टीनं या नेत्रपेढ्यांना जर स्वायत्तता मिळाली, म्हणजे नेत्रपेढ्या या स्वतंत्रपणे जर काम करू शकल्या, तर आय थिंक ही चळवळ जास्त जोमाने पुढे जाऊ शकेल. अर्थात हे करताना नेत्रपेढ्यांद्वारे परत अशा प्रकारची जागृतीसाठी शिबिरं घेणं असेल, जसं आपण रक्तदानाची शिबिरं म्हणतो, तर तसं त्याची शिबिरं घेणं असेल किंवा काही प्रदर्शनं भरवणं असेल आणि अशा नेत्रपेढ्यांमध्ये जर पूर्ण वेळ समुपदेशक अवेलेबल असेल तर कदाचित लोकं जाऊन याच्याबद्दलची माहिती अधिक चांगल्या प्रकारे घेऊ

0: करू शकतील अधिक चांगल्या प्रकारे याचा प्रसार होऊ शकतो. नेत्रपेढ्या या 24 तास पूर्ण महिना 12 महिने चालू असल्या पाहिजेत आणि तिथे पूर्ण वेळ नेत्ररोगतज्ञ एक समुपदेशक एक सहाय्यक अवेलेबल असला पाहिजे तर या गोष्टीला जास्त जोमाने पुढे नेता येईल.
1: शासन स्तरावर अजून काय प्रचार आणि प्रसार व्हायला हवा असं तुम्हाला वाटतं? कारण काय होतं की सरकारच्या धोरणांमधून जर काही गोष्टी लोकांच्या नजरेसमोर आल्या तर त्या जास्त लवकर प्रसारित होतात प्रचारित होतात.
0: मला अजूनही असं वाटतं की सरकार दरबारी खूप तसे प्रयत्न केले जातात पण हे प्रयत्न फक्त भित्तीपत्रक पोस्टर्स किंवा काही दूरदर्शन आकाशवाणीवर येणाऱ्या जाहिराती इथपर्यंतच सीमित राहतात. माझ्या दृष्टीने जर महत्वाच्या पदांवर असलेल्या म्हणजे सरकारी पदांवर असलेल्या व्यक्तींनी जर यात पुढाकार घेतला याच्याबद्दल काही कार्यक्रमांमध्ये तशा घोषणा दिल्या किंवा तसं उद्युक्त केलं किंवा काही नेत्यांनी याबद्दल काही दुसरे इन्सेंटिव्ह द्यायचा प्रयत्न केला तर कदाचित या गोष्टींना अजून जास्त समाजात पटकन मान्यता मिळेल. कारण जो काही गैरसमज समाजात आहे किंवा जे काही अज्ञान आहे ते लवकर निघू शकतं लवकर त्याच्यातून लोक बाहेर येऊ शकतात.
1: मॅडम ही चळवळ म्हणजे दृष्टीदान चळवळ अधिक प्रभावी करायची असेल तर आणखी काय काय करायला हवं सगळ्याच स्तरावर?
0: मगाशीच आपण म्हणलो तसं की अगदी शालेय जीवनापासून त्याची सुरुवात व्हायला हवी. अगदी शाळकरी मुलांमध्ये नेत्रदानाशी रिलेटेड माहिती पोचायला हवी. महाविद्यालयातही जाताना त्यांना या गोष्टींशी रिलेटेड सगळ्या गोष्टींचे उपक्रम राबवायला हवेत. काही त्यांच्या शैक्षणिक सहली म्हणा महाविद्यालयाचे जे प्रोजेक्ट्स असतात ते या गोष्टींशी संबंधित असायला हवेत. सगळ्या इस्पितळांमध्ये याच्याबद्दलची पूर्ण माहिती देणारी पत्रकं जिथं सगळ्यांना दिसतील अशा ठिकाणी लावता यायला हवीत आणि सगळ्यांबद्दल माहिती देणारे जे काही कार्यक्रम आहेत हे मोठ्या प्रमाणावर व्हायला हवेत. जसं आकाशवाणी हे एक प्रभावी माध्यम आहे यातलं की जे कार्यक्रम होतात मुलाखती होतात अनुभव कथन होतं याच्यातून बऱ्याच लोकांपर्यंत पोचता येतं. तसंच दूरदर्शनवर वर्तमानपत्रातूनही याबद्दल लेख आहे किंवा काही प्रश्नोत्तरांची सदरं आहेत अशी राबवली गेली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत याबद्दल माहिती मिळू शकते.
1: मॅडम पाश्चिमात्य देशांचा विचार केला आपण आपल्या देशाच्या तुलनेमध्ये तर तिथे काय परिस्थिती आहे नेत्रदानाबाबतीत?
0: पाश्चिमात्य देशांमध्ये आपल्यापेक्षा म्हणजे आपल्या देशापेक्षा परिस्थिती ही बऱ्यापैकी चांगली आहे. त्याचं कारणच ते आहे की पहिल्यापासूनच तिथे या गोष्टींना पुरस्कृत केल्या जातात त्यांना पहिल्यापासूनच या गोष्टींची माहिती असते आणि एक प्रकारे तिथलं बेसिक सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध असतात
1: फॅसिलिटीज
0: त्याच्यामुळे लोकांना त्याबद्दल माहितीही लवकर होते ती प्रक्रिया सुलभही वाटते आणि ती त्या प्रकारे घडते त्यामुळे लोक त्या करायला जास्तीत जास्त संख्येने प्रवृत्त होतात.
1: लोकसंख्या हा एक फॅक्टर यामागे असू शकतो?
0: नक्कीच नक्कीच. लोकसंख्या आणि आपल्याकडे ग्रामीण भागात असलेली लोकसंख्या त्यातून धर्म किंवा समजुतींच्या
1: देवाशी रिलेटेड ज्या
0: समजुती ज्या असतात यामध्ये आपला समाज हा जास्त इन्वॉल्व्ड असतो अडकलेला असतो त्यामुळे या सगळ्यातून बाहेर पडून किंवा याच्यापेक्षा वरती जाऊन विचार करून नेत्रदान प्रक्रिया ही चांगली आहे हे महत्व पटवून घेण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडतो.
1: म्हणजे एकूणच त्यांच्या मनावर ते ठसवायला लागेल आपल्याला की नेत्रदान हे काही वाईट नाही हे एक चांगलं काम आहे आणि ते तुम्ही करायला पाहिजे. मॅडम सामान्य नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प कसा करायला हवा?
0: नेत्रदानाचा संकल्प एकदा तुम्ही मनाशी धरला की मी म्हटलं तसं की तुम्ही एक प्रतिज्ञापत्र भरून घेऊ शकता. अर्थात प्रतिज्ञापत्र हे तुमची स्वतःशी असणारी एक बांधिलकी आहे. प्रतिज्ञापत्र भरूनही ही जबाबदारी संपत नाही. माझ्या दृष्टीने तुम्ही प्रतिज्ञापत्र भरल्यानंतरही तुम्ही घरच्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांना बोलून तुमचा संकल्प सांगायला हवा त्यांना त्याच्यासाठी राजी करायला हवं आणि तशी त्यांच्या मनाची तयारी ठेवायला हवी. कारण अशी वेळ जेव्हा येईल जी मृत्यूची वेळ असते जो एक भावनिक प्रसंग असतो अशाच वेळेला बऱ्याच वेळेला त्या भावनेच्या भरात या गोष्टींना विरोध केला जातो. तर तुम्ही जर आधीपासून

0: म्हणूनच यासाठी तुमच्या जवळच्या नातेवाईकांना तयार केलं असेल, नीट सांगितलेलं असेल, तर ही पुढची प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडू शकते.
1: म्हणजे नुसतेच आपण दिन साजरे करून खरं तर काहीच होणार नाहीये. जो मनाचा स्वतःचा संकल्प हवाय तो खूप महत्वाचा आहे. मॅडम, जाता जाता आपल्या मैत्रिणींना नेत्रदानाबाबतीत तुम्ही काय सांगाल की नेत्रदान का आणि कशासाठी करायला हवं?
0: जग खरं तर आपण डोळ्यांनी बघतो. बघा, सगळेच अवयव महत्वाचे आहे, पण खरं जगाचा अनुभव जो आपल्याला येतो तो डोळ्यांमुळे येतो. आणि जिथं डोळे नाहीत ते परावलंबित्व खरं परावलंबित्व असतं. आता जेव्हा तुम्ही नेत्रदान करता, जेव्हा तुम्ही हे डोळे देता, तेव्हा ते एक नाही दोन लोकांना दृष्टी देण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे तुम्ही तर तुमच्या मृत्यूनंतर जग पाहतच राहता, पण तुमच्याबरोबर दोन अधिक रुग्णांना दृष्टी मिळायला मदत होते, तर ही किती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मी स्वतः असं म्हणेन की नेत्रदान हे एक सर्वात चांगलं असं दान आहे की जिथं तुमच्या मृत्यूनंतरही तुम्ही या जगामध्ये राहता हे जग अनुभवता.
1: आणि तुमच्या डोळ्यांनी कोणीतरी सृष्टी बघतं आणि हे जग बघतं, हे खरं तर खूप समाधानाची गोष्ट आहे. मॅडम, खरं तर हा विषय इतका महत्वाचा आणि तेवढाच संवेदनशील पण आहे, त्यामुळे या विषयावर आपण जितकं बोलू तेवढं कमी आहे. पण जी काय महत्वाची, जी काय खरं माहिती होती ती आज तुम्ही आम्हाला दिलीत, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधलात माझ्या माध्यमातून, आज इथे आलात त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त मैत्रिणींच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: 10 जून या जागतिक दृष्टीदान दिनाच्या निमित्ताने नेत्रदानाचं महत्व या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका देशपांडे यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

यशवंत देव यांचं सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी. मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला नक्की कळवा. बरे तर मैत्रिणींनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणींनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 चा मसुदा आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. नागरिकांना येत्या 27 जून पर्यंत आपल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. टेलिव्हिजन आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकटीचा पुरस्कारही या कायद्यात करण्यात आला आहे. कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1,650 रुपये दराने करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाल्याची माहिती जोशी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून दिली आहे. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावा या प्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धती सुधारणा केल्याचंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक झाली. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर इंधनाचा तुटवडा पडू नये म्हणून संस्थानिक औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांना किरकोळ विक्रेत्यांकडून इंधन खरेदी करायला केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. इंधनाची खरेदी या ग्राहकांनी त्यांच्या पेट्रोल पंपावरूनच करावी असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. किरकोळ ग्राहक आणि शेतकऱ्यांना इंधनाचा तुटवडा जाणवू नये यासाठी अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी अनेक राज्यांनी केल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. इराणबरोबर युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असंही ट्रम्प म्हणाले. अमेरिका आणि इराणमधल्या निश्चित करारासाठी सुरू असलेल्या हालचाली यशस्वी होऊन चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरचे हल्ले थांबवण्याच्या घोषणेचाही उल्लेख केला आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी इजिप्तचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणनंही अण्वस्त्र न वापरण्याची घोषणा केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या PV सिंधूने सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने चिनी तैपेईच्या चेन स्युयू हिला 21-6, 21-9 असं हरवलं. उपांत्य फेरीत तिची गाठ जपानच्या अकेनी यामागुची हिच्याशी पडणार आहे. यामागुचीने भारताच्या तन्वी शर्माला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथे पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेला काल मेक्सिको सिटीत एका दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. तर आज मेक्सिकोत झापोपान इथे झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाने चेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. दक्षिण कोरियाचा पुढचा सामना यजमान मेक्सिको बरोबर होणार आहे. तर चेक प्रजासत्ताकचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. ब गटात आज कॅनडाचा सामना बोस्नियाशी होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 12:30 सुरू होईल. हा या दोन्ही देशांचा विश्वचषक स्पर्धेतला पहिलाच सामना आहे. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीर

0: आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओह ये जिन यांच्याशी होणार आहे. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्ण पदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जसपाल राणा यांनी आपल्या कर्तृत्वाने देशाची मान उंचावली. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं राष्ट्रपती आपल्या शोकसंदेशात म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं. त्यांचं निधन ही भारतीय क्रीडा विश्वाची मोठी हानी आहे, असं मोदी आपल्या शोकसंदेशात म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून राणा यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशी प्रार्थनाही केली आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राजस्थानातल्या नामवंत लोकसंगीत कलाकार गौरी देवी यांचं काल राजस्थानात पाली इथं निधन झालं. त्या 98 वर्षांच्या होत्या. राजस्थानी मांड लोकसंगीत लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मोरे बोले रे किंवा केसरिया बालम ही त्यांची लोकगीतं देशभरात प्रसिद्ध झाली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी गौरी देवी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 25 कोटी जनतेला गरिबी आणि अतिगरिबीतून बाहेर काढण्याचं काम केलं, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानेही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. PV सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्ण पदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: और दादा रहते थे. एक श्रोता ने लिखा है कि आपकी इबारत के साथ मैंने भी कुछ लिखा है कि उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा. मशहूर शायर साहिल लुधियानवी की पंक्तियां प्रेमियों के दिलों की हालात बयां करती हैं कि हर प्रेम कहानी मुकम्मल नहीं होती. प्रेम कहानी करवट लेती और उसमें विरह उत्पन्न हो जाता है. वो प्रेम जीवन भर नदी के दूसरे छोर की तरह साथ साथ चलता है, महसूस भी होता है, किंतु ता उम्र पहले छोर से मिल नहीं पाता. भाई प्रेम के साथ दर्द तो जुड़ ही जाता है. तो अगर ऐसा नहीं होता तो मीराबाई क्यों कहती कि जो मैं ऐसा जानती नगर ढिंढोरा पीटती, प्रेम किए दुख होए. तो चलिए अब आगे बढ़ते हैं, अगला गाना सुनते हैं. ज़रा बूझिए आप गीतकार का नाम और स्वर किसकी आवाज़ में ये गाना है. फिल्म बड़ा आदमी. और कोई नहीं बूझ पाया ये गाना. बहुत सारे श्रोताओं ने अलग अलग गाने लिखे लेकिन ये गाना किसी ने नहीं लिखा. जरा सुनिए तो और जरा संभालिए अपने दिल को और नोट कर लीजिएगा डायरी में ये गाना भी, जो लोग नियमित रूप से नोट करते हैं गाना.
2: संभालिए अदाएं आपकी के मेरे हाथ से दिल मेरा जाने लगा. जरा संभाल

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्टपासून बंधनकारक. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या असं आवाहन NTA केलं आहे. कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1650 रुपये दराने करण्याचा निर्णय केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत काल घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक फायदा देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार

0: आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केली असल्याचं प्रल्हाद जोशी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. नागरिकांना येत्या 27 जून पर्यंत आपापल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. दूरचित्रवाणी आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकट असावी याचा पुरस्कार या कायद्यात करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काही वेळापूर्वी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणलं हा या दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानंही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्त्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढलं आहे त्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या दृष्टीनं येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. आज अखेर राज्यातल्या सुमारे 51 लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित झाली असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्ड लवकरच सुरू करण्यात येत असल्यानं लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन केलं आहे. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक झाली. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे. महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत

12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदाराने निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्या विरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. भारताच्या PV सिंधूनं सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिनं चिनी तायपेईच्या चेन स्युर्यूला 21-6, 21-9 असं हरवलं. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर मान्यवरांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ता काळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. ST प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्ट पासून बंधनकारक. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आजच्या आमच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता आरंभ करीत आहोत. थोड्याच वेळात जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायालयानं सांगितलं. भारताच्या PV सिंधूनं सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिनं चिनी तैपेईच्या चेन स्यू यू हिला 21-6, 21-9 असं हरवलं. जम्मू काश्मीरमध्ये हँड ग्रेनेडच्या स्फोटात शहीद झालेल्या भारतीय लष्कराच्या 2 जवानांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यात शहापूर इथं, तर शहीद जवान विक्रम चव्हाण याच्या पार्थिवावर कोल्हापूरमधल्या गोंडोली गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल आणि भारतीय सैन्य दलाच्या तुकडीनं हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानांना मानवंदना दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,695 अंकांची वाढ झाली आणि तो 75,528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23,623 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: शंभरंश 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना शीतल शिंदेचा नमस्कार आणि आजच्या सायंकाळच्या प्रसारणसभेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, सायंकाळचे 5:03 झालेली आहेत. ऐकूयात मिक्स मसाला हा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातलं सुरेश भट यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: श्रोते हो, मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हरिहरण यांनी गायलेली फरहत शहजाद यांची गझल.

हरिहरण यांनी गायलेली फरहत शहजाद यांची ही गझल आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लम्हे या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. गायला आहे लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी, संगीत शिवहरी यांचं.

लम्हे या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. संगीत होतं शिवहरी यांचं. कार्यक्रमात आता भोळी भाबडी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गायलं आहे पंडित भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे यांनी. संगीत राम कदम यांचं.

भोळी भाबडी या चित्रपटातलं पंडित भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं. श्रोते हो, मिक्स मसाला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मिलिंद इंगळे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं प्रसाद कुलकर्णी यांचं गीत.

साधना सरगम यांच्या स्वरातलं हे पॉपगीत आपण ऐकलं. संगीत होतं संदेश शांडिल्ले यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच मिक्स मसाला हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

101.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळचे 5:30 वाजलेत. ऐकूयात युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. आज कार्यक्रमात अमृतमयी पुलं. सूत्रसंचालन तनया कुलकर्णी हिचं, सादर करते सुदाम बटुळे.

श्रोते हो नमस्कार. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या या विशेष कार्यक्रमात मी तनया कुलकर्णी मनपूर्वक स्वागत करते. आजचा दिवस म्हणजे मराठी मनाला हळवा करणारा दिवस. आज मराठी साहित्याचे, संगीताचे आणि रंगभूमीचे सम्राट पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच आपल्या साऱ्यांचे लाडके पु ल यांची पुण्यतिथी. पु ल गेले त्याला आता 26 वर्ष झाली, पण तरीही महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात, प्रत्येक मनात आणि प्रत्येक हसण्यात पु ल आजही जिवंत आहेत. पु ल म्हणजे केवळ एक नाव नाही, तर तो एक आनंदाचा उत्सव. तो आहे मराठी संस्कृतीचा सुवर्णकाळ. आजच्या या विशेष श्रद्धांजली कार्यक्रमात आपण भाईंच्या याच बहुरूपी प्रवासाला उजाळा देणार आहोत. मित्रांनो, पुलांना लहानपणीपासूनच संगीत, साहित्य आणि नाट्यकलेची आवड होती. ते हुशार होते आणि सतत काही ना काही करत असत. त्यांच्या या अस्वस्थपणामुळेच त्यांनी स्वस्त बसण्यासाठी घरचे त्यांना पैसे देऊ करायचे, पण स्वस्त बसणं हे काही त्यांना जमलं नाही. आजोबांनी लिहून दिलेले आणि पुलांनी पाठ केलेले 10-15 ओळींचे पहिले भाषण पुलांनी अवघ्या 5व्या वर्षी त्यांच्या शाळेत हावभावासह खणखणीत आवाजात म्हणून दाखवलं. त्यानंतर 7 वर्षे अशी भाषणे केल्यानंतर वयाच्या 12व्या वर्षापासून पुलांनी स्वतःची भाषणे लिहिण्यास सुरुवात केली आणि इतरांनाही भाषणे, संवाद लिहून देऊ लागले. मित्रांनो, पुलांना घरात खूप वाचन करायला आणि रेडिओवरील संगीत ऐकायला मिळालं. त्यांच्या घरी संगीताच्या बैठकाही होत असत. ते घरीच बाजाची पेटी शिकले. एकदा टिळक मंदिरात बालगंधर्व आले असताना पुलांनी त्यांना पेटी वाजवून दाखवली आणि त्यांची पेटी ऐकून बालगंधर्वांनी सुद्धा शब्बासकी दिली, त्याचबरोबर भावी कलाजीवनासाठी सुद्धा शुभेच्छा दिल्या. मित्रांनो, संगीतात तर त्यांचा रस होताच, पण लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी हेरून पु ल त्या लोकांची नक्कल करायचे आणि म्हणून घरी कुणी पाहुणे आले असताना पुरुषोत्तम जवळ नसलेलाच बरा असं त्यांच्या आईला वाटे. ते शाळेत असल्यापासूनच भावगीते गायचे, तसंच गीतांनाही चाली लावायचे. पुढे कॉलेजमध्ये असताना त्यांनी राजा भडे यांच्या माझी हा माहेराजा या कवितेला पहिल्यांदा चाल लावली. आज ते गाणे मराठी भावसंगीतातील एक अनमोल ठेवा समजला जाते. तसंच गदिमांनी लिहिलेल्या आणि भीमसेन जोशींनी गायलेल्या इंद्रायणी काठीला पुलंनीच चाल लावली आणि आपण पाहताच की हे गाणं आज किती अजरामर झालंय. तर मित्रांनो, याच गोष्टीवर ऐकूयात पुलंचं एक सुंदर गाणं.

0: वेलकम बॅक मित्रांनो. आपण ऐकताय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम सुरू आहे अमृतमयी पुलं. तर मित्रांनो, आता ऐकूयात पुलंचा जीवन प्रवास. 18 नोव्हेंबर 1919 रोजी मुंबईच्या गमदेवी भागात एका सारस्वत कुटुंबात या पुरुषोत्तमाचा जन्म झाला आणि नंतर पुण्याची पावलं भाईंना लाभली. लहानपणापासूनच त्यांच्या घरात साहित्याचे आणि संगीताचे संस्कार होते. हो, आणि म्हणूनच की काय, भाईंच्या लेखणीला आणि वाणीला जी धार आली ती केवळ उपरोधाची नव्हती तर ती माणुसकीची सुद्धा होती. पुलं नेहमी म्हणायचे, माणसाने माणसासारखं वागावं आणि जमेल तेवढं हसावं. त्यांच्या याच तत्वज्ञानातून जन्माला आली ती अफाट पुस्तकं. श्रोते हो, पु ल देशपांडे यांनी मराठी साहित्याला काय दिलं असा प्रश्न जर विचारला तर उत्तर मिळेल सगळं काही दिलं. व्यक्ती आणि वल्ली मधला तो सखाराम गटने, तो अंतु बर्वा, तो नारायण किंवा हरताळकर मास्तर ही केवळ पात्र नव्हती, ती आपल्या अवतीभोवतीची जिवंत माणसं होती. आणि भाईंनी त्यांना शब्दांचे कपडे घातले आणि आपल्या समोर आणून उभं केलं. बटाट्याची चाळ मधला तो उपवास आणि ती चाळ संस्कृती भाईंनी ज्या ताकदीने उभी केली त्याला तोड नाही. मुंबईच्या मध्यमवर्गीय माणसाचं जगणं त्यांनी इतकं अचूक पकडलं की प्रत्येक वाचकाला ती आपलीच चाळ वाटू लागली. पण पुलं म्हणजे फक्त लेखक नव्हते, ते एक ताकदीचे अभिनेते आणि नाटककारही होते. आकाशवाणीच्या श्रोत्यांना माहितीच असेल की पुलं काही काळ आकाशवाणीवर आणि पुढे दूरदर्शनवरही उच्च पदावर कार्यरत होते. त्यांनी पंडित नेहरूंची घेतलेली मुलाखत आजही ऐतिहासिक मानली जाते. 1937 पासून पुलंचा नभोवाणीशीही संबंध आला. 1955 पु ल देशपांडे आकाशवाणीत नोकरीला लागले आणि आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक श्रुतिका आणि भाषणे दिली. 1956-57 ते आकाशवाणीवर प्रमुख नाट्य निर्माता झाले आणि बदलीवर दिल्लीला गेले असताना त्यांनी व सुनीताबाईंनी गडकरी दर्शन नावाचा कार्यक्रम सादर केला. याच कार्यक्रमातून बटाट्याची चाळ याचा जन्म झाला आणि या बटाट्याच्या चाळीला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली. 1958 पुलंना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी लंडनला BBC पाठवले आणि 1959 पुलं भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. दिल्ली दूरदर्शन सुरू झाले त्यावेळेचा पहिला कार्यक्रम हा पुलंनी निर्माण केला होता. एके दिवशी दूरदर्शनवर बिरजू महाराजांचा नृत्याचा कार्यक्रम होता. संथगतीत सुरू झालेल्या नृत्याची लय वाढत वाढत चौपट झाली आणि अशा वेळी त्या द्रुतगतीतही तबला वाजवून पुलंनी आपलं तबला प्रावीण्यसुद्धा दाखवून दिलं आणि यामुळंच रंगभूमीवरही त्यांनी इतिहास घडवला. तुझा आहे तुझपाशी हे नाटक असो, अंमलदार असो किंवा ती फुलराणी असो, जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियनवरून प्रेरित होऊन त्यांनी लिहिलेली ती फुलराणी आणि भक्ती बर्वे यांनी अजरामर केलेली ती भूमिका आज मराठी रंगभूमीचं वैभव आहे. चला तर मग, भाईंच्या या नाट्यप्रवासाची आठवण म्हणून ती फुलराणी या नाटकातील एक गाजलेल्या प्रसंगाची एक छोटीशी ऑडिओ क्लिप आता आपण ऐकूया.
1: कुणी आणतील शिलिकची साडी, कुणी देतील मोत्याची कुडी, कुणी घालतील फुलांचा सडा, तुळशी कुवीन चांगलाच थडा. मग मग कुठून सा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार,

0: नदरला जेव्हा नदर फिडल झटक्यात माझ्या पायात पडल,
1: म्हणाल रे तुझ्यावर झालो फिदा, क्या खूबसूरती कैसी अदा, माग माग काय हवं ते माग, पॅरी माझ्यावर धरू नकोस राग।
0: मी मात्र गावठीच बोलीन, मनाचे गाठ हळूच खोलीन, गालावर चढल लाजची लाली, नदर जाईल अलगत खाली, म्हणून त्याला हे काय असं लोक तुगाच होईल हास, कुंपडा पत्तर सरड्याचे धाव, टिटवीने धरावे का दर्याची हाव, हिऱ्याच्या कंठ्याला सुतळीचं तोडा, गटाराच्या पाण्याला सोन्याचा घडा,
1: मग राजा येईल रथात बसून, म्हणल कस बी कर पर हो माझी सून, दरबारी दरत्याल मुठीत नाक म्हणत्या राजाचा मान तरी राख, तोरण बांधन रांगोळ्या काढा, त्या चोकेला चिकवीन चांगला धडा,
0: मग मंजू म्हणल महाराज ऐका, त्या अशोक मास्तराला बेड्यात ठोका, शिष्याचा रस त्याच्या कानात वता, आणि लखलक सुरीनो गर्दन छाटा,
1: मास्तरला घोड्याचे शेपट्याला जोडा, आणि पाटलून काढून चापकान फोडा, महाराज म्हणत्या भले हुशार धाडून द्या रे घोडे स्वार, जवळ राजाच शिपाई धरत्या तुला म्हणशील म्हणजे सोडव मला, धरतील पाय लोळतील काय तर रडत राहतील ढसा ढसा, तुझा अ तुझा आ तुझा न तुझा न तुझ्या श्या तुझा वस्कन अंगावर येणं, भोगात गप तुझ्या कर्माची फळ, तुझं चुरू चुरू जीवेला कायम सटाळ, महाराज म्हणत्या ह्याची गर्दन तोडा,
0: मी म्हणन जाऊ द्या गरीबाला सोडा।
2: काय तो अभिनय, काय ते शब्द, पण श्रोते हो, भाईंच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक अतिशय महत्वाचा पैलू म्हणजे त्यांचं संगीत। पुलं हे उत्तम पेटी वाजवायचे, गांधर्व महाविद्यालयातून त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं होतं, त्यांनी संगीतबद्ध केलेले गाणे आजही आपल्या ओठावर आहेत, गदिमांचे शब्द, बाबूजींचा आवाज आणि भाईंचं संगीत, हा त्रिवेणी संगम जेव्हा झाला तेव्हाच मराठी भावसंगीताचा सुवर्णकाळ अवतरला। इंद्रायणी काठी, जग जाणारा जोगी ही गाणी कोण विसरू शकेल। चला तर मग आजच्या या पुण्यस्मरण प्रसंगी पुलंनी संगीतबद्ध केलेलं आणि मराठी मनावर अधिराज्य गाजवणारं एक नितांत सुंदर गाणं आता आपण ऐकूयात।

या चालीमध्येच आपल्याला पुलंच्या मनाचा मोकळेपणा आणि संथपणा जाणवतो, आणि हाच मोकळेपणा त्यांच्या प्रवासातही होता. त्यामुळंच पुलं आणि त्यांच्या सहचारिणी दोघेही पर्यटनाचे प्रचंड शौकीन. त्यांनी देशविदेशात प्रचंड प्रवास केलेला आणि त्या प्रवासातून जन्माला आलेली अप्रतिम प्रवासवर्णनं म्हणजेच अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्या देशा या कादंबऱ्यांमध्ये भाईंची प्रवासवर्णनं. भाईंच्या प्रवासवर्णनांचं वैशिष्ट्य असं की आपण घरात बसूनही त्यांच्यासोबत लंडनच्या रस्त्यावरून फिरतोय किंवा पॅरिसच्या कॅफेमध्ये कॉफी पितोय असा आपल्याला भास होतो. तिथली माणसं, तिथली संस्कृती यावर भाईंनी केलेली टिप्पणी अत्यंत मार्मिक आणि मिश्किल असायची. श्रोतेहो, पुलंनी केवळ कलेच्या माध्यमातूनच नाही तर आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी जे सामाजिक कार्य केलं ते पाहिलं तर तुम्ही थक्क व्हाल. पुलं आणि सुनीताबाईंनी आपल्या हक्काच्या कमाईतून कोट्यावधी रुपये दान करून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांना दिले. पु ल देशपांडे फाउंडेशन या माध्यमातून त्यांनी बाबा आमटेंच्या आनंदवनाला, अनेक अंध अपंग शाळांना, नाट्यसंस्थांना सढळ हाताने मदत केली आणि स्वतः ते अत्यंत साधेपणाने जगले. पण समाजाच्या झोळीत मात्र त्यांनी आनंदाचे आणि समाधानाचे दान टाकले. यावरून आपल्याला समजतं की पैसा कसा खर्च करावा याचा एक नवा वस्तुपाठच त्यांनी समाजासमोर ठेवला. आणि त्यांच्या या सगळ्या कार्यामुळंच साहित्याचा ज्ञानपीठ मिळावा इतकी उंची असलेल्या या महामानवाला पद्मभूषण आणि पद्मविभूषण देऊन सन्मानित केलं. तसंच पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डी लिट पदवी दिली. पण पुलंसाठी सर्वात मोठा पुरस्कार होता तो म्हणजे मराठी जनतेचं अथांग प्रेम. या जनतेच्या प्रेमामुळंच पुलं इतक्या पुढे जाऊ शकले. कॉलेजमध्ये असताना पुलं गायकांना साथ करीत, पुलं पेटी वाजवत, त्यांचा भाऊ रमाकांत तबला आणि मधुकर

बिबलकर सारंगी वाजवित आणि यातून मिळालेले काही जे पैसे असतील ते तिघही मिळून वाटून घेत. मित्रांनो, पुलंनी पार्ले टिळक विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजातून व सरकारी लॉ कॉलेजमधून LLB शिक्षण पूर्ण केले आणि नंतर कलेक्टर कचेरी व प्राप्तिकरण विभागात काही काळ नोकरी करून ते पुण्याला आले. यापूर्वी ते पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये कारकून आणि ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षकही होते. पण पुण्याला आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून BA आणि नंतर MA केले. फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना देशपांडेंनी चिंतामण कोल्हटकरांच्या ललित कलाकुंज आणि नाट्यनिकेतन या नाट्यसंस्थांच्या नाटकांमधून भूमिका करायला सुरुवात केली. त्यानंतर 1937 नभोवाणीवर पुलं छोट्या मोठ्या नाटकांमध्ये भाग घेऊ लागले. त्यावर्षी त्यांनी अनंत काणेकरांच्या पैजार या श्रुतिकेतही काम केलं. 1944 पुलंनी लिहिलेलं पहिलं व्यक्तिचित्र भैया नागपूरकर हे अभिरुची या नियतकालिकातून प्रसिद्ध झालं आणि याच दरम्यान सत्यकथांमध्ये जीन आणि गंगाकुमारी ही लघुकथा लिहिली. पुढे 1988 पुलंनी तुका म्हणे आता हे नाटक तसंच बिचारे सौभद्र हे प्रहसन लिहिलं. पुढे त्यांचं पदार्पण चित्रपटसृष्टीत झालं. 1947 ते 1954 काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केलं. वंदे मातरम, दूध भात आणि गुळाचा गणपती या चित्रपटात त्यांनी अष्टपैलू अशी कामगिरी केली. तसंच गुळाचा गणपती या चित्रपटात कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंनी केलं होतं. त्यामुळंच त्यांना सबकुछ पुलं असंही म्हटलं जात. पुढे मोग रांगणेकरांच्या कुबेर या चित्रपटाला देशपांडेंनी संगीत दिलं आणि याच चित्रपटातील गाणी देखील गायले. वंदे मातरम चित्रपटात पुलं गायक आणि नट होते. नट म्हणून देखील चित्रपटसृष्टीत त्यांनी आपलं नाव कमावलं. पुलंचा देवबाप्पा प्रसिद्ध झाला व त्यातलं नाचरे मोरा हे गाणं अनेक दशके प्रसिद्धीत राहिलं. पुढचं पाऊल या चित्रपटात देखील त्यांनी कृष्णा महाराजची भूमिका केली. ह्या सगळ्यांमध्ये अभिनेता म्हणून तर त्यांनी उत्तम कामगिरी केलीच, पण संगीत दिग्दर्शनात सुद्धा ते कमी पडले नाही. पुलंनी अंमलदार, गुळाचा गणपती, चोखा मेळा, घरधनी, देव पावला, नवरा बायको, नवे बिराड, मानाचे पान, मोठी माणसं अशा जवळपास 11 चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन केलं. याशिवाय ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा, आशा भोसले यांच्याकडून पुलंनी गाऊन घेतलेल्या भावगीतांची संख्या ही विशीच्या घरात जाईल. तर असंच एक सुंदर गाणं आता आपण ऐकूयात.

श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम सुरू आहे अमृतमयी पुलं। तर मित्रांनो, आता आपण ऐकूयात कार्यक्रमाचा उत्तरार्ध। मित्रांनो, 12 जून 2000 रोजी पुण्याच्या प्रयाग हॉस्पिटलमध्ये या गंधर्वाने अखेरचा श्वास घेतला। भाई त्या दिवशी भौतिकदृष्ट्या आपल्याला सोडून गेले, पण त्यांनी मागे ठेवलेला साहित्याचा, संगीताचा आणि विचारांचा वारसा कधीही न संपणारा। आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आकाशवाणी परिवारातर्फे आपण सर्व श्रोत्यांच्या वतीने या थोर कला उपासकाला आणि महाराष्ट्राच्या लाडक्या भाईंना कोटी कोटी प्रणाम करूया। भाई, तुम्ही जिथे कुठे असाल तिथे नक्कीच एखादी देवलोकाची बटाट्याची चाळ उभी करून सगळ्यांना नक्कीच हसवत असाल, यात शंकाच नाही। तर श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढील कार्यक्रमात एका नवीन विषयासह। तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र।

युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी आपण ऐकलात. आज कार्यक्रमात अमृतमय फुलं याविषयी आपण ऐकलात. सूत्रसंचालन होतं तनया कुलकर्णी हिचं, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

101.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, आता वेळ झालेली आहे हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला करिबिया चित्रपटातलं राहत इंदोरी यांचं गीत गायलं आहे कुमार सानू आणि संजीवनी यांनी. संगीत आहे अनु मलिक यांचं.

0: करिबिया चित्रपटातलं राहत इंदोरी यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं कुमार सानू आणि संजीवनी यांनी, संगीत होतं अनु मलिक यांचं.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823 852 800.

कुछ कुछ होता है या चित्रपटातलं समीर यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं कुमार सानू, अलका याग्निक आणि सहकाऱ्यांनी. संगीत होतं जतीन ललित यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकणार आहोत चुपके से या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत. गायला आहे उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी. संगीत आहे विशाल भारद्वाज यांचं.

चुपकेसे या चित्रपटातलं गुलजार यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी, संगीत होतं विशाल भारद्वाज यांचं. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकणार आहोत विवाह या चित्रपटातलं उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत.

विवाह या चित्रपटातलं उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं रवींद्र जैन यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत परदेस या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. कुमार सानू यांनी गायलेल्या गीताला संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

परदेसी या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं कुमार सानू यांनी, संगीत होतं नदीम श्रवण यांचं. श्रोते हो, या

0: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.
2: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
4: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
4: संपर्क 232 29 29.
5: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय,
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
5: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
6: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
7: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89 999 84 165.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.

0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया हिंदी चित्रपट सृष्टीत चरित्र अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गोवर्धन आसरानी यांच्याविषयी. 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

0: श्रोतेहो, 70च्या दशकातला रोमॅन्टिक हिरो म्हणजे राजेश खन्ना. यांनी एक आगळी वेगळी भूमिका साकारली होती, ती म्हणजे स्वयंपाक याची. हा चित्रपट होता बावरची. संवाद आणि दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट गाजला होता.
1: ये छोटी छोटी बातें हैं जो जिंदगी में असल मायना रखती हैं. किसी बड़ी खुशी के इंतजार में हम ये छोटे छोटे खुशियों के मौके खो देते.
0: या चित्रपटातली काही गाणी, संवाद आणि आठवणी आपण ऐकणार आहात एक फिल्म या कार्यक्रमात. सोमवारी म्हणजे 15 जूनला रात्री 9:30 वाजता तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम एक फिल्म, चित्रपट बावरची.

100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, आजच्या प्रसारणसभेत मी शीतल शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोते हो, संध्याकाळचे 6:35 झालेली आहेत. ऐकूयात आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 काही गझल, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, संध्याकाळी 7:30 आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रमात फळबाग लागवड करण्यापूर्वी करायची पूर्वतयारी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदविज्ञान विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर क्रांती पाटील यांची मुलाखत. त्यानंतर कृषी बंधूची विद्युत सुरक्षा याविषयी डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या अक्षय ऊर्जा अभियांत्रिकी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका ममता पटवर्धन यांची मुलाखत. सादर करते सुदाम बटोळे. रात्री 8:15 मिश्र संगीत, रात्री 8:35 सुगम संगीत, रात्री 9:00 सुहाना सफर हा कार्यक्रम ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन आसराणी यांच्यावरती केंद्रित. संकलन आणि निवेदन डॉक्टर प्राची शेकटकर यांचं. रात्री 9:30 लोकनाट्य किंमत. सादर करते शाहीर पंडितराव रिकामे आणि सहकारी. रात्री 10:00 रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आणि रात्री 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्तीनिमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका ज्ञानविश्वास.

श्रोते हो, आता ऐकूया उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या आहे शनिवार 13 जून 2026. उद्याची प्रसारण सभा सुरू होईल सकाळी ठीक 5:51. 6:05 मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:25 दिनविशेष. 6:30 प्रल्हाद केशव अत्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन. लेखन डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.

सकाळी पावणे सात वाजता बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात गर्भाशयाबाहेर काढणे याविषयी माहिती तज्ज्ञ आहेत डॉक्टर अप्पाराव शेळके. सादर करते सदानंद कांबळी. सकाळी 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात हवामान बदलाचे परिणाम याविषयी माहिती लेखन आणि निवेदन प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. सकाळी 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक नवनाथ खराडे. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. सकाळी 7:45 प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी. 7:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 8:20 सुगम संगीत. 8:40 आणि 7:15 व्यक्तिवेद हा कार्यक्रम. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा हिंदी गीतांचा कार्यक्रम. त्यानंतर 9:30 ते 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 नाट्यसंगीत. 11:00 मराठी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. 11:30 मिश्र संगीत. 12:15 लोकसंगीतात आराधी गीतं सादर करत्या इंदुबाई आवळे आणि सहकारी. 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची. 12:15 मालिका निरंतर स्वरलहरी मुंबई केंद्रावरून. त्यानंतर 1:00 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. श्रोते हो, उद्याची संध्याकाळची प्रसारण सभा सुरू होईल 5:02. सुरुवातीला मिक्स मसाला हा कार्यक्रम. 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. सूत्रसंचालन प्राची वाडेकर हिचं. सादर करते सुदाम बटुळे. 6:00 मराठी चित्रपट संगीत. 6:40 लोकसंगीतात अभंग आणि गवळण सादर करते ज्ञानेश्वर नाथा शिंदे. 7:15 वृत्त

विशेष मुंबई केंद्रावरून संध्याकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू आणि बहिणींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी कार्यक्रमात सुरुवातीला जनावरांमधील मस्टायटिस आजार कारणं आणि उपाययोजना याविषयी श्रीरामपूर इथल्या डॉक्टर अक्षता चंद्रकांत भांड यांची मुलाखत आणि त्यानंतर सेंद्रिय शेती आणि बियाणे बँक याविषयी मुकंपोस्ट पिंपळगाव माथा तालुका संगमनेर इथल्या प्रगतशील शेतकरी लता माणिक सावंत यांची मुलाखत कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे. रात्री 8:35 सुगम संगीत, रात्री 9:00 आपकी पसंद हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम, रात्री 10:00 रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आणि रात्री 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्ती निमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका अष्टलक्ष्मी. याशिवाय सर्व बातमीपत्र होतील नेहमीच्याच वेळेला. श्रोतेहू ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, आता ऐकणार आहोत काही गझल. कार्यक्रमात सुरुवातीला मुसरत नाझीर यांची गझल ऐकूया आता.

0: मुसर्रत नासिर यांनी गायलेली ही गझल आपण ऐकलीत.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर ला भेट द्या.
3: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
2: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्या नगर.
3: फोन नंबर 0241-235-3515.
2: मोबाईल 960-44-988-36.
4: श्रोतो हो, हा आवाज ऐकला की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची साक्षीदार आपली शाळा.
5: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवत ना,
6: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या
5: किंवा मधल्या सुट्टीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी
7: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या
4: किंवा लाकडी पट्टीनं खाल्लेला मारही.
5: आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील.
4: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा.
8: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या
4: स्नेह संवाद
8: या कार्यक्रमात
7: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी
5: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावेडी, अहिल्यानगर. टपाल सूची क्रमांक 414-003.
8: आमचा ईमेल आयडी beautyroomahilyanagar@gmail.com.
4: तेव्हा श्रोते हो, लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात
5: माझी शाळा
4: या विषयावर.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

श्रोते हो, जगजित सिंग यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली निदा फाजली यांची ही गझल आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत हरिहरन यांनी गायलेली ज्या निसार अख्तर यांची ही गझल.

हरिहरण यांच्या स्वरातली जानिसार अख्तर यांची ही गझल आपण ऐकलीत. श्रोते हो, काही गझल आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. शंभरांश एक मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वाजता वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.

0: पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामासाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन NTA केलं आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणलं हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानंही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली, तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं ते म्हणाले.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्त्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढल्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. बारामती तालुक्यात कटफळ इथं 20 एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहेत. त्यात सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश करावा, या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित होतील या दृष्टीनं ही कामं करावीत असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. ते आज पुण्यात विधानभवन इथं जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. येत्या काळात पर्जन्यमान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसंच पालखी सोहळ्याचा विचार करून स्पर्धा आयोजनाबाबत तारीख निश्चित करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची आढावा बैठक सुद्धा घेतली. पुढच्या वर्षी आयोजित होणाऱ्या या सायकल स्पर्धेचा दर्जा, व्याप्ती आणि प्रभाव अधिक उंचावण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा स्पर्धेचे 6 टप्पे आणि अंतर 1099 किलोमीटर असेल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरिता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. 19व्या मीफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी NFDC अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापक

संचालक प्रकाश मगदूम यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. येत्या 15 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रभादेवी इथं रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या चित्रपट महोत्सवात 47 देशांमधले एकूण 144 चित्रपट दाखवले जाणार आहेत. यंदा NFDC आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं मिफ्सचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य चित्रपट महामंडळाची निर्मिती असलेले मराठी भाषेतले विविध माहिती पट या सोहळ्यात दाखवले जातील असं महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पाटील यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल केलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्यपदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सामना सुरू होईल. यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज ब गटात यजमान कॅनडाचा सामना बोस्निया आणि हर्जेगोविना यांच्याबरोबर होणार आहे. टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होणार आहे. आज झालेल्या गट अच्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे. पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाल्यामुळे आज भारतीय शेअर बाजारामध्ये वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,695 अंकांची वाढ झाली आणि तो 75,528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23,623 अंकांवर बंद झाला. कच्च्या तेलांच्या किमतीतल्या घसरणीमुळे गुंतवणुकीकडे कल दिसून आला. गेल्या 24 तासात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली तर कोकण आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी लक्षणीय वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्समध्ये 1,695 तर निफ्टीमध्ये 461 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

पामेला जैन आणि सहकारी यांच्या स्वरात बेटी बचाव गीत आपण ऐकलं. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोत्यो, फिफाच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. यानिमित्तानं ज्येष्ठ क्रीडा संपादक आशिष पेंडसे यांच्याशी विश्वचषक आणि एकूणच फुटबॉलविषयी आपला संवाद सुरू आहे. मेस्सी, रोनाल्डो यांचं भवितव्य, भविष्यातील स्टार कोण असतील याचा अंदाज, वर्ल्ड कप जेतेपदाची संधी कुणाला असेल याचं भाकीत, अशा मुद्द्यांवर आपण आजच्या भागात चर्चा करणार आहोत.
1: फुटबॉलच्या प्रेमाचा विषय निघालाय सर. जागतिक फुटबॉल म्हटलं, युरो, कोपा, अगदी कुठलीही स्पर्धा म्हटली ना, हे दोघं दोन माणसं आहेत जी सध्या एकामध्ये खेळत, कुठल्या स्पर्धेत खेळत असतील, कुठल्या मध्ये नाही खेळत असतील. ते दोन मॉडर्न ग्रेट म्हणजे लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो. अनेक पिढ्या त्यांना बघून घडल्या आहेत, घडत आहेत आणि घडतील. दोघांचाही बहुधा खेळाडू म्हणून हा अखेरचा वर्ल्ड कप असू शकेल. त्यांचं वय बघता अर्थात आपण काही प्रेडिक्ट करू शकत नाही. त्या दोघांचा फिटनेस आणि प्रेम राहिलं तर ते आणखी पण खेळतील. पण त्यांचा एकूणच सध्या फॉर्म याबद्दल तुमचं आम्हाला मत जाणून घ्यायला आवडेल. त्यांची कामगिरी कशी होईल, कितपत होईल, तुमचा काय अंदाज आहे याबाबत?
2: अगदी ती योग्य म्हणजे मेस्सी आणि रोनाल्डो म्हणजे ह्या आपल्या दोन तीन पिढ्या या फुटबॉल प्रेमींच्या, मेस्सी आणि रोनाल्डो यामध्ये कोण म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम हा कोण, या सगळ्या वादामध्ये हिरिरींनी उतरतात. तसं बघायला गेलं तर फुटबॉल विश्वालाच नाही तर उभ्या क्रीडा विश्वाला केलेच्या माध्यमातून पहिला ग्लोबल सुपरस्टार म्हणजे त्यावेळेला पेले असेल किंवा मोहम्मद अली असेल नंतर किंवा नंतर ऑलिम्पिक मध्ये 10 out of 10 जिम्नॅस्टिक्स मध्ये मिळवणारी नादिया कोमेन्स्की असेल, मार्टिना नवरातिलोवा ही टेनिस मध्ये असेल. सो असे पेलेच्या माध्यमातून पहिला ग्लोबल स्पोर्ट नंतर मायकेल जॉर्डन वगैरे सगळे बास्केटबॉलचे आहेत.
1: बरोबर,
2: हे सुपरस्टार नंतर मॅराडोना हा आधुनिक फुटबॉल मधला सुपरस्टार असण्यासाठी की एक हाती संघाला विजय मिळवून देणं, की त्यांनी 86 तो वर्ल्ड कप मिळवून दिला, 90 तो फायनल पर्यंत पोहोचला पण अनफॉर्च्युनेटली तो जर्मनीकडनं 1-0 पराभूत व्हावं लागलं. तो हे सुपरस्टार कुठल्याही खेळासाठी खूप आवश्यक असतात. आपण क्रिकेटमध्ये बघतो 83 कपिल देव सुपरस्टार म्हणजे देवत्व आपण बाळ केलं, पहिला वर्ल्ड कप दिला. सुनील गावस्कर लिटिल मास्टर 10,000 बनवणारा पहिला तो मानव ठरला क्रिकेटमधला. नंतर आपण मास्टर ब्लास्टर सचिन बघितला, नंतर आता विराट, रोहित हे सगळे बघितले आणि आता आपला 15 वर्षाचा सूर्यवंशी आहे, वैभव आहे. सो हे सुपरस्टार कुठल्याही खेळासाठी आवश्यक असतात. आणि राईटली साइड फुटबॉलसाठी रोनाल्डो आणि मेस्सी दिसाठी ग्रेटेस्ट सुपरस्टार फॉर सध्याची जी 2-3 दशकं आहेत. मेस्सीची स्वप्नपूर्ती झालीय. मी स्वतः मेस्सी फॅन आहे, कतारमध्ये मी ते अनुभवलं, माझी स्वप्नपूर्ती झाली. मेस्सीनी फायनली जिंकला पण मेस्सी रोनाल्डो वादामध्ये माझं सूत्र हॅशटॅग रिस्पेक्ट असं आहे की दोघेही खेळाडू हे प्रत्येकाचे फेवरेट असतात पण दोघेही खेळाडूंविषयी अतिव आदर आणि अतिव सन्मानाची भावना असली पाहिजे. कारण जसा मेस्सीला लिहिलेल्या कौशल्य आहे त्याच्यामध्ये ड्रिबलिंग कौशल्य आणि तो म्हणजे सगळ्यांना कळत असतो की तो अशी फ्री किक मारणारे किंवा असे ड्रिबल करून जाणारे पण कोणी अडवू नाही शकत. तसंच रोनाल्डो कडे तुफान फिटनेस, तुफान इच्छा शक्ती, जिंकण्याची ईर्ष्या हा सगळा रोनाल्डोचे स्थायी भाव आहेत आणि अपार कष्ट म्हणजे आपल्याला रोनाल्डोचं मोठे पण दिसतं किंवा तो ग्लोबल सुपरस्टार. सो इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावरती सर्वाधिक फॉलो करण्यात येणारा पृथ्वी तलावरचा मानव म्हणजे रोनाल्डो आहे. हे आपल्याला दिसतं पण त्याच्या मागे त्याची कष्ट किती असतात. जसं कोहलीचं आहे की कोहली पाणीपुरी त्यांनी गेले 12 वर्ष नाही खाल्ली किंवा त्याच्या खाण्यावरचा कंट्रोल, फिटनेस हा तो किती करतो की जाऊन त्याला आयपीएल जिंकता येतं, वर्ल्ड कप जिंकता. तसं रोनाल्डोच्या बाबतीत आहे. त्यामुळे मेस्सीची स्वप्नपूर्ती झाली असल्यामुळे तो काहीसा आता निर्वाणीच्या साधारण मोड मध्ये असेल पण रोनाल्डोची हंगर आणि त्याची जी भूक आहे ती जिंकण्याची जिद्द आहे ती अफाट असेल या वर्ल्ड कप मध्ये. पण फुटबॉलचं अजून एक वैशिष्ट्य आहे, हे सगळे स्टारला बरोबर घेऊन फुटबॉल जातो ना की स्टारच्या मागे फुटबॉल धावतो.
1: बरोबर,
2: थोडा आमचा क्रिकेट आणि फुटबॉल प्रेमींमधला कायमचा वाद आहे की क्रिकेटने कायम एक स्टार मोठं करतं आणि त्याच्या मागे गुडघे टेकत जातं. फुटबॉल हा किती मोठा स्टार असला म्हणजे ब्राझीलचा नेमार तो समजा ट्रेनिंगला उशिरा आला की त्याला एक दिवस बाहेर बसवण्यात येतं, आपण वर्गाबाहेर बसवतो. तसं किंवा गेल्या वर्ल्ड कपला कतारला मी स्वतः बघितलंय, रोनाल्डोचे त्यांच्या प्रशिक्षकाची वाद झाली, त्याला त्यांनी मॅचला खेळवलं नव्हतं, सेकंड हाफ मध्ये बदली केलं, एका मॅचला त्याला मिनिटानंतर बदली केलं. सो फुटबॉल मध्ये स्टार कितीही असला तरी तू जेव्हा मैदानात उतरतो संघाचा भाग असतो त्यावेळेला तू इतर 10 खेळाडूंप्रमाणे तो असतो. आणि हे दोन्ही जे ग्रेट आहेत दे आर व्हेरी मच टीम प्लेयर, संघ विजयी व्हावा यासाठी सर्वतोपरीने मेहनत घेणारे आहेत.

0: आता मी मेसी फॅन असलो तरी दिस टाइम इट्स फॉर रोनाल्डो असं वाटतं आहे. लकीली ड्रॉही तसे पडलेले आहेत. पोर्तुगालचा संघ सुद्धा तसा बऱ्यापैकी गुणवान आहे, त्यांचा डिफेन्स तगडा आहे. सो यू नेव्हर नो. पण ही एक अमेरिकेतल्या ब्रँड मार्केटिंगचा तिथे बोलबाला असतो. त्या वर्ल्ड कप साठी रोनाल्डो मेसी हे पोस्टर बॉईज ज्याला म्हणता येईल ते असणं हे चार चार लगावणार आहे.
1: बरोबर सर, आता बोलताना तुम्ही आणखी एक मुद्दा थोडा स्पर्श केला आणि तो म्हणजे पिढ्या सांगितल्या. मॅराडोना असतील, पेले असतील, पेले मॅराडोना, मग रोनाल्डो वगैरे. तुम्ही बोलता बोलता क्रिकेट आणि टेनिस मधल्या पण काही पिढ्यांकडे लक्ष वेधलं. तसंच टेनिस मध्ये आता पण झालं की जसं फेडरर आणि जोकोविच गेला किंवा नदाल गेला तर सिनर आणि अल्कराज आलेले आहेत. तसंच भविष्यातले मेसी रोनाल्डो कोण असेल, म्हणजे यंदाच्या स्पर्धेतून अशा कोणत्या खेळाडूंवर आम्ही फुटबॉल प्रेक्षक म्हणून नजर ठेवू की बाबा सरांनी हे काहीतरी लक्ष वेधलंय तर ह्यांची कामगिरी जरा लक्ष ठेवू, असं तुम्ही काही खेळाडू सांगू शकाल का?
0: आय नक्कीच. म्हणजे प्रत्येक वर्ल्ड कप हा एक टप्पा असतो की ज्या वेळेला जुने हे सगळे खेळाडू रिटायर होतात आणि नवीन खेळाडू उदयाला येतात. या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा नक्कीच तो टप्पा आहे. आणि त्याचं मी कारण जसा उल्लेख हा वैभव सूर्यवंशी स्पेनचा वैभव सूर्यवंशी म्हणून करतो आहे तो म्हणजे लमिन यमाल हा खेळाडू आहे. बार्सिलोनाकडनं खेळतो आणि अवघ्या 17 वर्षीय तो आहे. ऑलरेडी तो स्पॅनिश विजेता झालेला आहे आणि मेसीचा उत्तराधिकारी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आणि तसंच त्याचा निलेया खेळ सुद्धा आहे. म्हणजे डाव्या पायाने तो ड्रिब्लिंग करत तो शॉट्स मारतो बॉलला आणि तो अत्यंत चपळ आहे, टीम प्लेयर आहे आणि त्याच्यामुळे त्याला या वर्ल्ड कपचा स्टार म्हणून बघितलं जातं. तसंच फ्रान्सचा एक डिझायर डिव्हे म्हणून आहे की जो आता पीएसजी म्हणजे पॅरिस सेंट जर्मन हा फ्रेंच टीम जी चॅम्पियन्स लीग दुसऱ्यांदा जिंकली, जसं आरसीबी बॅक टू बॅक जिंकली तसं. सो त्या पीएसजीचा हा स्ट्रायकर आहे तोही अतिशय चांगला आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष आहे. ब्राझीलचा एंड्रिक म्हणून आहे तोही 19 वर्षाचा अगदी नवीन उमदा वेगवान खेळाडू आहे, त्याच्यावरती पण लक्ष असेल. आणि याच्या जोडीला अजूनही 2-3 खेळाडू आहेत की ज्या वर्ल्ड कप मध्ये चमकतील. ते आहेत जर्मन खेळाडू जमील मुसियाला म्हणून आहे, तो अत्यंत स्किलफुल प्लेयर आहे आणि तो सुद्धा या वर्ल्ड कप मध्ये खूप चमकदार कामगिरी करेल जर्मन स्ट्रायकर म्हणून. तसंच जर्मनचा विट्स म्हणून आहे फ्लोरियन विट्स, हा 23 वर्षाचा आहे. थोडा वयाने जरी मोठा असला तरी सुद्धा त्याचं सुद्धा कौशल्यपूर्ण खेळ, त्याचं पासिंग हे बघावं असं आहे. त्याच्यामुळे हे काही नवीन खेळाडू आहेत की ज्यांची छाप या वर्ल्ड कप वरती पडेल असं मानलं जाते किंवा अशी चिन्ह आहेत. पण याच्याच जोडीला किलियन एम्बापे जो फ्रान्सचा अटॅकिंग प्लेअर आहे, जोरदार तो धाव घेतो, जोरदार फटके मारतो आणि तो आता फक्त 25-26 वर्षाचा आहे. म्हणजे तो 2018 साली रशियामध्ये फ्रान्स वर्ल्ड कप जिंकले त्यावेळेला तो पेले सारखाच 18 वर्षाचा होता. 4 वर्षानंतर म्हणजे 2022 ला ते फायनलला पोहोचले. सो म्हणजे गेली 2 वर्ल्ड कप तो फायनल पर्यंत पोहोचतो आहे आणि या वर्ल्ड कपला तोही म्हणजे 24-25 वर्षाचा आहे. म्हणजे तो फार काही बुजुर्ग आहे त्यातला भाग नाही, पण म्हणजे ही ऍट द पीक ऑफ हिज करिअर. त्यामुळे तोही या वर्ल्ड कपचा स्टार होण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. एरिन हॉलंड हा मँचेस्टर कडनं खेळतो, क्लब कडनं, पण तो नॉर्वेचा खेळाडू आहे. तोही अर्धांडा आहे, 6 फूट 6.5 फूट, त्यामुळे तो मोठा वाटतो. पण त्याचं वय ही 24-25 आहे आणि त्याच्यामुळे यंदाचे जे कोणी डार्क हॉर्सेस म्हणतात म्हणजे धडाकेबाद कामगिरी करून अगदी क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचू शकतील ही संधी यावेळेला नॉर्वेला आहे आणि तसंच सेनेगलला सुद्धा. आणि त्या याच्यामध्ये हॉलंडकडे आपलं लक्ष नक्कीच जाईल. त्यांनी इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये आता टॉप स्कोरर होण्याचा बहुमान देखील मिळवलेला मँचेस्टर सिटीकडनं खेळताना. सेनेगलचा मी उल्लेख केला, सेनेगलचा 18 वर्ष म्हणजे सेनेगलचा मेस्सी म्हणून ज्याला म्हणतात की इब्राहिम एम्बाय म्हणून आहे, त्याचा सुद्धा खेळ, त्याचा वेग हा अतिशय तो प्रभावी फॉरवर्ड आहे. तो हे सगळे खेळाडू या वर्ल्ड कपचे उदयोन्मुख स्टार हे ठरू शकतात.
1: सर मगाशी आपण बोलताना चर्चांमध्ये तुम्ही एक सुरेख उल्लेख केला की फुटबॉल मध्ये स्टार असतात पण ते संघांना घेऊन पुढे चालतात किंवा एक्झिट होऊन दिसतात. आता आपण जसं भविष्यातले डार्क हॉर्स बद्दल म्हणत होतो तसंच या यंदाच्या स्पर्धेतला कोणता संघ फेवरेट आहे किंवा अंडर डॉग कोण आहे, कोण एखादा संघ असा येईल की जो मागून येईल आणि जोरका झटका धीरेसे देऊन जाईल, अशा काही संघांकडे तुम्ही लक्ष वेधा आमचं?
0: मी म्हणलं तसं नॉर्वे तर आहेच, म्हणजे हॉलंड आहे, अजून 2-3 युरोपमध्ये खेळणारे चांगले त्याचे सहकारी आहेत. फुटबॉल हा जरी सांघिक खेळ असला तरी सुद्धा एक तुझ्या टीम मध्ये जर स्टार खेळाडू असेल ना तर तुझ्या लाईनअप आणि त्या किक ऑफ साठी तू उभं राहताना प्रतिस्पर्धेवरचे मानसिक दबाव यायला खूप एक त्याची मदत होते. त्याच्यामुळे तशा अर्थाने हे स्टार खेळाडू त्या संघाला पुढे नेतात. सेनेगलला खूप चांगली आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, तुझा संघ

0: क्षमता आहे आणि ड्रॉ तुला कसा मिळतो आणि त्यानुसार तू पुढे मार्गक्रमण कसा करू शकतो बाद फेरी आणि त्यानंतर. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या पाहायला लागतील. सो सेनेगल आणि नॉर्वे या दोन संघांना तू म्हणला तसं धडक मारून डार्क हॉर्स किंवा जायंट किलर बनण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आशियातले म्हणले तर जपान आणि कोरिया हे संघांवरतीच आपलं आव्हान आहे. सौदी अरेबिया येस गेल्या वर्ल्ड कप मध्ये त्यांनी सलामीच्या सामन्यात मेक्सिकोच्या अर्जेंटिनाला पराभूत केलं होतं. विश्व 34वा वर्ल्ड कप सौदी अरेबियामध्ये होणार आहे त्याच्यामुळे त्यांनी संघ बांधणी खूप चांगली केलेली आहे. पण जपान कोरिया दे आर दी प्रूव्हन व्हेटरन्स ऑफ एशियन फुटबॉल आणि त्यांचे सुद्धा सगळे खेळाडू युरोपमध्ये कमालीचे यशस्वी होत आहेत. त्यांच्यावरती लक्ष असेल. पण मी सगळ्यांना सांगेन की बोस्निया आणि हर्झेगोविनिया हा जो संघ आहे त्यांनी इटलीला प्ले ऑफ मध्ये पराभूत करून जो स्पर्धेत आलेला आहे त्याच्यावरती कदाचित माझं लक्ष असेल. कारण मी म्हणलं तसं इटलीला पराभूत करून स्पर्धेत येणं ही सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडे तो एक फिटनेस आहे, त्यांच्याकडे मेंटल स्ट्रेंथ आहे इटली सारख्या डिफेन्सने मजबूत असलेल्या संघाला पराभूत करून यायची. आणि त्यांचा ग्रुप सुद्धा तुलनेने कमकुवत आहे. म्हणजे कॅनडा आहे, बोस्निया, कतार आणि स्वित्झर्लंड. सो त्याच्यामध्ये ते कदाचित पुढे वरती येऊन काही चमत्कार घडवू शकतील असं वाटतंय. पण बाकी सध्या तरी या सगळ्या मुख्य आपले ज्याला चार अट्रॅक्शन म्हणतो त्या सगळ्या संघांचा बोलबाला राहील अशी चिन्ह आहे.
1: बरोबर सर, तुम्ही आत्ताच बोलताना खूप चांगल्या खेळातल्या एक काही गोष्टींचे लक्ष वेधलं. डिफेन्स असेल, मग अशी तुम्ही ड्रिबलिंग बद्दल म्हणत होतात, आक्रमण असेल. पण पूर्वी स्पेनचं नाव ऐकल्यानंतर मी ज्या पिढीतला आहे त्या इकर कॅसिलास तेव्हा तो टिकी टाका त्यांची एक शैली होती ती फेमस होती. सध्या अशा कुठल्या शैली आहेत संघांची म्हणजे आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल आणि ते आम्ही नक्कीच ऑब्झर्व करू स्पर्धे दरम्यान.
0: कसं आहे आपल्याकडे म्हणजे शास्त्रीय संगीतात जशी घराणी असतात ना, फुटबॉल मध्ये सुद्धा ही घराणी असं म्हणता येईल त्याला. ती असा डोकावताना याची सुरुवात झाली ती रोगा बोनिटो म्हणून. ब्राझीलचा जो संघ आहे त्याचा हा म्हणजे एखादा नर्तक जणू एखादा नृत्य करतोय अशा पद्धतीचं ते चेंडू बरोबर एखादा डान्स करतात. आणि आपण गेले ते चेंडू कधी पास करतात, कधी तू बायसिकल किक पेलेची जी फेमस डोक्यावरती पायनी उंची किक मारतात, टाचेनी बॉल मारतात. हे चेंडूची जादू करणं चेंडू बरोबर हे ब्राझीलचं आहे जोगा बोनिटो. आणि त्याचं हा पोर्तुगीज शब्द आहे आणि त्याचा अर्थ म्हणजे खेळाचा आनंद लुटा. ब्राझील हे खेळाचा आनंद लुटण्याच्या लादामध्ये अनेकदा ते सारतात. त्यामुळे ते थोडं आता त्यांच्यामध्ये आता व्यावसायिकपणा आलाय. त्यांनी या जोगा बोनिटोला व्यावसायिक फुटबॉलची जोड दिलेली आहे. आणि ब्राझीलची जी परंपरा आहे म्हणजे सौदीला ब्राझील ऑफ एशिया म्हणतात, इतका तो एक प्लेअर असलेला आणि एक लयबद्ध खेळ म्हणतात. तसाच दुसऱ्या टोकाचा खेळ म्हणजे टोटल फुटबॉल की जो हॉलंड आणि जर्मनी सारखे संघ खेळतात. त्याच्यामध्ये तू एखादा जॉमेट्री सारखं काटकोन त्रिकोणाच्या इमेजेस आखाव्या, हा यांनी पास याला द्यायचा, त्यांनी तिकडे जायचं, त्यांनी इथे द्यायचं असं ड्रिल. सो म्हणजे तू काही करायचं नाही, रस्ता लगाव आणि तू ते ग्राउंड वरती तू ते एक्झिक्यूट कर, त्याचे अंमलात आण तू आणि तसे तू बोलणार अशा पद्धतीचं. पण त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं की प्रत्येक खेळाडूला कुठल्याही पोझिशनला खेळण्याची क्षमता असावी लागते. म्हणजे फुटबॉल मध्ये गोलकीपर, बचावपटू, डिफेंडर, मध्यफळीतले खेळाडू आणि फॉरवर्ड अशा साधारण पोझिशन असतात. मॉडर्न फुटबॉल मध्ये कुठलाही खेळाडू कुठेही खेळायला आणि दोन्ही पायनी उजवा पाय असेल, डावा पाय असेल, फिल्डिंग करणं असेल, हे सगळं टोटल फुटबॉल मध्ये अंतर्भूत आहे.
2: श्रोतेहो, दोन भागांच्या या मुलाखतीद्वारे आपण फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, त्यातले संघ, विविध खेळाडू याविषयी जाणून घेतलं. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय विनायक राणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 100% मेगाहर्ट्स एफ एम बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्या

सागर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या प्रसारण सभेत पुन्हा एकदा स्वागत. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजलेत. ऐकूयात आमचं शेत आमचा परिसर हा कार्यक्रम. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटोळे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 22 ज्येष्ठ 1948, 12 जून 2026. अच्छा, आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात मी संतोष मते आपलं स्वागत करतो. शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप हंगाम सुरू होतो आहे आणि या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकरी बांधवांचं विविध पिकांचं नियोजन आहे आणि त्या दृष्टीनं फळबाग लागवडीचं सुद्धा नियोजन आहे. सोबतच मग त्या 3 हॉर्सपॉवर असतील, 5 HP च्या असतील, 7.5 HP च्या असतील, त्या व्यवस्थित करून घेणं, त्यामध्ये त्यांचं स्टार्टर फ्युजा व्यवस्थित बघणं, याही गोष्टी सध्या महत्त्वाच्या आहेत खरीप हंगामाच्या या सुरुवातीच्या काळामध्ये. आता त्या संदर्भातच आज आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात की फळबाग लागवड करण्यापूर्वी करायची पूर्वतयारी याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदविज्ञान विभागातल्या सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर क्रांती पाटील यांच्याकडून. त्यांची मुलाखत घेतली आहे अंकुश जोशी यांनी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, विद्यापीठाच्या वतीने एकात्मिक शेती पद्धती अवलंबण्याविषयी आपल्याला सांगितलं जातं आणि याच दृष्टीने काही शेतकरी मग फळबागांकडे सुद्धा आपलं काही क्षेत्र वळवण्याचा प्रयत्न करतात, काही ठिकाणी फळबाग लागवड करतात. पण फळबाग लागवड करताना नेमकी काय काळजी घेण्याची गरज आहे, काय तयारी करण्याची गरज आहे, याचविषयीचं मार्गदर्शन आज आपण घेणार आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदविज्ञान विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर क्रांती बाळासाहेब पाटील यांच्याकडून. नमस्कार मॅडम, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: नमस्कार शेतकरी बंधू.
1: फळबाग लागवड करताना नेमका कोणत्या कोणत्या बाबींचा विचार केला पाहिजे, शेतकऱ्यांनी कोणत्या कोणत्या बाबी विचारात घेतल्या पाहिजे, काय सांगाल?
2: आपल्याला खूपदा असा अनुभव येतो की फळबाग लागवड केल्यानंतर 4 ते 5 वर्षांनी काही समस्या आल्यावर शेतकरी आपल्याकडे विद्यापीठाकडे येतात. तर त्यावेळेला आम्हाला लक्षात असं येतं की त्यांनी मातीचं परीक्षण केलेलं नसतं, जे उपलब्ध पाणी आहे त्याचा स्रोताचा पण परीक्षण केलेलं नसतं, किंवा जमिनीची निवड कधी कधी चुकलेली असते, जमिनीच्या प्रकारानुसार कोणतं पीक घ्यावं याची पण एकदा काहींच्या दृष्टीने चूक झालेली असते. तर ह्या गोष्टींचा विचार करता माती, पाणी किंवा जमिनीचा प्रकार ह्या सर्व बाबींचा विचार आपण करायला हवा.
1: निश्चितच, म्हणजे शेतकरी बंधूंनो फळबाग लागवडीचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला आपली जमीन कशी आहे, नंतर मातीचा नमुना ह्याचा रिपोर्ट काय म्हणतोय, त्यातल्या अन्न घटक कोणते कोणते आहेत आणि आपल्याकडं पाणी कोणत्या प्रकारचं उपलब्ध आहे, म्हणजे पाण्याची तपासणी, या 3 बाबी तसंच आपल्याकडचं हवामान ह्या मुख्य बाबींचा आपण विचार करण्याची गरज आहे. मॅडम, सुरुवातीला आता जमिनीची जी निवड आहे, तर जमीन कशा प्रकारची निवडावी काय सांगाल?
2: अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तर आपल्या सर्वांना माहीत असतं की आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे. साधारण आपण जमिनीचा प्रकार हलकी, मध्यम की भारी ह्या 3 गटामध्ये करतो साधारण. तर ह्या जमिनीची निवड करताना जमिनीची खोली, म्हणजे मातीची खोली किती आहे, जमिनीच्या खाली मुरूम किती खोलीवर आहे, जमिनीचा निचरा कसा आहे, त्याचा अभ्यास करूनच फळबाग निवडावी. फळबागेसाठी जमिनीची निवड करताना तिचा निचरा उत्तम असणे आवश्यक आहे. फळबागेसाठी कमीत कमी 1 मीटर खोलीपर्यंत, किंवा म्हणजे आपण सांगतो 3.5 ते 4 फुटापर्यंत तरी मातीची खोली असावी. त्या मातीमध्ये भरपूर सेंद्रिय कर्व असावा, भुसभुशीतपणा असावा आणि फळबागेसाठी मध्यम पोताची जमीन असणं गरजेचं आहे. आणि तिथल्या साधारण जमिनीचा सामू जो असतो तो 6 ते 7.5 असावा. कारण का आपण म्हणतो, हा ठोकताळा आहे. 6 ते 7.5 pH जर असेल किंवा सामू असेल तर अशा जमिनीमध्ये जास्तीत जास्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. तर अशा काही थोडा आणि चुनखडी जी आहे ती 10% कमी असावी. साधारण ह्या मुख्य बाबींचा विचार करून आपण जमिनीची फळबागेकरता निवड करावी.
1: म्हणजे शेतकरी बंधूंनो, आपण सर्वसाधारणपणे मातीचा नमुना घेताना 12-14 इंचापर्यंतचा मातीचा नमुना घेतो, पण फळबाग लागवडीसाठी मात्र आपल्याला 1 ते 2 मीटर एवढ्या खोल जाऊन आणि त्याचा विशिष्ट नमुना असा माती परीक्षणासाठी घ्यायचा आहे. त्याचबरोबर हलक्या आणि मध्यम अशा प्रकारची जमीन आपल्याला फळबागेसाठी निवडायची आहे आणि मातीचा नमुना तपासून त्याच्यामध्ये आपलं pHचं प्रमाण, अन्नघटकांचं प्रमाण मग तपासून आपल्याला त्या सल्ल्यानुसार आपल्याला फळबागेची निवड करायची आहे. मॅडम, आता आपण सांगितलं की 1 ते 2 मीटर खोलीपर्यंतचा आपल्याला माती

0: तिचा नमुना घ्यावा लागतो फळबागेसाठी, तर मग याची मग पद्धत कशी करावी, मातीचा नमुना कसा घ्यावा?
1: पहिल्यांदा सांगितलं की मातीचा नमुना हा प्रातिनिधिक असावा, म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह, जे आपलं काही क्षेत्र आहे त्याचं पूर्णपणे प्रातिनिधिक त्यांनी स्वरूप असावं. आणि फळबागेकरता मातीचा नमुना घेताना आपल्या हंगामी पिकापेक्षा आपण वेगळा घेतो. आपण काय करतो की जमिनीत फळबाग करण्यापूर्वी काही खोलीनुसार खड्डे घेतो, त्याचप्रमाणे फळबाग लागवड करण्यापूर्वी आपल्याला साधारण 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर म्हणजे जवळजवळ तो 3.5 फूट बाय 3.5 फूट बाय 3.5 फूट एवढा तो खोलीचा असावा, किंवा जमिनीत आपल्याला मुरुम लागेपर्यंत आपल्याला तो खड्डा काढायचा आहे. तर त्यानंतर काय करायचं की समजा आपल्याला 3 फुटापर्यंत मातीची खोली आहे, त्यानंतर मुरुम आहे, तर पहिल्या फुटातला म्हणजे 30 सेंटीमीटरचा नमुना आपण वेगळा घ्यायचा, त्यानंतर आपण फुटपट्टी घेऊन म्हणजे दुसऱ्या 30 ते 60 सेंटीमीटर अंतरावरील नमुना आपल्याला घ्यायचा आहे. हा दुसरा नमुना झाला. त्यानंतर आपल्याला तिसरा नमुना हा 30 ते 60 किंवा मुरुम लागेपर्यंत जो तिसरा खोली आहे तिथला तिसरा नमुना घ्यायचा आहे. साधारणतः हे असं जर नसेल तर आपल्याला काय होतं, खड्डा काढल्यानंतर वेगवेगळे थर दिसतात, वेगवेगळ्या रंगाचे थर दिसतात, तर त्या थरानुसार जरी आपण मातीचा नमुना एकत्रित घेतला, एकत्रित म्हणजे पहिल्या थरातील वेगळा, दुसऱ्या थरातील वेगळा आणि तिसऱ्या थरातील वेगळा, असे वेगवेगळ्या थरानुसार आपल्याला मातीचा नमुना पृथक्करण करणं गरजेचं असतं. आणि हाच नमुना आपल्याला प्रातिनिधिक म्हणावं लागेल. बऱ्याचदा काय होतं, आम्ही सांगतो पण शेतकऱ्यांच्या लक्षात काही वेळेला विसरून जातात, किंवा ते काय करतात थरावाईज घेतात पण तो एकत्रित करून आमच्याकडे तपासणीसाठी आणतात, मग ह्याचं पृथक्करण बरोबर होत नाहीत. कारण काय होतं बऱ्याचदा की वरच्या थरातली जडणघडण ही वेगळी असते, दुसऱ्या थरातली जडणघडण ही वेगळी असते, चुनखडी कधी कधी वरच्या थरात कमी खाली जास्त, यासाठी म्हणजे आपली फळबाग जी आहे त्याची मुळं खोल जातात. यासाठी आपल्याला फळबागेचा प्राथमिक नमुना हा खड्डा काढून हा आम्ही सांगितल्याप्रमाणे घ्यायला हवा. यानंतर आपल्याला दुसरी जर शक्य असल्यास आपल्याला जमिनीचे थर स्पष्टपणे दिसतात त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. आणि यानंतर मला सांगू इच्छिते की काही वेळेला काय होतं की उभेही फळबाग असेल किंवा जुनी फळबाग असेल आणि त्यात काही आपल्याला अडचणी आल्या तर तिथला नमुना कसा घ्यायचा हा पण एक मोठा प्रश्न असतो. तर आपली फळबाग किती जुनी आहे ही बाब आपण आधी विचारात घेतली पाहिजे. त्यानंतर अधिक वर्षाची जरी असेल तरी आपण फळबागांची वाढ चांगली झालेली दिसते आपल्याला, पण बऱ्याचदा काही अडचणी असतात, तर अशा वेळेला आपण झाडाच्या बुंध्यापासून 2 ते 4 फूट लांब अथवा दुपारी 12 वाजता जी झाडाची सावली पडते त्या सावलीच्या आत आणि बुंध्यापासून 2 ते 4 फूट लांब अशा मध्यभागी 30 सेंटीमीटर खोलीवर खड्डा काढून आपण त्या भागातून मातीचा नमुना घेऊन आपण जो काही पृथक्करण करायचं आहे तो त्यासाठी आपण प्रयोगशाळेत आणू शकता. फळबागेचे पाणी व अन्नद्रव्याची व्यवस्थापन ठिबकद्वारे असेल, आता बऱ्याच फळबागा आहेत तर ठिबक सिंचनाद्वारे केलेले जातात, तर अशा वेळेला आपण ठिबक सिंचन साधारण सुरू केल्यानंतर जो काही ओला भाग किंवा जो कंद तयार होतो त्याला आपण वेटिंग फ्रंट म्हणतो, तर त्या कंदाच्या बाहेरच्या बाजूने जो मातीचा थर आहे तिथून 30 सेंटीमीटर खोलीवरून आपण हा मातीचा नमुना हा उभ्या फळबागेतला अशा प्रकारे घेऊन आपण पृथक्करण करण्याकरता घेऊन येऊ शकता. तर उभ्या फळबागेला घेताना सुद्धा आपण 5 ते 6 ठिकाणचा खड्डा घेऊन तो आपण पृथक्करण करण्यासाठी आणायला हवा.
0: मॅडम, आता मातीचा नमुना तर आपण काढलेला आहे आणि हा प्रयोगशाळेमध्ये आपल्याला तपासण्यासाठी पाठवायचा आहे, काय माहिती याच्याबरोबर नेमकी पाठवणे गरजेचं आहे, कशा पद्धतीने हा पॅक केला पाहिजे, कशामध्ये पॅक केला पाहिजे, काय सांगाल?
1: तर हा जो प्रातिनिधिक नमुना आपण जो कसा घ्यायचा काय घ्यायचा पाहिलं, तर यानंतर जो फळबागेचा नमुना बऱ्याचदा काय होतं शेतकऱ्याकडे खताच्या पिशव्या किंवा गोंपट शिल्लक असतात किंवा काही आपण तणनाशक मारलेलं असतं किंवा काय तर ते कुठंतर पॉलिथिन बॅग पडलेली असते, तर त्यात घालून बऱ्यापैकी आणलं की तो नमुना प्रातिनिधिक स्वरूपाचा राहत नाही, तो खराब पृथक्करण होऊ शकतं. तर अशा वेळेला आपण सगळ्यात महत्त्वाचं कोणतीही स्वच्छ पॉलिथिन बॅग अथवा गोणपटाची बॅग आपण घेऊन येऊ शकता. त्याच्यामध्ये आपण कागदावरती माहिती लिहून किंवा पॉलिथिन बॅग असेल तर त्याच्यावरती आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती लिहून आपण आमच्याकडे हा नमुना पाठवू शकता. तर त्या वेळेला आपल्याला त्याच्यावर माहिती काय द्यायची आहे हे फार महत्त्वाचं आहे. तर आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, आपला जमिनीचा सर्वे नंबर, बागायत आहे की कोरडवाहू क्षेत्र आहे, पाण्याचं साधन काय आहे आपल्याकडे, जमिनीचा प्रकार साधारणतः मी उल्लेख केला आपल्याकडे की हलकी आहे, मध्यम आहे की भारी आहे, किंवा जमिनीचा उतार कसा आहे, तर जास्त प्रमाणात उतार आहे, मध्यम आहे की सपाट आहे, साधारण जमिनीची खोली किती आहे, आपण खड्डा काढल्यानंतर आपल्याला कळेलच की ती उथळ आहे, मध्यम खोल आहे की खोल आहे, आणि जमिनीचा रंग कसा आहे साधारणतः, आणि विशेष काही समस्या असेल, काही वेळेला काही ठिकाणी पाणी साठतं, काही जमिनीमध्ये क्षारपण आहेत, काही चोपण आहेत, तर असं काही

0: असल्यानंतर आपण ह्या सर्व माहिती जर दिली आपण, तर पृथक्करणाबरोबर आपल्याला जो आम्ही अहवाल देऊ त्यामध्ये आम्ही काही शिफारशी देऊ, त्या शिफारशी देण्याकरता आपल्याला ही सर्व माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे. आता यानंतर काय होतं
1: मॅडम, प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर मग प्रयोगशाळेमध्ये याच्यावरती कुठली कुठली आपल्याला याच्यातून माहिती मिळू शकते, कोणत्या प्रयोगशाळेचा अहवाल कशा पद्धतीने पाहायचा, काय सांगाल याच्याविषयी?
0: आपण जो नमुना पाठवाल प्रातिनिधिकांमध्ये जो पाठवाल, तर त्यानंतर आम्ही पृथक्करण करतो. तर साधारण आम्ही सगळं कधी शेतकऱ्याने जर तो तपासला नसेल त्या क्षेत्रातलं, तर आम्ही त्यांना जे महत्त्वाचे घटक आहेत ते आम्ही सर्व पृथक्करण करायला सांगतो. तर त्याच्यामध्ये आपण काय सर्वात महत्त्वाचं पाहायला पाहिजे, तर मातीचा सामू किती आहे, क्षारता किती आहे, मुक्त चुण्याचे प्रमाण हे सर्वात महत्त्वाचं आहे, आणि उपलब्ध आपली जे मुख्य अन्नद्रव्ये आहेत नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहेत, की लोहाचं, जस्ताचं, तांब्याचं व मॅंगनीजचं प्रमाण किती आहे इत्यादी सर्व आम्ही त्यामध्ये नमूद करतो. या अहवालामध्ये आपल्या साधारणपणे 6.5 ते 7.5 जर सामू असला तर आपण ती मातीचा नमुना अगदी चांगला समजतो, कारण ह्या दरम्यानच वनस्पतींना लागणारी बहुतेक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. सामू 6.5 पेक्षा कमी असल्यास आपण त्या जमिनी आम्ल म्हणतो. विशेषतः कोकणातील जमिनीचा सामू हा जास्त आम्लयुक्त असतो. तर अशा जमिनी सुधारण्यासाठी आपण काय सांगतो की चुण्याचा शेणखतातून वापर करावा. या उलट पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील जमिनी किंवा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातलं आपण पाहिलं तर इकडच्या जमिनी ह्या 7.5 ते 9 इतक्या सामूमध्ये आढळतात, म्हणजे थोडक्यात अतिशय विमल किंवा मध्यम विमल ह्या प्रकारचे आढळतात. तर सामू हा 8.5 पेक्षा जास्त असल्यास, 8.5 पेक्षा जास्त असलेल्या जमिनीला आपण चोपण म्हणतो. तर अशा जमिनीमध्ये भूसुधारक म्हणून जिप्समचा शेणखतातून वापर करायला पाहिजे. जी खतं आहेत साधारणतः 1846 किंवा 1261 अशा प्रकारचे आपण खतं तिथं वापरायला हवीत. विविध पिकांसाठी किंवा मुक्त चुनखडीयुक्त जो म्हणतो आपण माती, तर अशा मातीमध्ये आपण मात्र जिप्समयुक्त खतं भूसुधारक वापरले नाही पाहिजेत. तर अशा ह्या जमिनी ज्या आहेत, ज्या आजारी म्हणतो आपण किंवा प्रॉब्लेमॅटिक जमिनी, तर अशा ठिकाणी आपण जैविक जीवाणू खते, बायोगॅस लरी, जीवामृत आणि गंधकाचा वापर अशा सर्व गोष्टींचा आपण उपयोग करायला सांगतो. किंवा सूक्ष्मद्रव्यांचा माती परीक्षणानुसार किती वापर करावा, हिरवळीची पिके किती घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, ठिबकद्वारे पाणी व खते व्यवस्थापन यांचा एकत्रित वापर झाल्यास एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन होऊन शाश्वत फळपिकाचे उत्पादन घेता येईल आणि आपल्या जमिनींचे आरोग्यसुद्धा चांगले टिकवता येईल, असं आपण ह्या अहवालातून शेतकऱ्यांना शिफारस करत असतो.
1: आता आपण सगळ्याच प्रकारच्या फळबागांचा विचार करतोय मॅडम, तर मग जमिनीच्या प्रकारानुसार कोणत्या जमिनीमध्ये कोणती फळपिकं लावावीत, त्यांची निवड कशी करावी, काय सांगाल?
0: अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप गरजेचा आहे, कारण बऱ्याचदा आमच्याकडे आता आम्ही पाहतो की शेतकरी येतात की जमिनीचा पोत खराब झाल्यामुळं, पाण्याची प्रत खराब झाल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचा असं वाटतं की आपण फळबागाकडे जावं, पण अशा वेळेला ते डोक्यात घेऊन येतात की मला डाळिंब लागवड करायची आहे, मला संत्रा लावायचा आहे. पण आपल्या जमिनीचा म्हणजे जी फळबाग पिकं आहेत, साधारण आपण पूर्वीपासून पाहत आलो की ज्या जमिनीमध्ये पाणी साठत नाही किंवा ज्या जमिनी खोल म्हणजे काळ्या खोल जमीन नाहीत अशावर आपण फळबाग करत आलेलो आहे पूर्वीपासून. पण आता थोडंसं उत्पादनाकरता किंवा इतर बाबींचा गोष्टींचा वापर करता अनुदान मिळतं आजकाल, म्हणून आपण शेतकरी थोडासा वेगळ्या बाजूने विचार केला जातो. पण आपण सर्वात महत्त्वाचं इथे जर आपली जमीन हलकी ते मध्यम असेल तर अशा जमिनीमध्ये आपण अंजीर, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, द्राक्षे, पपई, सीताफळ, बोर, करवंद, कवळ, चिंच इत्यादीसारखी पिकं आपण निवडावीत. समजा जमीन आपली मध्यम प्रकारची आहे तर अशा मध्यम जमिनीमध्ये आपण चिक्कू, आंबा, संत्री, मोसंबी, काजू, नारळ ही फळपिकं घ्यावीत. आणि अगदी थोडीशी भारी जमीन असते आपल्या तर त्या भारी जमिनीमध्ये फक्त केळी पिकाकडं आपण जायला हवं. फार खोल असणाऱ्या जमिनी, क्षारयुक्त जमिनी, चोपण किंवा ज्या जमिनीतून पाण्याचा निचराच होत नाही अशा जमिनीमध्ये प्रारंभी झाडे आपल्याला वाढल्यासारखी दिसतात, पण पुढे वाढीचा वेग हा मंदावतो आणि उत्पादन मिळत नाही. तसेच ज्या जमिनीत मुक्त चुनखड्याचे प्रमाण हे 10 टक्क्यापेक्षा जास्त आहे अशा जमिनीमध्ये सुद्धा फळबागेची वाढ होत नाही. म्हणून अर्थात जो काही सांगितलं आपण की मातीचा नमुना हा आणि जमिनीचा प्रकार यानुसार आपल्या फळपिकांचं नियोजन असायला हवं.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याला खूपच विस्तृत अशी फळबाग लागवड करण्यापूर्वीच्या तयारीविषयी डॉक्टर क्रांती पाटील यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तरीही आपल्या मनात काही शंका असणं किंवा आपल्याला आणखीनही त्यांच्याकडून मार्गदर्शनाची जर आवश्यकता असेल तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 94

0: 10-21. पुन्हा एकदा 94-21-13-10-21. मॅडम, आज आकाशवाणीच्या माध्यमातून आपण हे जे मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी आणि सर्व शेतकरी बंधू यांच्या वतीने आपले धन्यवाद.
1: धन्यवाद शेतकरी बंधू.
2: फळबाग लागवड करण्यापूर्वी करायची पूर्वतयारी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदविज्ञान विभागातल्या सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर क्रांती पाटील यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, सुरुवातीला जसं बोलणं झालं तशाच पद्धतीनं बऱ्याच वेळेस उन्हाळ्यामध्ये मोटार बंद राहते आणि मग आपण खरीप हंगामामध्ये चालू करतो तर त्यावेळेससुद्धा आपण स्टार्टर असेल, फ्यूज असेल, वायर असेल, मोटार असेल यापासून काळजी घेतली पाहिजे आणि ते सगळं व्यवस्थित आहे का ते बघितलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपली विद्युत सुरक्षा किती महत्त्वाची आहे ते सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. तर त्याच विषयी आज आपण जाणून घेऊयात कृषी बंधूंची विद्युत सुरक्षा याविषयी. याविषयीचं मार्गदर्शन केलंय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातल्या अक्षय ऊर्जा अभियांत्रिकी विभागातल्या सहाय्यक प्राध्यापक ममता पटवर्धन यांनी. त्यांची मुलाखत घेतली आहे संतोष मते यांनी.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण कृषी बंधूंची विद्युत सुरक्षा याविषयी बोलणार आहोत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातल्या अक्षय ऊर्जा अभियांत्रिकी विभागातल्या सहाय्यक प्राध्यापक ममता पटवर्धन यांच्याकडून. नमस्कार.
4: नमस्कार.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, आपला आगीशी खेळ असतो, लाईटशी खेळ असतो, करंटशी खेळ असतो. हा खेळ जो जीवाचा आहे यामध्ये सुरक्षितता कशा पद्धतीनं असली पाहिजे आणि त्याच्यासाठीचे काय काय मुद्दे आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि एकंदरीतच आपलं आयुष्य जे आहे ते सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं आपल्याला अनेक मान्यवर मंडळी सांगत असतात किंवा त्याच्या ज्या खाचाखोचा आहेत ना त्या माहिती असायला हव्यात. तर त्या संदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत. सगळ्या सुरुवातीला तुम्हाला विचारायचं की विद्युत सुरक्षा म्हणजे काय आणि दैनंदिन कार्यक्रमामध्ये वीज वापरताना आपण कशी काळजी घेतली पाहिजे.
4: आपण बऱ्याचदा पाहतो की शेतीसाठी हल्ली विजेचा वापर आपण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात करत आहोतच आणि त्या दृष्टी म्हणून आपल्याला जी विद्युत उपलब्ध होते त्याच्यासाठीचे खांब असतील, तारा असतील, त्या आपल्या शेतजमिनीच्या जागेतून किंवा आपल्या राहणाऱ्याच्या घराजवळून उच्च दाबाच्या विद्युतवाहक तारासुद्धा जात असतात. तर अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी खास करून खबरदारी घेणं आवश्यक आहे आणि आपल्या सुरक्षिततेदृष्टीनं हे खूप महत्त्वाचं ठरतं. कारण आपण बऱ्याचदा वृत्तपत्रात वाचतो की विद्युत धक्का बसून मृत्यू झाला, प्राण गमवावे लागले आणि ह्यासाठी आपण हार्वेस्टर असेल, कंबाईन हार्वेस्टर, ऑगर किंवा ट्रेलर्स असतील, कधीकधी मोठ्या शिड्या असतील, यांची वाहतूक आपल्याला त्या तारांखालनं करावी लागते आणि आपण चुकीच्या पद्धतीनं ह्या गोष्टी करतो आणि आपला प्राण आपण गमावून शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या दैनंदिन कामामध्ये सुद्धा आपण बऱ्याच धोक्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि विद्युत उपकरणं असतील किंवा अवजारं असतील ह्याच्यामुळं शेतकऱ्यांना त्यांच्या कामात मदत होते, त्यांचा वेळ आणि पैसा वाचतो. पण त्याच्या वापराविषयी जर का अज्ञान असेल तर त्याच्यामुळं मृत्यू, दुखापत किंवा मालमत्ता हानी या गोष्टी उद्भवू शकतात आणि ह्या दृष्टिकोनातूनच विद्युत सुरक्षेचं महत्त्व आपण जाणून घेणं खूप आवश्यक ठरतं.
3: आता विद्युत जोडण्या ट्रान्सफॉर्मर शेताजवळ बसवलेला जर असेल तर आपण काय खबरदारी घेतली पाहिजे, त्यासोबतच ब्रेकर ट्रीप होणं आणि वारंवार फ्यूज जाणं हे जर होत असेल तर त्याचं काय महत्त्व आहे किंवा त्याविषयी आणखी काय सांगू शकाल.
4: बऱ्याचदा आपल्या शेतजमिनीच्या शेजारीच डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर बसवलेला असतो आणि त्या ठिकाणाहून विविध ठिकाणी जोडण्या केलेल्या असतात आणि बऱ्याचदा काय होतं की शेतकरी चुकीच्या पद्धतीनं त्या जोडण्या करून घेतात की ज्या अधिकृत नसतात आणि त्यामुळं त्याच्यावर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची मागणी वाढली जाते आणि त्या तारात तापल्या जातात आणि त्या तारात तापल्यामुळं ठिणग्या पडून क्वचित प्रसंगी स्फोट होतो, आग लागू शकते. म्हणूनच अशा ठिकाणी वाळवलेला पालापाचोळा किंवा कुठल्याही स्वरूपाची साठवण करू नये. कारण ह्या गोष्टी जर का आपण केल्या तर ते आपण आगीसाठी एक निमंत्रणच दिलं असं होऊ शकतं

0: त्यामुळंच ही जागा पूर्णतः मोकळी ठेवायची. आता आपण पाहतो की नवीन जोडण्या करताना बऱ्याचदा सर्किट ब्रेकर वापरतो. जुन्या जोडण्यांच्या मध्ये फ्यूज बसवलेले असतात आणि त्याचं जे रेटिंग असतं ते आवश्यकतेनुसारच निवडलेलं असतं. त्यामुळं जास्तीचा विद्युत प्रवाह त्यातनं जाऊ नये, त्याचा प्रतिबंध व्हावा आणि आपल्याला सुरक्षा मिळावी या पद्धतीनं त्याची रचना केलेली असते. परंतु काही कारणामुळं वरचेवर जर का फ्यूज जात असेल किंवा ब्रेकर ट्रिप होत असेल तर त्याचं मुख्य कारण शोधून काढून त्याची उपाययोजना करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा शेतकरी हा फ्यूज असेल तो बायपास करतात आणि डायरेक्ट जोडणी करतात, तर हे एकदम चुकीचं आहे. त्याच्यामुळंच की आपली सुरक्षा शोधून त्या दुर्घटनेचं कारण पहिले जाणून घेतलं पाहिजे आणि मग त्याच्यावरची उपाययोजना करणं आवश्यक आहे.
1: आता यानंतर तुम्हाला विचारायचं की विजेचं पॅनल वापरत असताना कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा जे विचारायचं आहे की बऱ्याच वेळेस आपण जर जे लाईटचे खोके वगैरे असतात शेतकऱ्यांचे, तर त्यामध्ये बऱ्यापैकी तिथे गेल्यावर अस्ताव्यस्तपणा असतो, जुनं वायरिंग असते, स्विचेस असतं, बदललेलं नसतं. तर हे जुनं वायरिंग असेल, स्विच असतील, स्टार्टरमधल्या काही गोष्टी असतील, फ्यूज असतील, हे बदलणं कसं गरजेचं आहे याविषयी सांगा.
0: मुख्य म्हणजे जे सर्व पॅनल्स असतात ते कायम कुलूप बंद ठेवायचे. त्याच्यामुळं काही कारणामुळं आपल्याला जर का दुरुस्तीचं काम करायचं असेल तर अनावधानाने विद्युत पुरवठा जोडणीत सोडला जाणार नाही. म्हणजे आपल्याला माहिती असतं की आपण दुरुस्ती करतो आहे की आपण ते बंद ठेवू शकतो. त्याचबरोबर ह्या पॅनल बॉक्सची स्वच्छता ठेवायची. बऱ्याचदा त्याच्यामध्ये धूळ, जळमटं किंवा जाळ्या लागतात आणि त्याच्यामुळं ठिणग्या पडल्यावर ह्या गोष्टी लवकर पेट घेतात आणि त्यामुळं धोका वाढण्याची शक्यता असते. त्याबरोबरच काय होतं की बरेच वर्ष झाले आपण त्या गोष्टी वापरत असतो तर जुनं झालं आहे वायरिंग, तर काय करायचं? तर शक्यतो जुनं झालेलं वायरिंग साधारण आपण त्याचं आयुष्य समजतो 15 वर्ष, पण त्या अगोदरसुद्धा जर का आपल्याला त्याच्यामध्ये ब्रेक झालं आहे वायर असं दिसलं, म्हणजे वायरीमध्ये इन्सुलेशन खराब झालेलं दिसलं किंवा स्विच आपल्याला ऑपरेट करताना त्याचं नीट ऑपरेशन होत नाही आहे, जास्त दाबावं लागतं किंवा स्पार्किंगसारखा कट्टा आवाज येतो असं जर का असेल, किंवा आपल्या जोडण्या काही सैल झालेल्या असतील, काही वेळेला कव्हर नसलेली उपकरणं आपण वापरतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळून त्या बदलून घ्यायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही स्वरूपाची आपण जी विद्युत देखभाल करतो त्यावेळेला मुख्य स्विच बंद करून त्या जोडणीतला विद्युत प्रवाह खंडित करायचा आणि मग सर्व प्रकारचे विद्युत यंत्रणेचे काम एखाद्या मान्यताप्राप्त प्रशिक्षित वायरमनकडनं किंवा ठेकेदाराकडनंच करायचं आणि त्यासाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते ISI चिन्हयुक्त वापरावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य प्रकारे अर्थिंग पण असावं. खास करून पावसाळ्याच्या अगोदर हे अर्थिंग नीट आहे ना हे पण आपण तपासून पाहावं, म्हणजेच आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळू शकते.
1: यानंतर मॅडम विचारायचं की विद्युत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे हा एक प्रश्न. सोबतच आता पावसाळा सुरू आहे तर अनेक ठिकाणी वीज कोसळत असते, तर त्यावेळी आपण काय केलं पाहिजे त्याविषयी सांगा.
0: सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या शेतावर जे लोक वावरतात त्या सर्वांना मुख्य स्विच कोठं आहे आणि ते कसं बंद करायचं याबाबत माहिती द्यायला पाहिजे. कारण बऱ्याचदा काय होतं की तो स्विच चालू राहून विद्युत गळती आपल्या ओलसर जागेमध्ये येते आणि बऱ्याच मोठ्या क्षेत्रावर विजेचा धक्का बसण्याचा धोका उद्भवतो. आणि त्याचबरोबर की चुकून मकून शॉक बसलाच तर काय प्रथमोपचार करायचे ह्याची पण एक जुजबी माहिती तरी सर्वांना असणं आवश्यक आहे. तसंच वादळी पाऊस असताना आपल्याला विजेपासून सुरक्षित राहायचं असेल तर शक्यतो लाइटनिंग अरेस्टर आपल्या शेताच्या परिसरात बसवून घ्यायचं. त्याचबरोबर विद्युत विमासुद्धा असतो तो काढावा आणि वीज कोसळत असेल तर ओल्या जागी वगैरे न थांबता सुरक्षित ठिकाणी अडोसा घ्यावा. तसेच कमीत कमी जागेमध्ये आपण स्वतःला ठेवून शक्यतो मोबाईल वगैरे वापरू नये आणि अशा पद्धतीनं आपण वीज कोसळत असताना, पाऊस पडत असताना या गोष्टींचा आधार घेतला तर आपल्याला विद्युत सुरक्षा प्राप्त होऊ शकते.
1: अशा पद्धतीने काळजी आपल्या शेतकरी बांधवांनी घेतली पाहिजे. यानंतर विचारायचं की शेत जमिनीच्या जागेतून उच्च दाबाच्या तारा जर जात असतील तर कशी काळजी घेतली पाहिजे, आणि त्यासोबतच आता अनेक गोष्टी सांगितलेल्या त्या माध्यमातून आपले शेतकरी बांधव समजून घेतील आणि काळजी घेतील.

0: पण तरी सुद्धा अपघाताचं प्रमाण किती असतं याविषयी पण सांगा.
1: जर का आपण पाहिलं तर साधारणपणानं विद्युतदाब किती आहे त्यानुसार त्या तारांचं योग्य उंचीवरून एक डिझाईन केलेलं असतं आणि त्यातून किती विद्युत प्रवाह वाहतो त्यानुसार त्या तारा गरम होत असतात. तसंच त्या दोन खांबांमध्ये सुद्धा अंतर किती ठेवायचं याचंसुद्धा एक नियम आहेत. आणि ह्या दोन थांबांमध्ये ज्यावेळेला त्या तारा खाली येतात त्याला आपण सॅग म्हणतो. तर तो डिझाईननुसार असतो. आणि आपण खांब ज्यावेळेला शेतात उभा करतो त्यावेळेला तो नीट उभा झाला आहे ना याची पण खातरजमा करणं आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, शेतजमीन ही काळी असते, पाणी दिल्यामुळं ती जमीन खचू शकते आणि अशा वेळेला जर का त्या तारांचा जमिनीशी संपर्क झाला तर तो उच्च विद्युत प्रवाहामुळं सर्व शेताला आपल्याला धोका उद्भवू शकतो. साधारणपणानं नियमानुसार 4 मीटर किंवा साधारण 13 फूट उंचीवर या तारा बसवलेल्या असतात. ज्यावेळेला ह्या तारांच्या खालनं आपण जास्त उंचीच्या वस्तू नेतो त्यावेळेला त्याचा विद्युत प्रवाह पूर्वकल्पना देऊन बंद करणे आवश्यक ठरते. आणि त्यामुळंच जर का जमिनीच्या खालून विद्युत तारा जात असतील तर जमिनीत काही आपण खोदकाम करत असताना अगोदर त्याची खात्री करून घ्यावी आणि मगच जागा निवडावी. आपण जर का माहिती पाहिली तर शेतावरच्या अपघातांमध्ये विद्युत प्रवाहामुळं होणाऱ्या अपघातांचं प्रमाण जवळजवळ 70% आहे आणि त्यामुळं होणाऱ्या प्राणहानीचे प्रमाणही खूप आहे. आणि म्हणूनच ते टाळण्यासाठी विद्युत सुरक्षेचे कवच खूप महत्त्वाचे ठरते. एकूणच काय की आपण विद्युत सुरक्षा ही योग्य पद्धतीनं वापरली तर ती आपल्यासाठी जादूची उपाययोजना ठरते. पण जर का चुकीच्या पद्धतीनं वापरली तर ते यमदूत ठरतो. तर म्हणूनच आपण ह्या सगळ्या उपाययोजना अंमलात आणूयात आणि अपघात टाळूयात. आणि आपण ह्या सर्व सुरक्षा नियमांचे पालन करून वीज वापराचे फायदे सुरक्षितपणे घेऊयात.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी बंधूंची विद्युत सुरक्षा याविषयीचं मार्गदर्शन आपण जाणून घेतलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातल्या अक्षय ऊर्जा आणि अभियांत्रिकी विभागातल्या सहाय्यक प्राध्यापक ममता समीर पटवर्धन यांच्याकडून. त्यांचा मोबाईल नंबर आहे 94-220-81-487. मॅडम, आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
1: धन्यवाद.
0: कृषी बंधूंची विद्युत सुरक्षा याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातल्या अक्षय ऊर्जा अभियांत्रिकी विभागातल्या सहाय्यक प्राध्यापक ममता पटवर्धन यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आता जाणून घेऊयात उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 कृषी वाणी कार्यक्रमात शाश्वत शेतीच्या महत्वाच्या टिप्स याविषयीची माहिती आणि संध्याकाळी 7:30-8 या वेळेत किसानवाणी कार्यक्रमात जनावरांमधील मस्टायटीस आजार कारणं आणि उपाययोजना याविषयी श्रीरामपूरच्या पशुधन विकास अधिकारी डॉक्टर अक्षता चंद्रकांत भांड यांची मुलाखत आणि त्यानंतर सेंद्रिय शेती आणि बियाणे बँक याविषयी मुक्काम पोस्ट पिंपळगाव माथा तालुका संगमनेर इथले प्रगतिशील शेतकरी लता माणिक सावंत यांची मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो, आमचं शेत आमचा परिसर हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला नक्की कळवा. पत्र पाठवण्यासाठीचा पत्ता आहे किसानवाणी विभाग द्वारा कार्यक्रम प्रमुख आकाशवाणी अहिल्यानगर सावेडी रोड अहिल्यानगर. पिनकोड आहे 414-003. आणि आपण आम्हाला मेलही करू शकता. मेल आय डी आहे tutyroomahilyanagar@gmail.com. आम्ही आपल्या अभिप्रायाची वाट पाहतो आहोत. बरं तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमातून मी संतोष मते आपला निरोप घेतोय.
2: आमचं शेत आमचा परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, रात्रीचे ठीक 8 वाजलेत.
3: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
4: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.

0: भारत नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
1: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
0: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी भारत नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
2: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
5: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
0: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
5: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
0: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
6: देश विदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्यात नोकरी करण्यासाठी आवश्यक बीएससी डाटा सायन्स अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्ण संधी
7: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहिल्यानगर उपकेंद्रात उपलब्ध.
6: प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता, विद्यार्थी इयत्ता 12वी विज्ञान शाखेतून गणित विषयासह उत्तीर्ण असावा.
7: प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित विद्यापीठाच्या बाबुर्डी घुमट इथल्या अहिल्यानगर उपकेंद्राशी संपर्क साधावा.
6: अधिक माहितीसाठी 0241 23 23 682 दूरध्वनी क्रमांकावर आजच संपर्क साधा.
8: काय झालं?
9: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
8: आहे. अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
9: हो ना,
8: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
9: कुठे भेटतील त्या?
8: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
9: आणि फोन नंबर
8: 93-72-99-29-36.
9: 93-72-99-29-36.
0: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
10: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
0: 0241 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर.
11: शंभर अंश 1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला। अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट। दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष यून सुक येओल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा। राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन

यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. आणि महिला क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ यात अंतर्भूत राहील. याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. कॅबिनेट सचिव डॉक्टर टी व्ही सोमनाथन यांनी आज नीट फेरपरीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. ही परीक्षा सुरळीत, पारदर्शी आणि सुरक्षितरित्या पार पाडावी यासाठी सर्व संबंधितांनी योग्य समन्वय राखून काम करावं अशा सूचना त्यांनी दिल्या. अमेरिकेबरोबर कराराविषयी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही असं इराणनं स्पष्ट केलं आहे. युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं, इराणवर हल्ला करणार नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जाहीर केलं होतं, त्यावर इराणनं ही प्रतिक्रिया दिली आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी सांगितले की तह अंतिम टप्प्यात आल्याचं किंवा करारावर सह्या होणार असल्याचं आत्ताच म्हणता येणार नाही. मात्र वाटाघाटींपैकी बराचसा मजकूर मसुदा स्वरूपात तयार झाल्याचं त्यांनी मान्य केलं. युरेनियम उत्खनन आणि इतर धोरणात्मक मुद्द्यांवर इराण ठाम आहे. अमेरिकन हल्ले न करण्याचं ठरवलं असलं तरी होर्मुझची समुद्रधुनी आणि आसपासच्या परिसरात अद्याप तणाव कायम आहे. दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रप्रमुख यून सुक येऊल यांना आज सेऊल न्यायालयानं 30 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शत्रूला सहाय्य करून सत्तास्थानाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. उत्तर कोरिया ड्रोन पाठवून दोन्ही देशांमधला तणाव वाढवणं आणि त्याचा वापर करून मार्शल लॉ घोषित करणं या 2024 मधल्या घटनांमध्ये त्यांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख इन युंग यांनाही 15 वर्षांची तर माजी ड्रोन ऑपरेशन्स मुख्यालय प्रमुख किम युंग देई यांना 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकारी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मेघालयमधून राज्यसभेसाठी नॅशनल पीपल्स पार्टीचे उमेदवार जेम्स संगमा यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी इतर कोणाचाही अर्ज आला नाही, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी माल्थस संगम यांनी जेम्स यांना बिनविरोध निवड झाल्याचं प्रमाणपत्र सुपूर्द केलं. कर्नाटकातून काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि पवन खेडा यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. ब्रिक्स देशांच्या शहरीकरणाच्या 13व्या परिषदेचा आज नवी दिल्लीत समारोप झाला. गेल्या 2 दिवस चाललेल्या या परिषदेत ब्रिक्स देशांमध्ये लोकांच्या गरजांचा विचार करून सर्वसमावेशक, शाश्वत आणि नागरिकांच्या गरजेनुसार शहरांची निर्मिती करण्यावर विचारविनिमय करण्यात आला. लोकांसाठी शहरं ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेसाठी ब्राझील, चीन, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरातीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

0: काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 सामना सुरू होईल. यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज ब गटात यजमान कॅनडाचा सामना बोसनिया आणि हर्झेगोविना यांच्याबरोबर होणार आहे. टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होणार आहे. आज झालेल्या गट अच्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देऊक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले.
1: सुशासन आणि सुप्रशासन या 2 गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्त्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1695 अंकांची वाढ झाली आणि तो 75,528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23,623 अंकांवर बंद झाला. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी NFDC अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदुम यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. येत्या 15 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रभादेवी इथं रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या महोत्सवात 47 देशांमधले 144 चित्रपट दाखवले जाणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेरपरीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. अमेरिकेबरोबर कराराविषयी अंतिम निर्णय झाला नसल्याचं इराणकडून स्पष्ट. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष युन सुक येऊल यांना 30 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज रद्द ठरवल्याच्या विरोधात काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन आणि महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: शंभर 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या प्रसारण सभेत पुन्हा एकदा स्वागत. श्रोतेहो, रात्रीचे ठीक 8:15 आनंद घेणार आहोत काही मिश्र संगीतांचा. कार्यक्रमात सुरुवातीला शेखर रावजी यांनी गायलेलं रवी जाधव यांचं गीत ऐकूयात.

शेखर रावजी यांनी आणि बेला शेंडे यांनी गायलेलं रवी जाधव यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं शेखर रावजी यांनी यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकणार आहोत निळकंठ मास्तर या चित्रपटातलं गजेंद्र अहिरे यांचं हे गीत. गायलं आहे श्रेया घोषाल यांनी, संगीत आहे अजय अतुल यांचं.

निळकंठ मास्तर या चित्रपटातलं गजेंद्र अहिरे यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं श्रेया घोषाल यांनी, संगीत होतं अजय अतुल यांचं. श्रोते हो, मिश्र संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत फाल्गुनी पाठक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ललित सेन आणि महबूब यांचं गीत. संगीत आहे ललित सेन यांचं.

जगजीत सिंग यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही गझल आपण ऐकलीत. श्रोते हो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

शंभरंश एक मेगाहर्ट्स एफ एम बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 8:35 झालेले आहेत. ऐकूयात सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला मिलिंद इंगळे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं प्रसाद कुलकर्णी यांचं गीत.

मिलिंद इंगळे यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं प्रसाद कुलकर्णी यांचं हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत आर्या आंबेकर यांनी गायलेलं अरुणा ढेरे यांचं गीत. संगीत आहे सलील कुलकर्णी यांचं.

नमस्कार श्रोते हो, आजच्या सुहाना सफर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या सुहाना सफर कार्यक्रमात आपण जाणून घेऊया हिंदी आणि गुजराती सारख्या बऱ्याच भाषांमध्ये काम करणाऱ्या एका चरित्र अभिनेत्याविषयी. श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीत मेहमूद नंतर विनोदी भूमिकांमध्ये स्वतःची वेगळी छाप उमटवणाऱ्या या कलाकारानं अभिनयासोबतच काही निवडक गीतांसाठी गायन केलं, दिग्दर्शनातही आपला हात आजमावला, व्हॉइस आर्टिस्ट म्हणूनही काम केलं आणि आता

अभिनय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी त्यांनी एक ॲक्टिंग अकॅडमीसुद्धा सुरू केलेली आहे. श्रोते हो, असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे गोवर्धन आसरानी. श्रोते हो, गोवर्धन आसरानी यांचा जन्म 1 जानेवारी 1941 जयपूरमध्ये एका सिंधी कुटुंबात झाला. त्यांचे वडील फाळणीपूर्वीच जयपूरमध्ये वास्तव्याला आलेले होते. तिथे त्यांनी गालिचे आणि कार्पेटच्या व्यवसायात आपला जम बसवला. अशा या जयपूरमध्ये गोवर्धन आसरानी आणि त्यांच्या भावंडांचं प्राथमिक आणि पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर गोवर्धन आसरानी यांनी जयपूरमध्ये त्यावेळी नव्यानंच सुरू झालेल्या आकाशवाणी केंद्रात व्हॉइस आर्टिस्ट म्हणून काम केलं. दरम्यान एका मासिकात आसरानी यांना पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटची माहिती वाचायला मिळाली. श्रोते हो, खरं तर आसरानी यांना त्यांच्या वडिलांच्या व्यवसायात काहीच रस नव्हता, म्हणून त्यांनी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. या गोष्टीला त्यांच्या घरातून थोडासा विरोध झाला, पण हा विरोध सहन करत अखेर आसरानी यांनी 2 वर्षाचा तो कोर्सही पूर्ण केला. श्रोते हो, आसरानी यांना अभिनयाचा कोणताही वारसा मिळालेला नव्हता, पण जयपूरच्या आकाशवाणी केंद्रात त्यांनी लहान मुलांच्या एका कार्यक्रमात चोच नावाचं एक पात्र साकारलं होतं. त्यामुळे ॲक्टिंगविषयी त्यांना थोडीशी माहिती होती आणि त्यामुळे त्यांनी पुढचा फारसा विचार न करता फिल्म इन्स्टिट्यूटची 2 वर्ष पूर्ण केली. श्रोते हो, ज्या काळात आसरानी यांनी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं, तेव्हा अभिनयाचंही प्रशिक्षण असतं ही बाब फारशी कुणाला माहितीसुद्धा नव्हती. त्यामुळे कदाचित आपण या क्षेत्रात प्रशिक्षण घेतलं म्हणून आपल्याला लगेचच आणि अगदी सहज काम मिळेल या उद्देशानं आसरानी यांनी हा कोर्स पूर्ण होताच थेट मुंबईचा रस्ता पकडला.

श्रोते हो, मुंबई नावाच्या या मायानगरीत आल्यानंतर मात्र त्यांनी ज्या ज्या दिग्दर्शकांकडे किंवा फिल्म स्टुडिओत जाऊन आपल्याला चित्रपटात अभिनयाची संधी मिळावी म्हणून प्रयत्न केले आणि त्यावेळीच आपण पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलंय असं सांगितलं, तेव्हा मात्र प्रत्येक वेळी त्यांना सगळ्यांनी एकच वाक्य ऐकवलं. ते वाक्य असं होतं, अशोक कुमार, राजकुमार, दिलीप कुमार यांनी कुठं प्रशिक्षण घेतलंय, तरीही ते चांगले हिरो झालेच ना. त्यातच एका दिग्दर्शकानं मुंबईत तुझं काही होणार नाही, त्यामुळं तू परत पुण्याला जा असा एक सल्ला सुद्धा आसरानी यांना दिला होता. आणि श्रोते हो, हा सल्ला ऐकून अखेर आसरानी पुन्हा पुण्याला परतले. श्रोते हो, पुण्याच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकताना चित्रपटसृष्टीतल्या काही व्यक्ती लेक्चर देण्यासाठी त्या ठिकाणी यायच्या, त्यामुळे अशा काही व्यक्तींशी आसरानी यांची तशी तोंड ओळख होती. त्यापैकीच एक नाव होतं ऋषिकेश मुखर्जी यांचं. आसरानी मुंबईला जाऊन कामासाठी आपलं नशीब आजमावून आले ही गोष्ट एव्हाना त्या इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्यांना माहीत झाली होती. त्यातच एकदा अचानक ऋषिकेश मुखर्जी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आणि त्यांनी तो मुंबईत स्ट्रगल करणारा मुलगा कुठं आहे असं म्हणून चौकशी केली. ही बाब आसरानी यांना समजली आणि त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या, कारण आसरानी यांना वाटलं की आता आपल्याला नक्की एखादं तरी काम मिळेल. धावत पळत आसरानी यांनी ऋषिकेश मुखर्जींना गाठलं आणि त्यांना विचारलं, सांगा ना सर, मला काय काम करायचं आहे, माझा कुठला रोल आहे. आसरानी यांचं हे बोल

0: संपताच ऋषिकेश मुखर्जी शांतपणे म्हटले, हां तुझं काय ते आपण नंतर बघू, आधी मला सत्यजित रे यांच्या महासागरमध्ये काम करणारी ती जया भादुरी नावाची मुलगी कोण आहे तिला शोधून आण जरा. ऋषिकेश मुखर्जी यांच्या तोंडातून निघालेले हे शब्द ऐकताच आसरानी यांच्या सगळ्या उत्साहावर अक्षरशः पाणी फिरलं. पण नाईलाजानं का होईना, आसरानी यांनी इन्स्टिट्यूटच्या कॅन्टीनमधून जया भादुरी यांना ऋषिकेश मुखर्जी यांच्यापुढे उभं केलं. त्यानंतर आसरानी यांच्याकडे दुर्लक्ष करत जया भादुरी आणि ऋषिकेश मुखर्जी यांचं थोडंसं बोलणं झालं. आता ऋषिकेश मुखर्जी निघणार याचा अंदाज आल्याबरोबर आसरानी यांनी ऋषिकेश मुखर्जींसोबत आलेल्या एक दोन व्यक्तींना विचारलं की कोणत्या चित्रपटाचं काम चालू आहे, माझ्यासाठी काही छोटासा रोल आहे का. हे एक दोन प्रश्न ऐकल्यावर त्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती म्हणाली, मुखर्जी साहेब सध्या गुड्डी नावाचा चित्रपट काढत आहेत, त्यातल्या गुड्डी या मेन रोलसाठी त्यांना मुलगी पाहिजे म्हणून ते इथे आले होते. पण आसरानी यांनी जरा जोर देऊन विचारल्यानंतर त्यापैकी दुसऱ्या व्यक्तीनं सांगितलं की या चित्रपटामध्ये गावाकडून शहरात हिरो बनण्यासाठी येणाऱ्या एका मुलाचा रोल आहे बरं का, पण ही माहिती आम्ही तुला सांगितली असं मुखर्जी साहेबांना सांगू नको हं. असं म्हणेपर्यंत तिकडून मुखर्जी साहेब आले आणि ते गाडीत बसले. तेव्हाच आसरानी यांनी ऋषिकेश मुखर्जींना विचारलं, दादा माझ्यासाठी काही रोल आहे का. हम तुमको बताएगा असं ऋषिकेश मुखर्जींनी म्हटल्याबरोबर आसरानी मुखर्जींना म्हणाले, दादा तो गावाकडून शहरात येणाऱ्या मुलाचा रोल आहे ना, तो मी करू का. ही ओळ ऐकताच ऋषिकेश मुखर्जी चिडले आणि आसरानींकडे रागानं पाहत म्हणाले, कोणी स्टोरी सांगितली रे. अशी तणतण करत अखेर ऋषिकेश मुखर्जी मुंबईला निघून गेले. श्रोते हो, या प्रसंगानंतर थोड्याच दिवसात इन्स्टिट्यूटच्या नोटीस बोर्डवर जया भादुरीला गुड्डी चित्रपटाच्या स्क्रीन टेस्टसाठी बोलावल्याची तार लावली गेली. श्रोते हो, पुण्याच्या या इन्स्टिट्यूटमध्ये एखाद्याच्या कामासाठी येणारी पत्र अशी नोटीस बोर्डवर लावली जायची, त्यामुळे नोटीस बोर्डवर जया भादुरीच्या नावानं तार लावल्याची माहिती इन्स्टिट्यूटमध्ये सगळीकडे पसरली. पण खुद्द जया भादुरी या स्क्रीन टेस्टसाठी मुंबईला पोहोचण्यापूर्वी गोवर्धन आसरानी हे ऋषिकेश मुखर्जींपुढे मुंबईला जाऊन हजर झाले आणि आसरानी यांना पाहिल्यानंतर ऋषिकेश मुखर्जी परत थोडेसे चिडले आणि म्हणाले, अरे तुला नाही जया भादुरीला स्क्रीन टेस्टसाठी बोलावलंय. आणि श्रोते हो, ठरल्याप्रमाणे गुड्डी या चित्रपटासाठी जया भादुरी यांची स्क्रीन टेस्ट घेतली आणि गुड्डी चित्रपटासाठी जया भादुरी यांचं नाव फायनलसुद्धा झालं. आणि अगदीच नाईलाज म्हणून गुड्डी चित्रपटातला एका स्ट्रगलर हिरोचा रोल आसरानी यांना दिला आणि खऱ्या अर्थानं गोवर्धन आसरानी यांनी या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःला इंट्रोड्यूस करून घेतलं.
1: पढ़ाई लिखाई तेरे बेटे के काम नहीं आएगी माँ, जो तेरे बेटे के पास है वो सबके पास नहीं. सारी दुनिया देखेगी माँ ये सूरत और ये आवाज, बस हीरो के लिए यही तो गुण चाहिए. तुझे नहीं मालूम माँ, तूने बेटा नहीं अलादीन का चिराग पैदा किया.
0: श्रोते हो, आसरानी यांनी ऋषिकेश मुखर्जींच्या गुड्डी या चित्रपटात घुसखोरी करून जरी काम मिळवलं असलं तरी सुद्धा या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाचा उत्तम दर्जा सगळ्यांपुढे सादर केला. त्यामुळेच ऋषिकेश मुखर्जींच्या या नंतरच्या चित्रपटांमध्ये म्हणजे मिली, बावरची, अभिमान, आलाप अशा एक से बढकर एक चित्रपटात आसरानींना काम मिळत गेलं आणि या सगळ्याच चित्रपटात आसरानींनी रंगवलेली पात्र ही कमी काळासाठी स्क्रीनवर दिसत असली तरी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात मात्र त्यांनी कायमची जागा मिळवली. आणि याचंच उत्तम उदाहरण म्हणजे अभिमान चित्रपटात आसरानी यांनी चितारलेली चंदनची भूमिका आहे.
1: कल रिकॉर्डिंग पे क्यों नहीं आए?
2: तबीयत ठीक नहीं थी.
1: तबीयत ठीक नहीं, इसीलिए शराब पीकर बेहोश होना पड़ा, वो भी चित्रा के घर में. एकदम आसमान के तारे तोड़ने लग गए. कौन बेवकूफ का बच्चा तुझे एकाएक 6,000 रुपए देगा?
3: 6,000 लो या 10,000, दिस इज माई.

0: श्रोतेहो, साधारणपणे 1966 पासून हिंदी चित्रपटसृष्टीत सुरू झालेली आसरानी यांची कारकीर्द 1970 यशोशिखरावर पोहोचली होती असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण 1970 ते 1979 दरम्यान आसरानी यांनी तब्बल 101 चित्रपटात काम केलं. आणि याशिवाय नंतरच्या काळातली आश्चर्याची बाब म्हणजे तत्कालीन सुपरस्टार राजेश खन्ना यांनी आपण ज्या ज्या चित्रपटात काम करू त्या प्रत्येक चित्रपटात आसरानी असावेत असा आग्रह सुद्धा धरला होता. त्यामुळे राजेश खन्ना आणि आसरानी ही जोडी प्रेक्षकांना तब्बल 25 ते 26 चित्रपटातून एकत्र पाहायला मिळाली. श्रोतेहो, यावरून आपण आसरानी यांच्या चित्रपटातल्या उपस्थितीची गरज तत्कालीन स्टार म्हटल्या जाणाऱ्या अभिनेत्यांना सुद्धा भासत होती असं म्हणायला काहीच हरकत नाही. श्रोतेहो, आसरानी यांच्या वैविध्यपूर्ण भूमिकांचा विचार करता तकदीरवाला चित्रपटात त्यांनी रंगवलेली स्वर्गातल्या चित्रगुप्ताची भूमिका आपण कशी विसरू शकतो?
1: ये यमराज है और मैं चित्रगुप्त हूँ. हम एक देव कार्य के लिए पृथ्वी पर आए हैं. हटो सामने से.
2: यहाँ खड़े होकर उस लड़की को क्यों छेड़ रहे हो?
1: हम लड़की को नहीं देख रहे.
2: तो फिर क्या देख रहे हो?
1: हम वो देख रहे हैं
2: गोबर के उपले.
1: हाँ,
2: इन्हें देखने में क्या रखा है?
1: इन्हें देखकर आपको कोई शंका नहीं हो रही?
2: इतनी सी भी शंका नहीं हो रही? अच्छा तुम बताओ, तुमको किस बात की शंका हो रही है?
1: हमारी शंका ये है कि गाय ने दीवार पर चढ़कर गोबर किया कैसे.
0: श्रोते हो, आसरानी यांनी अनेक चित्रपटात चरित्र अभिनेता म्हणून जशा गंभीर भूमिका निभावल्या तेवढ्याच ताकदीचा अभिनय त्यांनी विनोदी भूमिकांमध्ये सुद्धा साकारलेला आहे. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे
3: अरे जब हम नहीं सुधर सकते तो तुम क्या सुधरोगे? हम जानते हैं आजकल हमारी बातों को पसंद नहीं किया जाता, इसीलिए हमारी हर जगह से कुछ दिनों में बदली हो जाती है. लेकिन हमारी इतनी बदलियों के बाद भी हम नहीं बदले.
0: श्रोते हो, आसरानी यांच्या विनोदी भूमिकांबाबत त्यांना एका मुलाखतीत विचारलं गेलं की एक विनोदी कलाकार म्हणून आपण यशस्वी केव्हा ठरलात. याचं उत्तर देताना आसरानी म्हणाले होते,
4: कॉमेडियन ही साऊथ की फिल्म से हुआ. साऊथ एक पिक्चर आई थी प्रेमनगर, प्रेमनगर तमिळ में चली सुपरहिट,

0: ईश्वरी विनती।
1: श्रोते हो, आसरानी यांच्या ऍक्टिंग करिअरची सुरुवात झाली ती वाचिक अभिनयापासून। हाच अनुभव अलीकडच्या काळात आसरानी यांना उपयोगी पडला तो मुफासा द लॉयन किंग नावाच्या एका ॲनिमेटेड चित्रपटाच्या डबिंगच्या वेळी। श्रोते हो, याच मुफासा चित्रपटातल्या जाजू या पक्षासाठी आवाज देण्याविषयी आसरानी यांनी दिलेली ही माहिती आपण ऐकूया।
2: जब बैकग्राउंड आपको मालूम पड़ जाता है तो उससे बनता है एटीट्यूड, और एटीट्यूड से आता है कैरेक्टर। तो हमको लगा कि ये आदमी एक तरह से मुफासा का फैमिली मेंबर टाइप है, खबरी है, बच्चों का केयर टेकर है, तो एक

श्रोते हो, आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात सुहाना सफर. संकलन आणि निवेदन होतं डॉक्टर प्राची शेकटकर यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.

सुहाना सफर हा कार्यक्रम आपण ऐकलात. 101.1 मेगाहर्ट्स FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 9:30 वाजलेत. ऐकूयात लोकनाट्य किंमत. सादर करते आहेत शाहीर पंडितराव रिकामे आणि सहकारी.

ऐका ऐका शिवपूर नामे एका नगरी विक्रमसेन राजा तेथे राज्य करी प्रधानजीने शंका काढली भारी म्हणून राजाने युक्ती केली खरी।

0: कारवारी? या बाया कारवारी कुठे आहे? आता तरी इथं पलंगावर झोपले होते. कारवारी? अहो कारवारी, पलंगाखाली काय करताय?
1: कोण आहे?
0: अहो मी तुमची बायको सखू.
1: कोण बायको आणि कोण सखू?
0: अहो असं काय करताय कारभारी?
1: कारभारी आणि कोण कारभारी?
0: काय झालं बाई माझ्या घरदण्याला?
1: कोण घरदणी?
0: आता मात्र तुमच्या बोलण्याला सीमाच राहिली नाही.
1: अगं कोणाची सीमा?
0: आता मी काय करू, माझ्या नवऱ्याला नक्कीच भूतानं झपटलंय.
1: तुझा नवरा आणि कोण आणि भूत कोणतं?
0: अहो तुम्हीच माझा नवरा.
1: आणि भूत कोणतं
0: म्हणजे? तुम्हाला काय बी झालं नव्हतं तर मला फसवायचा डाव होता काय तुमचा?
1: काय कधी कधी येते लहर,
0: म्हणूनच करताय कर. अहो पर मी किती घाबरले होते माहितीये?
1: किती किलो घाबरली होती?
0: हे बघा कारभारी, मला असं सतवायचं नाही बरं.
1: बरं मग कसं सतवायचं?
0: तुमचं असं बोलणं एकदाच सुरू झालं की समोरचा माणूस येडाच झाला म्हणून समजा. अहो तुमच्या बोलण्याच्या नादात दरबारात जाण्याची येळ झाली. अहो पर्दांची शिक्षा करतील तुम्हासनी.
1: अगं दरबारात गेल्यावर मी पर्दांची कशी फिरकी घेतो? बस
0: अहो अशा दुसऱ्यांच्या फिरक्या घेता घेता तुम्ही चक्रात अडकून पडाल तवा कळल.
1: त्याची तू कशी काय काळजी करते?

0: माझं मी बघून घेईन.
1: हा आत्ता कशा नाकाला मिरच्या झोंबल्या?
0: तुझ्याशी बोलत बसायला मला येळ नाही. आधी दरबार झालं येळ झालाय.
1: आवं मग जा की, मी कुठं तुमचा हात धरलाय?
0: आणि मग लग्नाची येळ कोणी धरलं होतं आज?
1: आवं मी आजच आत्ताच बोलते, लग्नाच्या येळच नाही. आता तुम्ही दरबाराच्या येळच बघा.
0: बरोबर, समजलं, येतो मी.
2: शिपाई
3: बोला.
2: दरबार 11 वाजता भरणार होता, आता 12 वाजलेत, अजून एकाही शिपायाचा पत्ता नाही. महाराजांना सांगून सर्वाला कामावरूनच काढून टाकतो.
3: प्रणाम प्रधानजी.
2: कोण नार्या तू?
3: वय मॅच, तुम्हाला काय वाटलं?
2: नार्या काय, दरबारात येण्याची वेळ आहे. दरबार 11 वाजता भरणार होता आणि तू
3: 12 वाजता आलो. असच ना?
2: होय असच.
3: त्याला मी काय करणार, मला रांगत रांगत यावं लागलं ना.
2: रांगत रांगत यायला तू काही कुकुल बाळा आहेस?
3: अव रांगत रांगत म्हणजे गुडघ्यावर चालत आलो असं नाही. म्या
2: मग काही पाठीवर घसरत आलास? होय
3: तसं नाही प्रधानजी.
2: मग कसं?
3: सकाळी उठल्यापासून रेशनची रांग, किराण्याची रांग, गॅसची रांग, बसची रांग, रेल्वेची रांग.
2: हो हो कळलं कळलं.
3: म्हणून म्हणतो म्या रांगत रांगत आलो नाही.
2: बरं बरं, हार्या कुठे?
3: आता तो कुठं रांगत असेल ते मला काय ठाऊ.
0: प्रणाम महाराजी.
2: या या हरिशेठ, फार लवकर आलात आपण.
0: मग माझी सवय झाय ती.
2: दरबार 11 वाजता भरणार होता आणि तू
0: इतक्या लवकर कसा आलो असं विचारत आहे ना प्रधानजी तुम्हाला?
2: दरबार 11 वाजता भरणार होता आणि तू 1 वाजता आला. 2 तास उशिरा येऊन सुद्धा शानपणा करतोस.
0: उशिरा? आणि कोण म्या?
2: वय तू उशिरा आलात.
0: येणाऱ्या तू गप्पास, म्या परदेशी बोलतोय ना. मधी मधी तोंड घालू नकोस. प्रधानजी म्या उशिरा आलो नाही.
2: 2 तास उशिरा येऊन देखील म्हणतो काही उशिरा आलो नाही म्हणून?
0: नाही म्या उशिरा आलो नाही प्रधानजी. तुम्ही उजळली म्हणा.
2: हर्या हा काय चावटपणा आहे?
0: अहो प्रधानजी म्या सांगतो तेवढं म्हणा.
2: अरे पण
3: उजळली म्हणायला प्रधानजी काय शाळा मास्तर आहे वय?
0: नार्या, 2 शहाणी माणसं बोलत असल्यावर येडानं मध्ये मध्ये तोंड घालू नये. कळलं प्रधानजी? म्हणा उजळणी तुम्ही.
2: 1 2 3 4
0: थांबा थांबा थांबा प्रधानजी. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही सुरुवात कशापासून केली?
2: कशापासून म्हणजे सुरुवात एकापासूनच होते.
0: सुरुवात एकापासून होते होते की नाही? मग मी पहिल्यांदा आलो की नाही?
2: बरं बरं कळला तुझा शहाणपणा. महाराज येण्याची वेळ झाली, चला.
3: सावधान सावधान, महाराज विक्रम सेन दरबारात येत आहेत. हो
2: प्रणाम महाराज.
4: प्रधानजी.
2: बोला महाराज.
4: आम्ही मंदिरात दर्शनासाठी जाण्याचं ठरवलंय, ताबडतोब आमची व्यवस्था करा.
2: जशी आज्ञा महाराज, आम्ही ताबडतोब रथ घेऊन येतो. शिपाई
3: बोला प्रधानजी.
2: चला
3: चला चला. अहो पर कुठं?
0: मसनात.
3: मसनात काय चला, तुला गाडायला?
0: नाही, तुझी पूजा करायला.
3: अरे येड्या, मसनात काय पूजा करतात का?
0: मग काय करतात?
3: चल माझ्या सोबत, मी सांगतो तुला काय करतात ते.
0: नाही मी नाही येणार, तिथं भूत राहतात.
3: तुला कधी भेटले?
0: भेटले नाही असं मी ऐकलंय.
3: अरे फक्त ऐकलंय ना. चल मग आज त्यांची भेटच घेऊन देतो.
2: अरे कोणाला भेटायला निघालात?
3: भूतांना.
2: काहीतरी बोलू नकोस, महाराजांसोबत मंदिरात जायचं आहे. चला.
0: हो चला चला चला.
4: प्रधानजी.
2: बोला महाराज.
4: अहो मंदिराच्या गाभाऱ्यात आणि परिसरात किती प्रसन्न वातावरण आहे, असं वाटतं की या ठिकाणाहून बाहेरच पडू नये.
2: होय महाराज, प्रत्येकाला या ठिकाणी मनशांती मिळते.
4: आयुष्यात कायम मन शांती मिळवलेले ते साधू महाराज बघा ना, कसे एकांतात ध्यानस्थ बसलेले आहेत. चला त्यांचं दर्शन घेऊया आपण.
2: एका सामान्य साधूच्या पायावर मस्तक ठेवणार तुम्ही?
4: होय प्रधानजी. चला.
2: जशी आपली इच्छा महाराज. चला.
4: प्रणाम साधू महाराज.
5: हरिओम हरिओम. विजयी भव, कीर्तिमान भव.
4: तुमच्या ध्यान धारणेत काही बाधा तर आली नाही ना महाराज?
5: मनापासून भक्ती करणाऱ्याकडून कधी कुणाची ध्यान धारणा भंग होत नाही बेटा.
4: साधू महाराज, आपल्या दर्शनाने आम्ही कृतार्थ झालो.
5: बेटा दर्शन देणारे आम्ही कोण? आम्ही केवळ भागवत भक्तीचा मार्ग दाखवणारे सेवक आहोत.
4: खरोखर आपण धन्य आहात साधू महाराज. येतोय आम्ही.
5: अच्छा बेटा, हरिओम हरिओम.
2: महाराज मला हे समजत नाही की आपण एवढ्या मोठ्या राज्याचे राज्यकर्ते असताना एक सामान्य साधूच्या पायावर आपले मस्तक टेकवले.
4: प्रधानजी वेळ आली म्हणजे मग तुम्हाला सर्व काही समजेल. चला आता दरबारात जायला पाहिजे.
2: चला.

0: देता है धो।
1: प्रधान जी
2: बोला महाराज।
1: ओ मूर्तिकाराकडून ते आपले वाघ सिंह हत्ती हरिण आणि मनुष्य यांच्या सुंदर मूर्त्यांचे मुखपटे तयार करून आणायला सांगा।
2: जशी आज्ञा महाराज।
1: आणि सर्व मुखपटे तयार झाल्यानंतर मला दाखवायचे, त्यानंतर त्या मुखपट्यांचं काय करायचं ते आम्ही तुम्हाला नंतर सांगू।
2: जशी आज्ञा महाराज, येतो आम्ही। शिपाई
3: बोला प्रधानजी।
2: चला
3: चला तर चला।
4: आओ पर कुठं?
3: प्रधानजी नेतील तिकडं।
2: अरे आता आपल्याला मूर्तिकाराकडे जायचंय।
4: मूर्तिकाराकडे केव्हा का शिपाई?
3: तुला समोर बसून तुझा पुतळा बनवायचा आहे।
4: अरे अड्या जी, त्या माणसाचा कधी पुतळा बनवतात भाई?
3: अरे तू तर मेल्याहून मेल्यासारखा आहेस।
4: काय म्हणालात? मी मेलोय?
3: नाही तर काय, जित्या माणसासारखं कधी वागतो का तू?
4: मग मेल्यासारखं? हा मेलेल्या माणसासारखं वागून दाखवतो, चल तुला।
2: अरे काय चाललंय काय तुमचं?
3: कुठं काय, अजून काय बी केलं नाही।
2: चला।
3: अहो पर प्रधानजी, आम्हाला हे कळलं नाही, मूर्तिकाराकडे जाऊन आम्ही करायचं तरी काय?
2: तुम्ही काहीच करायचं नाही, फक्त तोंड बंद ठेवायचं आणि उभं राहायचं।
3: असं म्हणतो होय, चला तर मग।
2: चला मूर्तिकार सदुभाऊच्या घरी चाल। अहो सदुभाऊ, आहात का घरी?
5: कोण प्रधानजी तुम्ही? वय अहो या या या बसा की, आज कसे काय आठवण झाली आमची?
2: हे बघ सदुभाऊ, महाराजांनी वाघ सिंह हत्ती हरिण आणि मनुष्य अशी पाच मुखवटे तयार करायला सांगितले।
5: असं वय, हे तर माझ्या डाव्या हाताचं काम आहे।
2: मुखवटे अगदी हुबेहूब वाटले पाहिजे बरं, आणि असे सुंदर पण बनव।
5: असं म्हणता वय, या कामासाठी मला थोडा अवधी यावं लागलं।
2: लागू दे, मुखवटे मात्र सुंदर झाले पाहिजेत। मुखवटे तयार होईपर्यंत हरणाऱ्या तुझ्या मदतीला थांबतील।
3: म्हणजे आम्ही इथं थांबायचं वय?
2: होय, मुखवटे तयार होईपर्यंत सदुभाऊला मदत करायची।
4: जशी आपली आज्ञा।
2: येतो आम्ही।
3: नार्या मला सांग, महाराजांनी हे मुकुटे कशाला तयार करायला सांगितले असतील?
4: आता ते मला कसं ठाऊक असणार बाबा।
3: हा ते बी बरोबर आहे म्हणा, तुला कसं ठाऊक असणार? मला तर असं वाटतंय दसावतार दिसून नाचवायला हे मुखडेच लागत असणार।
4: अरे अड्या, दसावतारात काय मुखवटे वापरतात वय?
3: मग कोणते मुखवटे वापरतात?
4: रावण, महिषासूर आणि राक्षस देवदेवतांचे मुखवटे वापरतात।
3: अरे मग या प्राण्यांच्या मुखवट्याचं काय करायचं असेल?
4: ते कळलंच की थोड्या दिवसात।
3: अरे पण आता इथं उभं राहून करायचं तरी काय? अरे हे सदुभाऊ, काही काम आहे का आम्हाला इथं?
5: आता काही काम नाही।
3: मग आता इथं उभं राहून काय करायचं तरी?
4: अरे एक भारी आयडिया आली आहे माझ्या डोसक्यात।
3: हा कोणती? हा अरे सुगंधबाईचा फड आलाय गावात, चल तिकडे जाऊ, नाच बघाया आणि गाणं ऐकायला, हीच आयडिया आहे ना?
4: बराबर ओळखलीस बघ तू।
3: कशा पाहिजे घालवतोस, आता चल की लगेच।
4: अरे चल चल बिगी बिगी जाऊ।
2: प्रेक्षक हो शांत बसा, लवकरच नाच गाण्याला सुरुवात होणार आहे।
3: अरे नार्या किती गर्दी झाली, इथून काय दिसणार नाही।
4: अरे मग चल की पुढं, काय गर्दी झाली बाबा बघ।
3: अरे तू नाच गाणं बघा आला का गर्दी बघायला आलास?
4: गर्दी किती झाली बघ।
2: प्रेक्षक हो आता सुगंधाबाई जवळकर एक झक्कास लावणी सादर करणार आहे।
6: प्रेक्षक रसिकांना मानाचा मुजरा, आपण सारे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आभार।
3: ओ बाई आभार फिबर नको आम्हाला, लावणी पाहिजे लावणी।
6: असं म्हणताय वय, तर मग ऐका।

0: काय नाती सुगंध बाई माज तर हात पाय थर थरायला लागले बाबा.
1: अरे थर थर कापायला नाही थर थर नाचायला लागली.
0: येत मला मी म्हणायचं होत बाबा.
1: चल इथून नको नाचू दसा अवतारची सोंग घेऊन नाचल.
0: हा त्याआधी सदू भाऊकडे जायला पाहिजे. मुखोटे तयार झाले का नाही त्यांनी केले का नाही पाहायला पाहिजे.
1: तर चल मग जाऊ आपण. काय सदू भाऊ झाले का मुखोटे तयार?
2: थोडे बाकी आहे. सर्वांना रंगरंगटू केले की मी स्वतः दरबारात घेऊन येतो.
0: तोवर आम्ही काय करायचं?
2: बसा की इथं शांत.
1: सदू भाऊ आम्हाला बी शिकवून मूर्ती बनवायचं काम.
2: अरे त्याचं काम त्यानेच करावं. मूर्ती बनवून काय करणार तिचं?
0: अरे सदू भाऊ तो काय मूर्ती बनविल वय हत्तीची सोंड माकडाला आणि माकडाची शेपटी माणसाला लावेल तो.
1: वय वय लावील की? अरे तुला तर चिखलाचा गोळा बी तयार करता येणार नाही त्याचं काय रे.
0: अरे ज्याच्या हाती तलवार भाला बंदूक शोभून दिसते ना तो काय चिकूल खेळत बसलं वय.
1: वारे बाजरा शत्रूच्या नुसती आवाजानं हाताची तलवार गळून पडते म्हणून बरं. नाहीतर काय फुशारकी केली असती तवा.
0: बंदूक कशी धरायची ते बी कळत नाही आणि शहाणपणा शिकवतोय मला.
2: अरे असं काय बांधताय तुम्ही?
0: काय करू?
2: चला परदांजीला सांगा मग कुठे तयार झाली उद्या दरबारात मी घेऊन येतो.
1: असं होय येतो आम्ही. चल ना आर्या.
0: हा चल चल.
3: महाराज.
4: बोला प्रधानजी.

0: आपण सांगितल्याप्रमाणे पाचही मुखोटे तयार करण्यात आली आहेत.
1: वा, पाचही मुखोटे दरबारात घेऊन यायला सांगा.
0: जशी आज्ञा महाराज. शिपाई,
2: बोला प्रधानजी.
0: सदुभाऊना दरबारात मुखवट्यासह पाचारण करा.
2: जशी आज्ञा प्रधानजी. प्रधानजी, हे बघा मूर्तिकार आले आहेत.
3: प्रणाम महाराज.
0: महाराज, हे बघा मुखवटे.
1: वा वा वा, अति सुंदर. वा
0: महाराज, हे मुखवटे दरबारात कोणत्या बाजूला ठेवायचे?
1: ही मुखवटे पुन्हा मूर्तिकाराकडे द्यायचे आहेत.
0: महाराज, मुखवट्यामध्ये काही उणीव राहिली का?
1: नाही नाही नाही, ते अतिशय सुरेख बनवले आहेत.
0: मग परत मूर्तिकाराकडे देण्याचं कारण आम्हाला समजलं तर आमची शंका दूर होईल.
1: सदुभाऊ, हे सर्व मुखवटे तुम्ही बाजारात घेऊन जा, आणि बाजारात घेऊन हे सर्व मुखवटे तुम्ही विकायचे आहे, आणि विकून आल्यानंतर दरबारात यायचं आहे तुम्ही.
3: जसे आज्ञा महाराज.
1: आणि जाताना शिपायांना सोबत घेऊन जा, आणि तुला योग्य वाटेल त्या बाजारात तू हे मुखवटे विकू शकतोस.
3: जसे आज्ञा महाराज, येतो आम्ही.
0: महाराज, मला काही समजलं नाही बघा.
1: प्रधानजी, जरा धीर धरा, समजेल, सारं काही समजेल. मूर्तिकार मुखवटे विकून आला की सारं काही सांगतो. या.
0: जशी आपली इच्छा महाराज.
2: अरणाऱ्या, गेली 8 दिवस झाले घरदार सोडून या मूर्तिकारासोबत आपण बाजारात फिरतोय.
3: होय ना, वाघ, सिंह, हत्ती, हरिण यांचे मुखवटे पहिल्या दिवशी विकले गेले.
2: पर माणसाचं मुखवटे काही कोणी घ्यायला तयार नाही.
3: तो मूर्तिकार बसला गिरायकाची वाट बघत आणि माशा मारी. तोपर्यंत आपण ना त्या बागात आराम करू. चल.
2: हा हा हा, बघितलं का? चल तर मग.
3: हा चल. अरे तो डांगराचा वेल पाहिला का रे?
2: पाहिलं ना, पाहिलं.
3: आणि तो कावटाचं झाड पाहिलं का रे?
2: तिकडे लांब. ते बी पाहिलं बरं का?
3: अरे डांगराचा वेल किती बारीक आहे.
2: बर,
3: त्याला डांगर बघ किती मोठमोठी आली.
2: अरे डांगर ही मोठीच असत्यात.
3: आणि तो कावटाचं झाड पाहिलं का?
2: बघितलं ना.
3: किती मोठं पर त्याला छोटी छोटी कावट.
2: अरे ही तर निसर्गाची करणी हाय.
3: या काही माझ्या मनाला पटत नाही बाबा.
2: मग असं कर, ते कवट तुळून डांगराला लाव आणि डांगर तुळून कावटाला लाव.
3: ते कसं शक्य आहे?
2: नाही ना. मग गुमा निश्रांत घे, झोप जरा इथं बाजू.
3: आम्ही पडतो बर का आता, कागू नको.
2: झोप झोप.
3: अरे त्या झाडावरचं कवट माझ्या पाठीवर पडलं ना बाबा.
2: आता कळली ना निसर्गाची करणी. आता जर कवटाच्या ठिकाणी डांगर असतात तर
3: पाठीचा कान शाबूत राहिला असता.
2: हुशार आहे.
3: निसर्गाचं हेच तर बरोबर आहे बाबा. आपण काही त्याच्या डवळ्या डवळ करायला नको.
2: आता इथं बसायला नको. चल आपण.
3: हा चल, सदुभाऊ कडे जाऊ. काय सदुभाऊ, गावलत का नाही एखादं गिराईक?
4: नाही, मला नाही वाटत या माणसाच्या मुकुटाचं कोणी विकत घेईल.
2: मग आता काय करायचं?
3: चला, आपल्या घरी उद्या दरबारात जाऊ आणि महाराजांना सांगू माणसाचा मुकुटा घ्यायला कोणी तयार नाही, आम्ही तो परत आणलाय.
4: होय, असंच करू. चला आपल्या घरी उद्या दरबारात भेटू. चला
3: चला चला.
2: काय ग सखू, काय करतेस घराबाहेर बसून?
5: माशा मारते.
2: अरे वा, म्हणजे आमच्या प्रमाणे तुला बी माशा मारायची येळ आली. होय
5: आता का बाया, म्हणजे तुम्ही गेले 8 दिवसापासून माशाच मारित होत. वय
2: तसं नाय, नुसता वैताग आलाय बघ.
5: आव पर असं वैताग यायला 8 दिवस तुम्ही कुठं गेला होता?
2: बाजारात.
5: बाजारात जाऊन माशा मारित वैताग खरीद करीत होता काय?
2: अग सखू, आता काय सांगू तुला?
5: काही सांगू नका. तुम्ही किती खरं सांगताय ते ठाव आहे मला.
2: अग महाराजांनीच आम्हाला पाठवलं होत मूर्तिकारा संघ.
5: म्हणजे आता तुम्ही दरबारात पारा देण्याऐवजी मूर्ती बनवणार आहात. वय
2: तसं नाही ग सखू, तू जरा सबुरीने घे. समज काही खरं खरं सांगतो तुला.
5: हा, कान उघडे ठेवून ऐकते सांगा.
2: महाराजांनी मूर्तिकाराला वाघ, सिंह, हत्ती, हरिण आणि माणूस यांची मुखडे तयार करायला सांगितली.
5: तेव्हा कशा पायी?
2: बाजारात येऊन विकायला.
5: मग इकले का?
2: अग समजे मुखुटे पहिल्या दिवशी इकले गेले, पण 8 दिवस झाले माणसाचा मुखुटा घ्यायला कोणी तयारच नाही.
5: मग महाराजांना काय सांगणार?
2: आता काय सांगणार, जसं घडलं तसं सांगू. बघू महाराज उद्या दरबारात काय म्हणतात ते. मी आलंही जमून आलो.
5: अव आधी पोटभर खाऊन घ्या, मग विश्रांती घ्या. चला.
2: महाराज विक्रमसेन दरबारात येत आहेत. हो,
0: प्रणाम महाराज.
1: बोला प्रधानजी.
0: महाराज, मूर्तिकार सदुभाऊ आलाय.
1: त्याला दरबारात हजर करा.
0: जशी आज्ञा महाराज. शिपाई, मूर्तिकारास घेऊन या.

0: प्रणाम महाराज.
1: बोला सदभाऊ, काय केलं आपण?
0: महाराज, वाघ, सिंह, हत्ती, हरिण या प्राण्यांचे मुकोटे पहिल्याच दिवशी विकले गेले, पण माणसाचा मुकोटा घेण्यास मात्र गेले 8 दिवसात कुणीही आलं नाही.
1: हा प्रधानजी, या अनुभवावरून तुम्हाला काही उमगलं का?
2: होय महाराज, सर्व प्राण्यांच्या डोक्याला किंमत आहे, पण माणसाच्या डोक्याला मात्र किंमतच नाही.
1: प्रधानजी, ज्याला काहीच किंमत नाही ते मस्तक आदर्श व्यक्ती समोर झुकवले तर काय बिघडलं?
2: होय महाराज, तुम्ही माझ्या शंकेचं अचूक अनुभव देऊन निरसन केलंय.
1: आम्ही साधू महाराजांच्या चरणी आमचे मस्तक ठेवले तेव्हा तुम्हाला वाईट वाटले होते ना?
2: महाराज, आपण खरोखर धन्य आहात. माणसाने कितीही मोठ्या पदावर असले तरी अंगी नेहमी नम्रता बाळगावी.
1: बरोबर,
2: हा तुमचा आदर्श आम्ही सर्वजण पाळू.
1: वा,
2: बोला महाराज विक्रम सेनांचा.

0: लोकनाट्य किंमत आपण ऐकलत. सादरकर्ते होते शाहीर पंडितराव रिकामे आणि सहकारी. लोकनाट्य आपण ऐकलत. 100.1 मेगाहर्ट्स आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचं 10:01 झालेलं आहे. ऐकणार आहोत रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ड्रीम गर्ल या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. किशोर कुमार यांनी गायलेल्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.
1: होठों पे रंगत है, दिल में मोहब्बत है, क्या जिसमें औरत है

ड्रीम गर्ल या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।

वो कोण थी या चित्रपटातलं राजा मेहदी अली खान यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं लता मंगेशकर यांनी, संगीत होतं मदन मोहन यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकणार आहोत तकदीर या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. गायलं आहे लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी, संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

गोलमाल या चित्रपटातलं गुलजार यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं किशोर कुमार यांनी, संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत छोटी सी बात या चित्रपटातलं योगेश यांचं गीत. गायलं आहे आशा भोसले आणि यशोदास यांनी, संगीत आहे सलील चौधरी यांचं.

छोटीशी बात या चित्रपटातलं योगेश यांचं हे गीत आपण ऐकलं. गायलं होतं आशा भोसले आणि येसुदास यांनी. संगीत होतं सलील चौधरी यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, रात्रीचे 10:25 झाली आहेत. ऐकूयात केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्तीनिमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका जनविश्वास. ऐकूयात.